300 अकराश 5 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्स तसंच FM 102.1 मेगा हर्ट्स आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन AIR आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 27 वैशाख, शके 1948, म्हणजेच 16 मे 2026. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेत मी अपूर्वा वाणी आपलं स्वागत करते. सकाळचे 5:57 होत आहेत. सभेला सुरुवात करूया मंगलवाद्यानं.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: पात्रता सह प्रवेश परीक्षा के उम्मीदवार बृहस्पतिवार तक अपना वर्तमान पता और प्रथम तथा दूसरी वरीयता के शहर का नाम अपडेट कर सकते हैं। उम्मीदवारों और अभिभावकों से केवल एनटीए के आधिकारिक माध्यमों पर ही भरोसा करने का अनुरोध किया गया है। परीक्षा दोपहर 2 बजे से शाम 5:15 तक होगी। पेपर लीक होने के कारण 3 मई को आयोजित परीक्षा रद्द कर दी गई थी। सीबीआई इस मामले की जांच कर रही है। सिक्किम आज अपना स्थापना दिवस मना रहा है। राज्य 16 मई 1975 को आधिकारिक रूप से भारत में शामिल हुआ था। उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन गंगटोक के मनन केंद्र में आयोजित राज्य स्थापना दिवस समारोह में शामिल होंगे। पदभार ग्रहण करने के बाद उपराष्ट्रपति की यह पहली सिक्किम यात्रा है। इस कार्यक्रम में राज्यपाल ओम प्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग गोले और केंद्रीय पूर्वोत्तर विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया भी भाग लेंगे। आईपीएल क्रिकेट में लखनऊ सुपर जायंट्स ने चेन्नई सुपर किंग्स को 7 विकेट से हरा दिया। चेन्नई सुपर किंग्स ने निर्धारित 20 ओवर में 187 रन बनाए। लखनऊ सुपर जायंट्स ने 17वें ओवर में ही जीत का लक्ष्य हासिल कर लिया। मिचेल मार्श ने शानदार 90 रन बनाए, उन्हें प्लेयर ऑफ द मैच चुना गया। प्रतियोगिता में आज शाम कोलकाता में 7:30 से गुजरात टाइटन्स का मुकाबला कोलकाता नाइट राइडर्स से होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। सकाळची 6:05 झाली आहेत। श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत विचार पुष्प। आज यशवंत पाठक यांचे विचार ऐकूया।
2: ज्ञानदेवांना माणूस फार आवडतो आणि ते माणसाच्या आत जेव्हा डोकवायला जातात तेव्हा त्यांना प्रत्येक माणूस हा सुंदरसा नरदेह ल्यालेला दिसतो। मग ते त्याच्या देहात उतरतात आणि त्याच्या भावमनाचा शोध घ्यायला लागतात। यासाठी ते एक शब्द फार छान वापरतात, ते म्हणतात सावधान सतत राहायचं। नरदेह जन्माला आला की सावधान त्याला लागलं, लग्नापुरतं नव्हे पण सावधान 24 तास। काय होतं, त्याच्या सावधानतेने तो जागृतीत काय आणि स्वप्नात काय दोन्ही ठिकाणी रमतो। पण स्वप्नात जर का त्याच्यावर घाव बसला ना, पण त्या घावातलं दुःख मात्र खरखुर असतं। पण जाग झालं की घावही खोटा आणि दुःखही खोटं। मग ज्ञानदेव हा दृष्टांत देऊन सांगतात, यासाठी आपण आपला घाव नेमका ओळखायचा असतो आणि आपण आपलं दुःख ओळखायचं असतं। म्हणजे काय, स्वतःतल्या स्वला ओळखायचं, स्वशी वैर नाही करायचं, स्वशी खेळायचं। एकदा तुम्ही त्याच्याशी खेळायला लागलात की वाळवंटातला हरिनामाचा खेळ तुम्ही होऊन बसता। दुर्दैव यातलं असं आहे की आपण स्वशी नीट तसं खेळत नाही। ज्ञानदेव स्व नेमका ओळखतात, स्वला योग्य काय आहे हे देण्याचा आग्रह धरतात। स्वच्या आत ज्ञानदेव आपल्याला नेतात। आपण काय चूक करतो, आपण अशी चूक करतो की स्वच्या आत खेळण्याऐवजी आपण आपल्या विकारांचीच खेळत बसतो आणि या खेळामध्ये इतका वेळ जातो की विकार आपलं खेळणं करून टाकतात। ते सारे आपल्याशी कधी खेळतात ते समजतच नाही। मग आपण रागद्वेषात अडकारणं अडकतो, यामुळे दुःख आपल्याला सारखं ओवाळत राहतं। मग हे दुःख कुणाच्या तरी माथी मारण्यात सराईत झालेले आपण शेवटी काय करतो, शेवटी आपण आपल्याला हसत राहतो, कारण दुसरा मार्गच नसतो। हे सारं टाळायचं असेल तर ज्ञानदेव म्हणतात तुम्ही सतत साधनेच्या अभ्यासात राहिलं पाहिजे। साधनेच्या अभ्यासात मनानं देहानं पूर्ण गुंतलं पाहिजे। विकारानं आयुष्य कमी होतं यासाठी मन समतोल राखून आसपास वागलं पाहिजे। आपल्या मनाच्या ठाई आपला समतोल पक्का असला मग कितीही दुर्जन असो तो आपल्या वाटेला जात नाही। मनाचा समतोल ध्यानाला बैठक देतो। ध्यान पक्कं झालं की नामाला अधिष्ठान लाभतं। ध्यानातून नाम आलं की ते सार्थ होतं, याला जीवनाचं सार्थक म्हणतात। म्हणून ज्ञानदेवांनी आपल्या सगळ्या अभंगांमध्ये नामाला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं। ज्ञानोबाराय म्हणतात नामाशिवाय बाकी शून्य। नामस्मरण आणि ध्यान या दोन्हीतून मनाचा समतोल पक्का होतो। संसार

0: जीवनातल्या कोणत्याही निर्णयावर यांना पकड घट्ट राहते. नामाचा ध्यास धरल्याशिवाय नाम साकार होत नाही, नि ध्यासाच्या सातत्यातून ध्यान उभं राहतं. या दोहोतून प्रेमाचा जिव्हाळा निर्माण होतो, मग इंद्रियांच्या नादी आपण न लागता आपल्या नादी इंद्रिय लागतात. ज्ञानदेवांना तर विठूचं नाम हे कल्पतरूपेक्षा श्रेष्ठ वाटतं. कल्पतरूच्या ठिकाणी तरी माणसाला जावं लागतं, कारण तो जिथं असेल तिथं त्याला शोधून काढावं लागतं. नामाला तसं नाही, नामासाठी कुठंही बसा, जिथं असा तिथं बसलात तरी चालेल. फक्त बसण्यापूर्वी मनाचं पवित्र अधिष्ठान ठेवा. अमक्या विशिष्ट जागी जा, नाम घ्या असं काहीही नाही, तुम्ही केव्हाही घ्या. मग आपण क्षुद्र निस्वार्थी इच्छांच्या पलीकडे जातो असं जाणवायला लागतं. यातनं मन स्थिर होतं, मनात नाम दृढ होतं, आणि नाम दृढ झालं की जगण्याची शुद्ध जाणीव जन्माला येते. हे सारं ज्ञानदेव एका मार्मिक अभंगात नेमकेपणानं सांगतात. माणूस आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त संतापतो. संतापानं बाकी कुणाला काही होत नाही, त्याला स्वतःलाच त्रास होतो, समोरची कामं ठप्प होतात. हे सारं कशासाठी करायचं? या साऱ्या जगण्यातून काही चांगलं निष्पन्न होणार आहे की नाही, या माझ्या जगण्याच्या रीती आणि नियती, निर्माण केलेली नाती यांचा माझ्या अस्तित्वाला भावार्थ देण्यासाठी काही उपयोग आहे का? या साऱ्याचा जर माझ्या जगण्याला विशिष्ट भावरूप मिळत असेल तर हे असे प्रश्न मनात येणं स्वाभाविक. या साऱ्या प्रश्नांची उत्तरं ज्ञानदेवांनी सूत्रभाषेत दिली आहे. या अभंगातला प्रत्येक शब्द म्हणजे साक्षात अनुभव आहे. हा, तो कितपत पेलता येतो हे ज्याचं त्यानं ठरवायचं, पण तो अनुभवच आहे. आणि या अनुभवातनं आपण आपल्याला कितपत सारतो हे तुम्ही तुमचं ठरवायचं. ज्ञानदेव म्हणतात, माय बाप हो, ऐका, लक्षपूर्वक ऐका, मन विचलित होऊ देऊ नका. उपजोनी संसारी, आपुला आपण वैरी, मी माझे शरीरी घेऊनी ठेले. देहाते म्हणे मी, पुत्रदारा धन माझे, काळाचे हे खाजे, ऐसा नेण तू गेला. ज्ञानदेवांचा हा आजच्या वर्तमानाला दिलेला फार मोलाचा संदेश आहे.
1: आत्ताच आपण विचारपुष्प या कार्यक्रमात यशवंत पाठक यांचे विचार ऐकलेत. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात माणिक वर्मा यांनी गायलेल्या पारंपरिक भक्तिरचनेने करूया.

0: अनेक वेगवेगळ्या संगीतकारांकडे मला गायला मिळालं.
1: आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेली अण्णा जोशी यांची भक्तिरचना.

आराधना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया संत तुकारामांची रचना. गात आहेत अजित कडकडे आणि सहकारी.

आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौंडवाल, सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हिंदी भजन.

आराधना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी समूह स्वरातील देशभक्तीपर गीत ऐकूया. रचना वसंत निनावे यांची आहे.

समूह स्वरातील या देशभक्तीपर रचनेसह आजचा आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:35 होत आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा काही क्षणात.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आमच्या आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा अशी आहे. या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात जागतिक कृषी पर्यटन दिन याविषयी माहिती वाचकस्वर सोनिका मुजुमदार सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमात टेनिस एल्बो याविषयीची माहिती तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढेपे. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर कार्यक्रमात सौरचूल याविषयी माहिती लेखक निवेदक धनंजय मुदगलकर. सकाळी 7:00 प्रायोजित कार्यक्रम थँक यू डॉक्टर, त्यानंतर अवती भवती स्थानिक घटना घडामोडींवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 8:40 लखलख चंदेरी यात हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल.

श्रोतेहो, सकाळी 9:30 कौटुंबिक श्रुतिका झुंबर सहभागी होणार आहेत सोमनाथ महाजन, डॉक्टर श्रद्धा शुक्ल आणि नरेंद्र कुमार ठाकूर. आज सकाळी 9:45 स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. गीत सदानंद डबीर यांचं, गायक भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे. आज सकाळी 10:00 आपकी पसंत, श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 11:05 गाता रहे मेरा दिल, निवेदन अपूर्वा वाणी यांचं. सकाळी 11:30 मिश्र संगीत आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्रच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित

0: करू। यात ठीक 12 वाजता महिलांसाठी वनिता मंडळ कार्यक्रमात सुरुवातीला पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत, त्यानंतर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या अनुषंगानं संवाद चला कुटुंब जपूया। लेखिका प्रिया सफळे लेखिकेत सहभाग घेतला आहे सारिका दांडगे यांनी, सादर करते विजय भुयार। दुपारी 12:45 निरंतर स्वर लहरी आकाशवाणी @90 वर आधारित कार्यक्रम। दुपारी 1:40 परभणी जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल। सायंकालीन सभेत 5:15 कार्यक्रम पीपल्स पद्म ऑन आकाशवाणी। 5:30 युववाणी हा युवक मित्रांसाठी कार्यक्रम, यात युवा मार्गदर्शन। संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष। आज संध्याकाळी 7:30 शेत शिवार कार्यक्रमात 16 मे जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त KVK पाल इथले वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख प्राध्यापक डॉक्टर महेश महाजन यांनी दिलेली माहिती। निवेदन सोनिका मुजुमदार यांचं, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे। रात्री 9:15 स्पॉटलाइट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका आणि रात्री 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम। रूपरेषा आपण ऐकलीत, आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे। कृषीवाणी कार्यक्रम थोड्याच वेळात।
1: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ। बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा। अधिक जानकारी के लिए भेंट दे atmamalikonline.com।
0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कृषी वाणी, वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे।
2: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आज 16 मे म्हणजेच जागतिक कृषी पर्यटन दिन। आजचा दिवस म्हणजे आपल्या मातीचा, आपल्या संस्कृतीचा आणि शेतामध्ये राबणाऱ्या कष्टकरी हातांचा उत्सव साजरा करण्याचा दिवस। आजच्या या घाईगडबडीच्या सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या शहरी माणसाला शांतता हवी असते, निसर्गाचा सहवास हवा असतो आणि याच गरजेतून उभा राहिलाय एक अप्रतिम व्यवसाय, कृषी पर्यटन। शेती आणि पर्यटनाची ही सांगड आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी उभारी देते। श्रोते हो, कृषी पर्यटन म्हणजे नक्की काय? तर शहरातल्या पर्यटकांनी गावात येणं, शेतकरी बांधवांच्या घरात किंवा शेतावर राहणं, तिथल्या पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणं, शेतीची कामं जवळून पाहणं आणि निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवणं। तुम्ही विचार करा, एखाद्या मोठ्या आलिशान 5-स्टार हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटाने उठणं, विहिरीवर आंघोळ करणं, चुलीवरची भाकरी आणि पिठलं खाणं आणि शेतातून स्वतःच्या हाताने ताजी फळं किंवा भाजी तोडणं, हा अनुभव किती सुखद असेल नाही? हाच अनुभव म्हणजे कृषी पर्यटन। या संकल्पनेची सुरुवात तशी साधारण 70 वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये झाली, पण आपल्या भारतात या चळवळीचे जनक आहेत महाराष्ट्राचे श्री पांडुरंग तावरे। त्यांनी आपल्या राज्यात ही चळवळ सुरू केली आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे कृषी पर्यटन धोरण अधिकृतपणे राबवणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलंय। यंदाच्या जागतिक कृषी पर्यटन दिनाची संकल्पना अत्यंत खास आहे। यावर्षीची थीम आहे महिला शेतकरी, जागतिक स्तरावर कृषी पर्यटन आणि शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्थेचं नेतृत्व। शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतीमध्ये महिलांचा वाटा हा नेहमीच मोलाचा राहिलाय। आता कृषी पर्यटनाच्या माध्यमातून देखील महिला शेतकरी केवळ शेतात राबत नाही तर त्या उद्योजक बनल्या आहेत। पर्यटकांचं आदरातिथ्य करणं, त्यांना अस्सल गावरान जेवणाची मेजवानी देणं, गृहउद्योगातून तयार झालेले पापड, लोणची किंवा स्थानिक हस्तकला पर्यटकांना विकणं, यातून महिला भगिनी देखील स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत आणि संपूर्ण गावात

0: भारताला आर्थिक बळ देत आहे. महाराष्ट्रात आज अनेक युवा शेतकरी जे उच्च शिक्षित आहेत ते शहरातल्या नोकऱ्या सोडून गावाकडे येत आहे आणि आधुनिक पद्धतीने कृषी पर्यटन केंद्र चालवत आहे. नाशिक, पुणे, सातारा, कोकण अशा वेगवेगळ्या भागात आज शेकडो कृषी पर्यटन केंद्र यशस्वीपणे सुरू आहेत आणि यातनं कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी खूप मोठी गुंतवणूक किंवा करोडो रुपयांचं हॉटेल बांधण्याची गरज अजिबात नसते. इथे पर्यटकाला चकचकीत काचेचं हॉटेल नको असतं, तर त्याला आपलं साधं, स्वच्छ आणि कौलारू किंवा मातीचं घर हवं असतं. तुमच्याकडे येणारे जे पर्यटक असतात ना, त्यांना तुम्ही शेतात घेऊन जाऊ शकता. त्यांना ट्रॅक्टर चालवणं, गाईचं दूध काढणं, विहिरीवर पोहणं, झाडावर चढणं, हुरडा पार्टी किंवा आंबे तोडण्याचा त्यांना अनुभव द्या. हे अनुभव त्यांच्यासाठी अविस्मरणीय असतात. महाराष्ट्र शासनाचं पर्यटन संचालनालय कृषी पर्यटनाला खूप मोठं प्रोत्साहन देतंय. शासकीय नियमानुसार कृषी पर्यटन केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्र दिलं जातं, ज्यामुळे बँकेकडून देखील कर्ज मिळणं सोपं होतं. तसंच वीज बिलामध्ये सवलत आणि GST मध्ये सूट यासारखे अनेक फायदे देखील सरकारकडून दिले जात आहेत. तेव्हा आपण जर शहरात राहत असाल तर या सुट्ट्यांमध्ये कुठल्या तरी परदेशी किंवा मोठ्या शहरात जाण्याऐवजी आपल्या मुलांना घेऊन एखाद्या छानशा कृषी पर्यटन केंद्राला नक्की भेट द्या. आजच्या जागतिक कृषी पर्यटन दिनाच्या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना आणि रसिक श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा.
1: आताच आपण कृषीवाणी कार्यक्रमात जागतिक कृषी पर्यटन दिन याविषयीची माहिती ऐकली. वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा होता. सादर करते होते ज्ञानेश्वर बोबडे. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळची 6:45 झाली आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदे या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदे या कार्यक्रमा अंतर्गत आपण टेनिस एल्बो याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
1: श्रोतेहो, या भागात आपण टेनिस एल्बो म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊयात. टेनिस एल्बो हा कोपराचा एक वेदनादायी आजार आहे, जो की मनगटाच्या व हाताच्या अतिवापरामुळे होतो. टेनिस एल्बोच्या कारणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर हाताच्या वारंवार होणाऱ्या हालचालीमुळे हातांच्या स्नायूंना थकवा येतो. हातांचे सर्व स्नायू एकाच टेंडॉनद्वारे कोपराला चिटकलेले असतात, त्यामुळे वारंवार हालचालीमुळे जेव्हा स्नायू थकून जातात तेव्हा सर्व भार ते एकाच टेंडॉनवर येतो, मग त्यावर सूज येते व टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. टेनिस एल्बोच्या लक्षणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर कोपराच्या बाहेरील बाजूस वेदना व जळजळ होते, हाताची पकड कमी होते किंवा त्रास होतो. विशिष्ट हालचालीमध्ये हा त्रास जास्त जाणवतो, जसे की टेनिस खेळणाऱ्यांना बॅकहँड मारायला त्रास होतो, बांधकाम करणाऱ्या मिस्त्री बांधवांना प्लास्टर करताना त्रास होतो, घरातील रोजच्या कामातही गृहिणींना त्रास होतो, जसे की झाडू मारणे, भांडे धुणे, कपडे पिळणे इत्यादी कामामध्ये विशिष्ट स्नायूची हालचाल झाली की वारंवार अशी हालचाल झाली तर टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. वेदना सुरुवातीला सौम्य असू शकतात व वारंवार हाताच्या त्याच हालचालीमुळे त्याची तीव्रता वाढते. अशी लक्षणे दिसल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञाचा सल्ला व मार्गदर्शन घ्यायला हवे. टेनिस एल्बोचे निदान हे मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारे म्हणजेच बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी केल्यानंतर होते, तसेच गरज पडल्यास एक्सरे किंवा MRI आवश्यकता भासू शकते. टेनिस एल्बोच्या उपचाराबद्दल बोलायचं झाल्यास 80-90% रुग्ण विना ऑपरेशननेच ठीक होतात. यामध्ये योग्य औषधोपचार, वेदना कमी करण्याची औषधे, सूज कमी करण्याची औषधे, तसेच फिजिओथेरपी, मशीन थेरपी जसे की लोकल अल्ट्रासोनिक

0: थेरपीज किंवा विशिष्ट शारीरिक व्यायाम तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काम करताना किंवा कृती करताना टेनिस एल्बोचा कोपराच्या जवळ पट्टा लावणे तसेच कार्यशैलीमधील काही विशिष्ट बदल हे देखील टेनिस एल्बोला कमी करण्यामध्ये मदत करतात. ऑपरेशनद्वारे देखील उपचार केलेले जातात. आता आपण एक विशिष्ट आजाराबद्दल माहिती जाणून घेऊया ज्याला म्हणतात कार्पल टनल सिंड्रोम. हा हाताचा व मनगटाचा असा एक आजार आहे ज्यामध्ये हाताच्या अंगठा व बाजूच्या दोन बोटांना संवेदना देणाऱ्या मेडियन नर्व म्हणजेच मेडियन मज्जातंतूवर दबाव आल्यामुळे हाताला मुंग्या येतात, बोटं सुन्न होतात, बोंद पडतात व ठणक लागते. जेव्हा ही महत्वाची मेडियन नर्व मज्जातंतू मनगटाच्या कार्पल टनलमध्ये म्हणजे बोगद्यामध्ये दाबली जाते तेव्हा ही लक्षणे दिसायला लागतात. लक्षणामध्ये हात मनगट व बोटांच्या टोकामध्ये टिपमध्ये वेदना होणे, नसांची वेदना होणे, बोधपणा येणे, मुंग्या येणे तसेच बोधपणामुळे मुंग्यामुळे हाताची पकड ढिली होणे ही लक्षणे दिसायला लागतात. सुरुवातीला ही लक्षणे प्रामुख्याने रात्री दिसतात. नंतर जसे जसा हा आजार वाढायला लागतो तशी तशी ही लक्षणे दिवसाही दिसायला लागतात. श्रोते हो, ज्यांचा हातांचा व बोटांचा वापर जास्त आहे अशांना हा आजार जास्त प्रमाणात होतो किंवा डायबिटिकच्या रुग्णामध्ये सुद्धा हा आजार जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचाराबाबत बोलायचं झालं तर नसेवरील दबाव कमी करण्यासाठीची योग्य औषधी, ठराविक फिजिओथेरपी व व्यायाम सुरुवातीच्या टप्प्यात उपचार करू शकतात. जीवनशैलीतील बदल देखील या कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचारामध्ये मदत करतो. ऑपरेशन करून मनगटामध्ये जी मेडियन नस दबलेली आहे ती खोलण्याचेही ऑपरेशन करू शकतो. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता श्रोते हो कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळची 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. राज्यस्तरीय परिसर या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे. श्रोते हो, सौर चूल हे थेट सूर्यप्रकाशातील उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारे एक पर्यावरणपूरक साधन आहे. यात लाकूड, गॅस किंवा वीज यासारख्या पारंपरिक इंधनाची गरज नसते. आता सौर चुलीचे भरपूर असे प्रकार आहेत, त्याचे फायदे देखील आहेत. तर हे सगळं आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज आपण सौर चूल याविषयी माहिती ऐकूयात. लेखन धनंजय मुदगलकर, निवेदन सिमंतिनी कुंडीकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण सौर चूल याविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. सौर चूल ही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारी एक पर्यावरण पूरक, इंधनमुक्त आणि किफायतशीर पद्धत आहे. श्रोते हो, हे उपकरण सूर्यप्रकाश थेट उष्णतेमध्ये रूपांतरित करतं, ज्यामुळं गॅस किंवा लाकडाची बचत होते. सौर चुलीची काही वैशिष्ट्य आणि माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊयात. सौर कुकर मधील आरसा किंवा परावर्तक धातू सूर्यकिरण एका लहान जागेवर केंद्रित करतो, ज्यामुळं पेटीतील तापमान वाढतं आणि अन्न शिजतं. या सौर चुलीचे दोन प्रकार आहेत, जसं की पेटी सौर चूल आणि पॅराबोलिक सौर चूल. पेटी सौर चूल घरगुती वापरासाठी, डाळ भात भाज्या शिजवण्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि पॅराबोलिक चूल जास्त तापमानासाठी, म्हणजे तळणं किंवा भाजण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. श्रोते हो, या चुली

0: चा वापर केल्यामुळे इंधनाची बचत होते, यातून शून्य प्रदूषण निर्माण होतं, अन्नातील पोषक तत्व टिकून राहतात आणि वापरण्यासाठी अत्यंत सोपी अशी ही सौर चूल आहे. सूर्याच्या प्रकाशावर चालणारी ही चूल असल्यानं सूर्यप्रकाश असतानाच आपण यावर अन्न शिजवू शकतो. या चुलीवर अन्न शिजवण्यासाठी 1 ते 3 तास आपल्याला लागू शकतात. आणि हो, सौर चुलीवर जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा काही गोष्टी पाळणं खूप आवश्यक आहे. जसं की पाण्याचं प्रमाण योग्य राखणं खूप आवश्यक असतं. श्रोते हो, ही पद्धत पूर्णपणे धूरमुक्त आणि पर्यावरण पूरक आहे. यामुळं श्वसनाचे आजार होण्याचा धोका कमी होतो. विशेषतः ग्रामीण भागात जिथे चुलीचा वापर अधिक होतो त्या ठिकाणी सौर चूल अतिशय उपयुक्त आहे. एकदा सौर चूल खरेदी केल्यानंतर तिचा इंधन खर्च शून्य असतो. आरसे स्वच्छ ठेवण्याव्यतिरिक्त त्याला फारशा देखभालीची गरजही नसते. आणि हो, यात उघड्या ज्वाला नसतात, त्यामुळं आगीचा धोकाही नाही आणि यात अन्न जळण्याची शक्यताही नाही. फक्त वरण भात शिजवण्यापुरतंच याचा वापर होत नाही, तर भाज्या बनवणं, शेंगा दाणे, रवा भाजणं, बासुंदी बनवण्यासाठी यात सौर चुलीचा वापर आपण करू शकतो. श्रोते हो, सौर चुलीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं ही काळाची गरज आहे, कारण यामुळे पर्यावरणाचं रक्षण आणि पैशांची बचत दोन्हीही होतं. एकदा आपण या सौर चुलीसाठी खर्च केला की आपल्याला आयुष्यभर मोफत इंधन मिळतं. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींपासून आपली सुटका होऊन आपला मोठा फायदा होऊ शकतो. सौर चूल आरोग्याच्या दृष्टीनं देखील आपल्याला खूप फायदेशीर आहे. सौर ऊर्जेचा वापर म्हणजेच झाडांची कत्तल थांबवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं, म्हणजेच पर्यावरण पूरक अशी ही सौर चूल प्रत्येकाच्या घरोघरी असावी, हो ना? तेव्हा श्रोते हो, सौर चुलीचा वापर घरोघरी व्हावा यासाठी चला जनजागृती करूया. सूर्य देतो मोफत ऊन, सौर चूल वापरा मनापासून. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण सौर चूल याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं.
2: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः कृष्णप्रसादोपाध्यायः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी संयुक्त अरब अमीरात देशस्य अल्पकालावधिकां यात्रां सम्पूर्य यूरोपदेशैः सह भारतस्य सामरिक आर्थिक सम्बन्धान् प्रगाढतरं कर्तुं पञ्चराष्ट्राणां भ्रमणस्य द्वितीये चरणे गतरात्रौ नीदरलैंड देशं प्राप्तवान्. एम्स्टर्डम इति विमानस्थानके डच देशस्य विदेशमन्त्रिणा टॉम बेरेन्सन इत्यनेन श्रीमोदिनः स्वागतं कृतम्. इतः पूर्वं सः आबुधाबीनगरे यूएई देशस्य राष्ट्रपतिना मोहम्मद बिन जायद अल नाह्यान इत्यनेन सह चर्चां कृतवान् आसीत्. डच देशस्य हेग नगरे भारतीय प्रवासिनः सांस्कृतिक संगीत प्रदर्शनैः प्रधानमन्त्रिणः भव्यतया स्वागतं कृतवन्तः. डच सैनिकाः अपि तम् औपचारिक रूपेण अभिनन्दितवन्तः. भ्रमणावधौ प्रधानमन्त्री मोदी डच देशस्य प्रधानमन्त्रिणा रॉब जेट्टन इत्यनेन सह द्विपाक्षिकं वार्तालापं करिष्यति, राष्ट्रप्रमुखाञ्च मिलिष्यति. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना उक्तमस्ति यत् देशवासिनां कृते ईज ऑफ डूइंग बिजनेस अथ ईज ऑफ लिविंग इत्येतयोः परिष्कारे सर्वकारः प्रतिबद्धः अस्तीति. एकस्मिन् सामाजिक प्रसारमाध्यमे श्रीमोदी प्रसारसंस्थानां प्रतिवेदनं निराकृतवान् यत् जनानामुपरि कथमपि अधिभारम् आरोप्यते इति. सर्वकारेण पेट्रोल निर्याते 3 रूप्यकाणां प्रति लीटर इति विशेष अतिरिक्त उत्पाद शुल्कम् आरोपितमस्ति. वित्तमन्त्रालयेन अद्य प्रकाशिते आधिकारिक राजपत्रे उक्तमस्ति यत् अधिसूचनानुगुणं डीजल निर्याते प्रति लीटरेति परिमितौ विशेष अतिरिक्त उत्पाद शुल्कं 23 रूप्यकाणाम् अपेक्षया 16.5 रूप्यकाणि कृत्वा न्यूनीकृतमस्ति. उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णनवर्यः कार्यभारग्रहणानन्तरम् अद्य सिक्किमराज्यस्य प्रथमवारं भ्रमणं करिष्यति. स्वयात्रायाम् उपराष्ट्रपतिः गेङ्गटोकनगरे सिक्किमराज्यस्य राज्यत्वदिवससमारोहे भागं ग्रहीष्यति. राज्यपालः ओमप्रकाशमाथुरः, सिक्किमराज्यस्य मुख्यमन्त्री प्रेङ्ग् सिं तवाङ्गः, केन्द्रीयपूर्वोत्तर

0: क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया इत्यादयोपि उत्सवेस्मिन् भागं ग्रहिष्यन्ति। केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड CBSE इत्ययम् अवदत् यत् ये छात्राः स्वस्य परिणामैः असंतुष्टाः सन्ति ते संरचित समीक्षा व्यवस्थां प्राप्तुं शक्नुवन्ति, या हि द्विचरणीय समीक्षा प्रक्रिया अस्ति। प्रथमचरणे छात्राः स्वमूल्यांकितानां उत्तरपुस्तिकानां स्कैन इति प्रतिबिंबित प्रत्ययः याचयितुं शक्नुवन्ति, एताः अन्तर्जालीय माध्यमेन उपलभ्यन्ते। द्वितीय चरणे छात्राः विसंगतानां प्रश्नोत्तराणां सत्यापनाय आवेदनमपि कर्तुं शक्नुवन्ति, उतोवा अंकन योजनायाः आधारेण विशिष्टानां उत्तराणां पुनर्मूल्यांकनार्थं याचना कर्तुं शक्नुवन्ति। इज़राइल लेबनान देशो वाशिंगटन नगरे संजातायाः वार्तायाः अनन्तरं युद्धविरामस्य पुनः 45 दिवसपर्यन्तस्य विस्ताराय सहमतौ अभवताम् इति अमेरिका देशस्य विदेश विभागः अवदत्। विदेश विभागस्य प्रवक्ता टॉमी पिगोट अवदत् यत् वारद्वयकृत वार्तालापेन फलदायकं युद्धविरामं आगच्छदति। इतः अनन्तरं जून मासस्य द्वित्री दिनांकयोः आधिक्येन वार्तालापो भविष्यति इति निश्चितमस्ति। IPL क्रिकेट क्रीडायां गतरात्रौ लखनऊ नगरस्य एकाना क्रीडांगणे लखनऊ सुपर जायंट्स इति दलेन चेन्नई सुपर किंग्स इति दलं 7-0 पराजितम्। CSK इत्यनेन प्रदत्तस्य 88.1% धावनांकस्य लक्ष्यम् आतिथीयेन LSG इति दलेन 17 क्षेपणचक्रेषु सम्प्राप्तम्, यत्र केवलम् 38 कन्दुकेषु मिचेल मार्शल इत्यस्य 90 धावनांकानां भूमिका निर्णायिका अभवत्। मार्शः उत्तम क्रीडकत्वेन पुरस्कृतः इति वार्ताः।
1: आकाशवाणीचे हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। सकाळचे ठीक 7 आहेत।
2: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम थँक्यू डॉक्टर। प्रायोजक साई हॉस्पिटल, राजीव गांधी भवन समोर, नाशिक।
3: श्रोते हो नमस्कार, मी डॉक्टर सुनील सोनार, साई हॉस्पिटल, नाशिक। बऱ्याच रुग्णांचे घोट्याचे पायाचे सांधे दुखत असतात आणि मग त्यांना कळतं की युरिक ॲसिड वाढलंय। तर हा प्रकार नेमका काय ते आज आपण बघणार आहोत। आपल्या शरीरामध्ये आपण प्रोटीन्स घेतो आणि फॅट्स किंवा कार्बोहायड्रेट्स घेतो। आता हे कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स यांचा जर समतोल व्यवस्थित असेल, यांचा बॅलन्स चांगला असेल, तर आपलं शरीर अगदी व्यवस्थित राहतं। बऱ्याच वेळा आपण ऑब्झर्व केलेलं आहे की खूप जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स खाऊन डायबिटीस मागे लागला असं काही मंडळी सांगतात। काही वेळेस प्रोटीन्सचं प्रमाण खूप वाढतं, त्याच्यामुळे त्याचे वेगवेगळे आजार होतात। तर हे संतुलन नीट ठेवणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे। आता काय होतं, प्रोटीनचं रूपांतर नंतर युरिक ॲसिडमध्ये होतं। आता युरिक ॲसिडचे हे छोटे छोटे सुईसारखे खडे असतात आणि हे जे खडे असतात किंवा सुईसारखे क्रिस्टल्स असतात हे आपल्या पायाच्या वेगवेगळ्या सांध्यांमध्ये जाऊन बसतात। आता पायाच्या अंगठ्यामध्ये, पायाच्या सांध्यांमध्ये, घोट्यामध्ये, गुडघ्यामध्ये जेव्हा हे सुईसारखे खडे जातात तेव्हा ते सांधा खरडायला सुरुवात करतात आणि सांधा दुखायला लागतो। त्याच्यामुळे पायाचे सांधे किंवा घोट्याचे सांधे, गुडघ्याचे सांधे दुखताना नेहमी युरिक ॲसिड करतात। घोडशीर दुखत असताना युरिक ॲसिड चेक करतात आणि हे जर युरिक ॲसिड वाढलेलं असेल तर हे कमी करण्याची अत्यंत गरज असते। कारण फक्त हे युरिक ॲसिडचे खडे सांध्यातच जाऊन बसतात असं नाही, लिव्हर, किडनी, इतर अवयवात सुद्धा ते जाऊन बसू शकतात आणि त्रास देऊ शकतात। आता याकरता नेमकं काय करायचं? नेमकं एक की ज्याच्यामुळे खूप प्रोटीन्स आपल्या शरीरात जात आहेत ते काही गोष्टी आपल्याला खाण्यावर बंधन आणावे लागतात। फॉर एक्झाम्पल, दुधाचे पदार्थ, नॉनव्हेज, मटण, ह्या प्रकारामुळे तर युरिक ॲसिड खूप मोठ्या प्रमाणात वाढतं। मटण, चिकन, अंडी, ह्या गोष्टी आपल्याला बंद कराव्या लागतात। अगदी खूप जास्त त्रास असेल तर दूध, दुधाचे काही पदार्थ, पनीर, बिनीर हे सुद्धा कमी करावे लागू शकतात। आणि बऱ्याच वेळा उसळी आपल्याला कमी कराव्या लागतात। तर ह्या गोष्टींवर बंधन ठेवायची, प्रोटीन्सचा इंटेक कमी करायचा, इतर काही कारणाने खूप जास्त प्रमाणात प्रोटीन जात असेल तर त्याची काळजी घ्यायची। आता जर समजा त्याच्याने फायदा होत नसेल आणि सांधे दुखतच असतील तर मग मात्र तुम्हाला डॉक्टरांकडे जावं लागतं। मग आम्ही 2-3 प्रकारच्या गोळ्या देतो। त्याच्यामध्ये एक ॲलोपोरिनॉल नावाचं औषध असलेली गोळी असते, त्यामुळे काय होतं तर नवीन जे युरिक ॲसिड तयार होतं ते तयार होण्याचं प्रमाण कमी होतं। तसंच एक अजून एक

0: कोल्चिसिन नावाची गोळी, ते तयार झालेलं युरिक ॲसिड बाहेर फेकते. अशा पद्धतीने आम्ही युरिक ॲसिड कमी करतो. तुम्ही काय करू शकता? युरिक ॲसिड हे घामामधून बाहेर पडतं, त्यामुळे रोज जर तुम्ही घाम येईल इतका जर व्यायाम केला तर ते युरिक ॲसिड तुमचं बाहेर पडेल आणि तुमचे त्रास कमी होतील. कित्येक वेळा युरिक ॲसिडमुळे जर सांधा खूपच खराब झाला असेल तर ऑपरेशनची सुद्धा वेळ येऊ शकते. परंतु आपण जर थोडं जिभेवर कंट्रोल ठेवला, काही गोष्टी टाळल्या खायच्या आणि व्यवस्थित बॅलन्स ठेवला सगळ्या गोष्टींचा, तर हा प्रॉब्लेम येत नाही आणि ऑपरेशनची वेळ येत नाही. ज्या मंडळींचं युरिक ॲसिड जास्त आहे त्यांना मी नेहमीच सल्ला देतो की साधारण महिना दीड महिन्याच्या अंतराने, दोन महिन्याच्या अंतराने तुम्ही युरिक ॲसिड चेक करत जा. जसं डायबिटीसमध्ये आपण शुगर चेक करतो रेग्युलरली, त्याचा फायदा एकच होतो की खरंच आपण कंट्रोल करतोय का नाही याचा आपल्याला अंदाज येतो. आणि कित्येक वेळा असं सुद्धा होतं की आपण खाण्यावर कंट्रोल करून सुद्धा युरिक ॲसिड वाढतं, त्यावेळेस मात्र आपल्याला काही काळ गोळ्या खाव्या लागतात. ज्यावेळेस युरिक ॲसिडमुळे गुडघ्याचा सांधा पूर्ण खराब होतो किंवा जांघेचा खुबा खराब होतो, त्यावेळेस मात्र खुबा बदलण्याची वेळ किंवा गुडघ्याचा सांधा बदलण्याची वेळ देखील येऊ शकते. त्यामुळे प्रचंड मोठं ऑपरेशन टाळण्याकरता अगोदरच सावध व्हा आणि काळजी घ्या. धन्यवाद, नमस्ते.
1: गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ञ डॉक्टर सुनील सोनार 14 जूनला जळगाव, भुसावळ, अंमळनेर आणि पाचोरा इथे ओपीडीसाठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661, 9326160661.
2: आताच आपण थँक यू डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमात अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुनील सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. निर्मिती होती सुभद्रा डमरे यांची. ह्या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि ह्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 9370666333. तर पुन्हा भेटूया थँक्यू डॉक्टर कार्यक्रमाच्या पुढच्या भागात याच वेळी. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम थँक्यू डॉक्टर आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:05 झाली आहेत. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत अवतीभवती हा कार्यक्रम काही क्षणात.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
2: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
1: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11th साइंस एंड CBSE बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
4: विजिट आत्मा मलिक online.com.
0: श्रोते हो अवतीभवती कार्यक्रमात आपलं स्वागत. दिनविशेष जाणून घेऊया. आज 16 मे. आज जागतिक कृषी पर्यटन दिन आहे. कृषी पर्यटनाला चालना मिळावी म्हणून 2009 पासून हा दिवस साजरा करण्यात येतो. 16 मे 1926 अमृतासम गोड स्वर संगीताचे माणिक मोती लाभलेल्या माणिक वर्मा यांचा जन्मदिवस. हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. 16 मे 1994 चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचा स्मृती दिन आहे. तर 16 मे 2000 बालसाहित्यिक माधव गोविंद काटकर यांचा स्मृती दिन. दिनविशेष आपण ऐकलं. अवतीभवती कार्यक्रमात आज इतकंच. थांबूया. नमस्कार. अवतीभवती हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. आता पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
5: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
6: अरे शिरप्या, तुझा आवाज का वधरण इतका सुधारला रे?
7: अरे गणप्या, यो आवाज माझा ना. माझ्या खिशातल्या रेडिओचा.
6: रेडू आम खिशात
7: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातला रेडिओ भी भेटायला लागल्यात आजकाल.
6: असं म्हणतोस
7: तर काय, यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो.

0: गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची आणि काम बी
1: निपटायचं.
0: अक्षर रेडिओ
1: म्हणजे अगदी टाइम शिरच म्हण ना.
2: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की राम मला बिजत.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीने शिकवणारी आकाशवाणी।
3: काय सांगत होतीस ग तू?
4: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
3: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
4: पाणी उकळून शानपण,
3: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
4: अग मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
3: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
4: रेडोने सांगितलं मला। बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजा तू शिकवतोय ना?
3: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।

0: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेड मार्फत सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा. येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्क घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेडतर्फे सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल साताऱ्यात केली. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत 5 लाख घरांच्या लोकार्पण समारंभात ते काल बोलत होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. यावेळी बोलताना चौहान म्हणाले,
1: अभी प्याज के दामों के बारे में देवन जी का भी फोन आया था. हम लोगों ने आपस में बात की. प्याज का उत्पादन बंपर हो गया. बांग्लादेश हमारी प्याज जा नहीं पा रही. ये पश्चिम एशिया मिडिल ईस्ट के संकट के कारण प्याज मिडिल ईस्ट के देशों में जाती थी, भावी नहीं जा पा रही, इसलिए प्याज के रेट गिर गए. प्याज उत्पादक किसान बहनों और भाइयों, आज से ही नैफेड प्याज की खरीदी 12 रुपया 35 पैसा किलो शुरू करेगा.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना पक्की घरं या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अहोरात्र काम करून येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणही काल शिवराज सिंह चौहान आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. दिल्ली आणि मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे. विमानाच्या इंधना

आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% 60% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयनं काल लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकाची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकानं लातूरमधल्या एका सेवानिवृत्त प्राध्यापकालाही ताब्यात घेतलं होतं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता 21 जून ऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीए कडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. या दौऱ्यात विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. व्यापाराच्या दृष्टिकोनातून नेदरलँड्स हा भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. तत्पूर्वी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांची भेट घेतली. या भेटीत ऊर्जा संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा मोदी यांनी यावेळी तीव्र शब्दात निषेध केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं काल मुंबईतल्या एका रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर काल दुपारी ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसिक आरोग्याविषयी जनमानसात जागरूकता निर्माण करण्याचं मोठं काम डॉक्टर नाडकर्णी यांनी केलं. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नाडकर्णी यांच्याबरोबर काम केलेल्या त्यांच्या स्नेही आणि ज्येष्ठ लेखिका दीपा देशमुख यांनी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या,
1: खरं तर आज सकाळी जेव्हा कळालं की डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्या मधून गेलेत, सुन्नपणा आला मनाला. खरं तर हे पुन्हा एकाच वैयक्तिक नुकसान झालं नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रातलं न भरून येणार असं नुकसान आहे. हे आनंद चित्रपटाचा नायक हा काल्पनिक होता, पण इथं मी अनुभवलेला आनंद खरोखरच नावाप्रमाणेच जगणारा होता. 4 मेला आम्ही त्यांच्या शस्त्रक्रियेआधी ठाण्यात जेव्हा गेलो, त्यावेळेस शस्त्रक्रियेनंतरचं वर्षभराचं नियोजन सांगितलं होतं. ही भेट शेवटची ठरेल असं वाटलंच नाही. डॉक्टरांची भावलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या तोंडून मी कधीही नकारात्मक विचार ऐकला नाही, कोणाविषयी कधी वावगा शब्द त्यांनी काढला नाही. नाटक, सिनेमा, संगीत, साहित्य, चित्र, शिल्प, एक माणूस इतकं काम कसं करू शकतो? त्यांची सर्जनशीलता, त्यांच्या मनात इतरांविषयी असलेली एम्पथी आणि सगळ्या वयोगटासाठी त्यांनी आखलेले उपक्रम. एक निखळ आणि स्वच्छ मैत्री करणारा आजच्या जगात असा मित्र मिळणं दुर्मिळ. म्हणजे खरं सांगू का, वारकरी संप्रदायात जसं माऊली या

0: संबोधनाला महत्व आहे. आम्हा साऱ्यांची तो माऊलीच होता असं म्हणावं लागेल. म्हणजे असा मित्र आज अचानक गेलाय, म्हणजे पोरक झाल्याची भावना मनात घर करतीये.
1: साखर कारखानदारांनी साखर उत्पादनावर भर न देता इथेनॉल निर्मिती वाढवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. वाई तालुक्यातील भुईंज इथं किसनवीर कारखान्याच्या वतीनं जाहीर केलेला देशभक्त आबासाहेब वीर कृतज्ञता पुरस्कार स्वीकारल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे हे विद्येचं माहेरघर तर आहेच, पण अॅग्री हॅकेथॉनच्या यशस्वी आयोजनातून पुण्याला कृषी तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून ओळखलं जात आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुण्याच्या कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या अॅग्री हॅकेथॉनच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावर्षी विविध राज्यातील 1300 स्पर्धकांनी आपल्या नवकल्पना सादर केल्या असून महाराष्ट्रातून 867 स्पर्धकांनी या हॅकेथॉनमध्ये भाग घेतला आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला.

0: कौटुंबिक श्रुतिका झुंबर
1: आकाशवाणी जळगाव केंद्रावर दर शनिवारी सकाळी ठीक 9:30
0: झुंबर
1: आनंदी कुटुंब
0: मित्रमंडळी
1: त्यांचं रोजचं जगणं
0: भेटी गाठी
1: आणि खुशखुशीत मजेशीर गप्पा म्हणजेच
0: झुंबर आपल्या सर्वांना आवडणारी कौटुंबिक श्रुतिका म्हणजे
1: झुंबर
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 झुंबर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:25 झाली आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृणमयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखलेलं आहे आणि अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमाला आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, अनेक उद्योग आता उदयाला येत आहेत, तर त्याच्यामध्ये प्रॉडक्ट पर्यंत चांगलं आहे, पण पुढे ब्रँडिंग

0: मार्केटिंग मध्ये काही लोक कमी पडतात, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
1: आम्ही आता एक सेंट्रलाइज एजन्सी सेक्टर स्पेसिफिक करायचा प्रयत्न करतोय. अजून एक आमची याला जोडून एक असं आहे की आता स्टार्टअप्स मध्ये काम करताना जसं मेडिकलमध्ये झालं की पूर्वी 25-30 वर्षापूर्वी एकच डॉक्टर असायचा, तो पूर्ण शरीरातल्या कुठल्याही व्याधीचा इलाज करायचा,
0: फॅमिली डॉक्टर.
1: पण आता फक्त चेहऱ्यापुरतं पाहिलं तर 50 डॉक्टर होतील. तसंच आता स्टार्टअप्समध्ये झालेलं आहे, सेक्टर स्पेसिफिक सबसेक्टर्स खूप झाले. तर आम्ही आत्ता एक पॅनल करायचा प्रयत्न करतो, ॲडवायझरी बोर्ड क्रिएट करतोय की प्रत्येक सेक्टरसाठी एक सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असावा आणि त्याच्या सब्जेक्ट मॅटर खाली सबसेक्टरचे सब्जेक्ट मॅटर्स असावे. तर त्या माध्यमातून एखाद्या स्टार्टअपला एखादा प्रश्न असेल, त्याची आयडिया डेव्हलप करण्यासाठी असेल, त्याचा प्रयत्न करतो. मी चेन्नईमध्ये एक चांगलं AI मॉडेल बघितलं की तुम्ही जर एखादी आयडिया त्याच्यात टाकली की मला रॉ थॉट ही आहे, तर एक कम्प्लीट रिपोर्ट जनरेट होतो आणि त्याच्यामध्ये त्याला मार्केट व्हायबिलिटी किती आहे, टेक्नॉलॉजिकल परसिवन्स किती आहे, तुम्हाला प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी किती खर्च येऊ शकतो, कुठला स्किल सेट लागू शकतो आणि मोर ओवर हे जर तुमची आयडिया सक्सेसफुल झाली तर तुम्ही कोणाला विकू शकता.
0: सर, आपण जेव्हा इनोव्हेशन म्हणतो तर तेव्हा त्यामध्ये नवीन गोष्टी तर येतातच, पण ज्या गोष्टी आता आहेत म्हणजे एक्झिस्टिंग आहेत, तर त्याच्यामध्ये देखील इनोव्हेशन, तर हे पण इनोव्हेशन धरलं जातं का?
1: हो, म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे जसं प्रगती हा विषय कधीच स्टॅटिक नसतो, इट्स अ डायनॅमिक, इट्स अ फ्लोइंग. तर इनोव्हेशन मध्ये सुद्धा हे आम्ही जे प्रयत्न करतोय, नवीन प्रॅक्टिसेस आणणं, इनोव्हेशनला अजून स्मूथ करणं. दुसरा गोष्ट आहे की इनोव्हेशन प्रत्येक खेड्यात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक गावात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक वस्तीवर पोहोचलं पाहिजे. जे अंत्योदयाचा विषय आहे की प्रत्येक घटकापर्यंत सरकारने जावं, समाजाने जावं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणावं. मी जेव्हा मध्य प्रदेशमध्ये होतो, स्किलचा माझ्याकडे विषय होता, तर आम्ही एक कौशल समरसता म्हणून लिहिलं. समरसता हा विषय म्हणजे प्रत्येकाला इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा म्हणतो आपण. मग सगळ्या क्षेत्रात असेल तर कौशल्यातही असावी म्हणून आम्ही अनुसूचित जातीच्या 250 मुलांना उद्यमितेचे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक करायचा प्रयत्न केला. तर ही समरसता आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ही सगळीकडे आली पाहिजे मला असं वाटतं.
0: बरोबर. सर, आता महाराष्ट्रात असलेलं एखादं यशस्वी स्टार्टअप, त्याचं एखादं तुम्ही उदाहरण, अनेक असतील पण एखादं उदाहरण देऊ शकाल का जे आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल?
1: एक पॅड केअर म्हणून आहे, जे महिलांच्या समस्यांच्या रिलेटेड त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. दुसऱ्या एक आमचं इन्क्युबेटर मॅजिक म्हणून आहे, ते मराठवाड्यामध्ये चांगलं काम करत आहे. IIM नागपूर आहे, ते आमचं इन्क्युबेटर आहे, ते काम करत आहे. VGTI आम्ही रिसेंटली इन्क्युबेटर सुरू केलेलं आहे. मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही एक मोठ्या लेवलचं इन्क्युबेशन करायचा प्रयत्न करतोय. तर सगळेजण त्या त्या क्षेत्रात काम करतायत, पण यांना अजून स्ट्रेंथन करणं, अजून मजबूत करणं ही प्राथमिकता आमच्यासाठी.
0: बरोबर. आपण म्हणतो की पारंपरिक पद्धतीने जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात मुख्यत्वे करून नोकरी केली जाते, किंवा एक असा एक माइंडसेट असतो एक की नोकरी कर म्हणजे कुठेतरी सेटल हो अशा पद्धतीने. तर ह्या स्टार्टअपच्या माध्यमातून सामान्य एखादा तरुण तर त्याला उद्योजक बनण्यासाठी काय काय फायदे तुम्ही सांगाल की कशा पद्धतीने तो उद्योजक बनू शकतो आणि ह्या स्टार्टअप पॉलिसीज त्याला कशा उपयोगी पडू शकतात?
1: आम्ही आयडिएशन स्टेजपासून सपोर्ट करतोय. जिल्हा लेवलला हा उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे थँक्यू फॉर दिस क्वेश्चन की आम्ही आत्ता एक स्टार्टअप यात्रा म्हणून करणार आहोत. म्हणजे ती यात्रा आता आणि एक स्टार्टअप वीक हे दोन मोठ्या स्कीम्स आहेत. स्टार्टअप यात्रेचा उद्देश असा आहे की ते प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचायचं आहे, प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचं आहे. तर स्टार्टअप्स काय आहे आणि स्टार्टअप्स तुमच्या याच्यासाठी काय करू शकतं आयुष्यासाठी की तुमच्या करिअरसाठी, तर त्याच्यासाठी आम्ही स्टार्टअप यात्रा करतोय. महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये ती यात्रा जाणार आहे. त्याच्यामध्ये विमेनसाठी एक वेगळी विंग असेल, मॉडर्न टेक्नॉलॉजीसाठी वेगळी विंग असेल आणि रुरल एंटरप्रेन्युअर आणि स्टार्टअपसाठी एक असेल. तर त्यांना कम्प्लीट इकोसिस्टीम तिथे मिळेल. एक छोटासा तिथे हाफ डे वर्कशॉप होईल. तिथल्या सगळ्या ज्या घटक आहेत, म्हणजे तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, त्या गावातले नगरपालिका, जे काही संविधानिक संस्था आहेत त्यांचं इन्क्लुझिव्ह असेल, तिथल्या शाळा असतील, त्या सगळ्या मुलांना आम्ही हाफ डे वर्कशॉप प्रत्येक तालुक्यात करून उद्यमिता काय, त्याची मानसिकता काय आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एक प्रत्येकदा मोटिवेशन लागतं. तर रुरल हिरोज कोणकोण आहेत आणि ज्याच्यात वीवाला जो कॉन्सेप्ट आहे, विमेन एंटरप्रेन्युअरशिपवाला, ज्या महिला उद्यमी मोठ्या झाल्यात, त्यांच्या कथा असतील, त्यांचं कथन असेल किंवा त्यांच्या लाईफमधले एक्सपिरियन्सेस असतील. आपण कुणी जर पाहायला गेलो कुठल्याही फील्डमध्ये, किंवा आपण तर

0: देवींना सगळ्यात ग्रेट मानतो विमेन. शी वॉज नॉट ओनली दी ऍज अ गव्हर्नर पण शी डीड लॉट ऑफ थिंग्स फॉर दी विमेन स्किल डेव्हलपमेंट पासून. तर हे मोठे उदाहरण समाजात पोहोचवणं, माझ्या जिजाऊचं उदाहरण समाजात पोहोचवणं, हे सगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना प्रेरित करणं आणि करिअरमध्ये उद्योजकता किती इम्पॉर्टंट आहे तर त्याचं महत्त्व सांगणं ही या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. स्टार्टअप ही एक अजी वेगळी कॉन्सेप्ट आहे की ज्याच्या माध्यमातून सगळे स्टार्टअप्स त्याच्यात कॉम्पीट करतील. आणि आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी एक खूप चांगला विषय बजेटमध्ये घेतला की जनरली आपण असं म्हणतो की माझी स्टार्टअप रेडी आहे, माझ्याकडे आयडिया आहे, प्रोडक्ट आहे, पण विकू कोणाला. तर कॉर्पोरेटमध्ये प्रयत्न करताना खूप त्रास होतो. तर आत्ता बजेटमध्ये अनाऊन्स झालं की 50 जे स्टार्टअप्स असतील सिलेक्टेड आम्ही त्यांना एक त्यांची कॉम्पिटिशन्स घेऊ, ज्युरीज फायनल. या 50 स्टार्टअप्सला 25 लाखापर्यंत डायरेक्ट ऑर्डर सरकारचे, म्हणजे सरकारमध्ये काम करण्याची जी पात्रता आहे त्यांची इमिडिएट इस्टॅब्लिश होईल. तर हा प्रयोग आम्ही उद्यमितेच्या माध्यमातून
1: नक्कीच सर, कारण कुठेतरी मार्केट मिळणं आपल्या
0: हे सुरुवात गरजेचं
1: महत्त्वाचं आहे. आताची जी युवा पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल आणि त्यांच्या पालकांना देखील तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रात येणं किंवा स्टार्टअपमध्ये येणं हे त्यांच्या भविष्यासाठी उत्तम असेल?
0: युवकांसाठी तर आजची पिढी जर आपण पाहायला गेलो तर जेनझीज आहेत, अल्फा आहेत, दे आर स्मार्टर दॅन अस. त्यांना सगळ्यात जास्त गोष्टी माहीत आहेत, अपडेट त्यांना खूप लवकर येतो आपल्यापेक्षा. तर त्यांना सगळ्या गोष्टींचं अवेअरनेस आहे आणि ही सगळ्यात लकी पिढी आहे ज्यांना टिप ऑफ द फिंगर सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतात. म्हणजे जेव्हा रिसर्च करायची लोक तेव्हा पुस्तकं चाळायची, आता तुम्ही गुगलवर प्रॉम्प्ट टाकलं तर तुम्हाला भरपूर PDFs मिळतात, रिपोर्ट मिळतो, स्पेसिफिक मिळतो. तर लकी जनरेशन आहे, दे आर अपडेटेड. पण तुम्ही सेकंड प्रश्न जो विचारला, तर आम्ही सगळे 80s 90s आहोत. तर आम्हाला आमची जडणघडण जशी झाली त्या माध्यमातून जर विचार करायला गेलो तर मला पालकांना एक अशी विनंती आहे की त्यांना घरातल्या फिनान्शियल डिसिजनमध्ये इन्वॉल्व्ह करा. म्हणजे एखादा TV घ्यायचा आहे, घरातलं फर्निचर करायचं आहे, किंवा एखादी काही प्लॉट घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे, तर इन्वॉल्व्ह देम. म्हणजे मी माझा मुलगा जेव्हा 3rd-4th होता तेव्हा मी त्याला कॉन्फरन्सेसला घेऊन जायचो. म्हणजे कुठल्याही टेक्नॉलॉजीचा कॉन्फरन्स, ऑटोमोबाईलची कॉन्फरन्स असेल, CII असेल, FICCI असेल, तर तो आता खूप लर्नेड झाला या सगळ्या याच्यामध्ये. तर मला अशी विनंती आहे की जनरली मराठी आणि महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये आपण जेव्हा पैसे मोजतो किंवा एखादं व्यवहाराचं डिस्कशन करतो त्यावेळेस मुलांना म्हणतो तुम्ही बाहेर जा. आणि हेच तर तुम्ही जे बिझनेस कम्युनिटीवाली जी कम्युनिटी आहे, बिझनेस कम्युनिटी, त्यांच्यामध्ये साधी प्रॅक्टिस असते की मी बाहेर चाललो तू दुकानावर थोडा वेळ था, तर त्याला किती पैसे द्यायचे, किती घ्यायचे, हे व्यवहार ज्ञान खूप आधीपासून येतं. तर मला असं वाटतं की पालकांना ही विनंती आहे की घरातली जे काही प्रमाणातले आर्थिक विषय असतील ते मुलांसोबत चर्चा करा, त्यांना नवीन उद्योगाच्या स्टोरीज सांगा. काही पुस्तकं अशी आहेत जे बिलिनियर्स घडलेले आहेत, त्या लोकांच्या पण घरामधल्या ज्या काही स्टोरीज असतील, काही बुक्स असतील, ते असे तुम्ही मुलांना गिफ्ट द्या, जेणेकरून त्यांची मानसिकता लवकर तयार होईल. एखाद्या एजनंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही त्याला परत रिव्हर्स मायग्रेशन इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे प्रत्येक घरात उद्यमिता हसत खेळत चर्चा झाली पाहिजे.
1: खूपच छान सर. आणि अजून एक मला प्रश्न असा विचारायचा आहे की आज बरेचसे असे लोक आहेत की जे मिड एज आहेत आणि त्यांना काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की स्टार्टअपच्या काही वेगळ्या योजना आहेत का आणि कशा पद्धतीने ते जाऊ शकतात तिथे?
0: असं मिडल एजसाठी वेगळी योजना असा काही नाही आहे, कारण मला इनोव्हेशन का आवडतं, कारण इनोव्हेशन जात, धर्म, पंथ, वय या सगळ्या डिस्क्रिमिनेशनला किक ऑफ करून इनोव्हेशन सुरू होतं, म्हणजे कोणी पण करू शकतं ते. पण मिडल एजच्या जी लोकं आता आहेत त्यांना एक संधी अशी आहे की AIमुळे डिस्रप्शन आहे. म्हणजे जे टिपिकल वर्क करणारी, आता जसं आपण एखादा फोटो एडिटिंग आहे तर ChatGPT सहज करू शकतो. म्हणजे यू जस्ट पुट अ प्रॉम्प्ट की चेंज द कलर ऑफ शर्ट, चेंज द कलर ऑफ हॅट, इट विदिन अ सेकंड इट डिड. ही लोक पुन्हा काय करणार? तर यांना अपस्किल होणं गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये संधी पण आहे. काही गोष्टी अशा आहेत, जसं पर्यटन आहे, तर तुम्हाला पर्यटनासाठी जर टुरिस्ट गाईड पाहिजे असेल तर तो अजून रोबो नाही करू शकत, तर त्या याच्याकडे जायला पाहिजे. तर आपल्याला जे अनटॅप्ड एरियाज आहेत त्याच्यामध्ये स्टार्टअप अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. तर जे एका एजपर्यंत आले आणि असं वाटतं की आपण स्पीड प्रमाणे अपस्किल

0: नाही झालोय तर आपल्याला अपस्किल होण्याची आता संधी पण कमी आहे. तर त्यांनी अनटॅप क्षेत्राकडे स्टार्टअप सुरू करायला काही हरकत.
1: जाता जाता तुम्ही सर्व जे उद्योजक आहेत, तरुण आहेत आणि नवीन उद्योग ज्यांनी सुरू केला, अशा सगळ्यांना काय सांगाल?
0: सिंपल लाईन, स्टार्ट अर्ली, खूप कमी वयात हे जोखीम घ्यायला शिका. आणि आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत, म्हणजे मार्क झकरबर्ग असेल, आपल्याकडे बिल गेट्सने पण खूप लवकर सुरुवात केलं होतं, आपल्या देशातलं पाहिलं तर अडाणींनी पण लवकर सुरुवात केली, धीरूभाई अंबानींनी पण लवकर सुरुवात केली, आताच्या जनरेशनमध्ये जे सगळे बिलिनियर्स आहेत जसं निखिल कामत असेल, हे सगळे अर्ली स्टार्टर आहे. आणि आत्ताचा जग खूप स्पीड आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही जितक्या लवकर एखादी आयडिया सुरुवात करा आणि सरकार म्हणून, समाज म्हणून, उद्योजकतेची व्यवस्था म्हणून प्रत्येकाला नोकरी मिळणार नाही. तुम्हाला स्वतःचं काहीतरी सुरू करावं लागणार आहे. सरकारचा सपोर्ट तुमच्यासाठी आहे. आम्ही नेहमी म्हणतो की महाराष्ट्र शासन हे प्रत्येक तरुणांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सज्ज आहे. आणि परत एकदा ती सांगतो की मुख्यमंत्री साहेबांचं पण हे विजन आहे की हा तरुण जो मोर्चातला आहे, एका कळपातला आहे, तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे. त्यांनी दिवसभर कुठेतरी मोर्चे हे ते काढण्यापेक्षा त्याचा स्वतःचा व्यवसाय असावा, त्याचा स्वतःचा उद्योग असावा आणि तो आर्थिक स्वरूपात, सामाजिक स्वरूपात राज्याच्या प्रगतीमध्ये सम्मिलित व्हावा. आणि ह्या सगळ्या घटकांना जर आपण एकत्र आणलं तर विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आणि 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न ही येणारी पिढी आणि आत्ताची पिढी जी आहे हे साध्य करू शकतात आणि यांच्या माध्यमातूनच आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो.
1: नक्कीच सर. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी स्टार्टअप्सने काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने ब्रँडिंग केलं पाहिजे हे आपण जाणून घेतलं. तसंच ग्रीन आणि सस्टेनेबल स्टार्टअप्स यांच्यासाठी काय वेगळा फोकस आहे हे देखील जाणून घेतलं. शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्यातील समन्वय कशा पद्धतीने मजबूत केला जातोय याविषयी देखील आपण माहिती घेतली. सर, आपण इथे आलात आणि अतिशय उत्तम माहिती आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, कार्यक्रमातलं पहिलं गीत लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे. संगीत मीना मंगेशकर यांचं. चित्रपट आहे माणसाला पंख असतात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमात आता ऐकूया उमज पडेल तर या चित्रपटातील माणिक वर्मा यांनी गायलेलं ग. दी. माडगुळकर यांचं गीत.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया संत तुकारामांची रचना. गात आहेत लता मंगेशकर.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: first innings of 90 runs in just 38 balls. Mars, which also adjust player of the match. In today's fixture, hosts Kolkata Knight Riders will take on Gujarat Titans at the iconic Eden Gardens this evening. The match is scheduled to begin at 7:30 p.m. The Indian Met Department has forecast heatwave conditions over Jharkhand, Madhya Pradesh, Rajasthan, Uttar Pradesh and Vidarbha today. The weather agency has also predicted hot and humid weather conditions over Konkan and Goa during the day. And now for a look at today's newspapers, it's over to Shagun Chopra.
1: Thank you, Pramod. NEET paper leak continues to grab newspaper front page. NEET insider held for paper leak. Government says exam to be online from next year. Leads the Indian Express, while the Times of India headlines, NEET retest to be held on June 21st. CBI arrests retired chemistry professor in Latur. Most papers also carry the story of petrol and diesel prices being hiked by 3 rupees a litre, even though LPG and PNG prices remain unaffected. Economic Times headlines, turmoil spills over. Mostly all papers lead with the story of Madhya Pradesh High Court holding that the Bhojshala complex in Dhar town is a temple dedicated to Goddess Saraswati and barring Muslims from offering Friday prayers. Times of India headlines, disputed Bhojshala site a temple, declares HC. In its editorial titled When Trump and She Met, the Hindustan Times says that their meeting in Beijing failed to deliver any big deal. In April 2025, US President Donald Trump fired the first shots in the trade war against China and the rest of the world. Some countries quickly capitulated, but the Chinese dug in their heels and responded in kind. The paper concludes what the meeting has achieved is that the two most powerful men are talking and open to more talking. And finally, the Hindu reports monsoons to arrive 1 week earlier on the 26th of May in Keralam. And with that, it's back to you, Pramod.
0: Thank you, Shagun. And now before we end the bulletin, the headlines once again. India and UAE signed slew of agreements including setting up strategic petroleum and gas reserves in India. Prime Minister Narendra Modi reaches Netherlands on second leg of his five-nation tour. Prime Minister Modi rejects media report imposing tax on foreign travel. CBSE announces window for re-evaluation of answer sheets for class 12 students. Israel and Lebanon extend ceasefire for 45 days. And in badminton, Indian men's doubles pair of Satwik Sairaj Ranki Reddy and Chirag Shetty to take on Malaysian duo in semi-finals of Thailand Open. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीएकडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. उद्यापर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये अबुधाबीमध्ये होते. पंतप्रधानांनी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीत ऊर्जा सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार या विषयांवर चर्चा झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात पंतप्रधान मोदींनी UAE अर्थात संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील

हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. कठीण काळात युएई नेतृत्वानं दाखवलेल्या धैर्याची मोदींनी प्रशंसा केली. तसंच अमिरातीला भारताचा पाठिंबा व्यक्त करून सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं. सर्वांना पक्की घरं देणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्यानुसार महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्रानं महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा उद्घाटन सोहळा आणि महाआवास अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा इथल्या सैनिक शाळेच्या मैदानावर नुकताच पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. देशातील इतर कोणत्याही राज्याला इतकं मोठं लक्ष मिळालं नसल्याचं सांगून याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. शून्य वीज बिल सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घराला सौर ऊर्जा पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल, असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभता आणि ईज ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन सुलभता सुधारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी परदेश प्रवासावर उपकर, कर किंवा अधिभार लावण्याबाबतच्या एका प्रसारमाध्यम अहवालाचं खंडन केलं. हा अहवाल पूर्णपणे असत्य असून परदेश प्रवासावर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लादण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी युद्धविरामाला मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितलं. 16 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेला युद्धविराम आणखी 45 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असून पुढील वाटाघाटी 2 आणि 3 जूनला होणार आहेत. या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊन एकमेकांच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला मान्यता मिळेल आणि सीमा सुरक्षा प्रस्थापित होईल अशी आशा अमेरिकेला आहे, असं पिगॉट यांनी म्हटलं आहे. दरम्यान इस्रायली वायुदलानं लेबनॉनमधील इराण समर्थित सशस्त्र गट हिजबुल्लाशी संबंधित पायाभूत सुविधांवर आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सक्षमीकरण समितीची स्थापना केली आहे. लोकसभेतील भाजप खासदार डॉ दग्गुबती पुरंदेश्वरी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून समितीत लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश आहे. लोकसभेतील हेमा मालिनी, हरसिमरत कौर बादल आणि इकरा चौधरी यांचा तर राज्यसभेतून सुधामूर्ती, PT उषा आणि स्वाती मालिवाल यांचा समितीत समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कथित चिथावणीखोर विधानांच्या संदर्भात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीसह काही विशिष्ट विधानं समाज माध्यमावर तसंच खासदारांच्या अधिकृत पेजवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली होती, असं तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे. मेड इन इंडिया कागदी उत्पादनं गुणवत्ता, उपयुक्तता आणि शाश्वततेवर केंद्रित असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रोडा नोट्सचे संस्थापक तरुण उद्योजक अपर्णा आणि दिनेश यांची भेट घेतल्याचं सांगून उत्तम दर्जाचं लेखन साहित्य हा विषय नेहमीच आपल्या जिव्हाळ्याचा राहिला असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव यांनी म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटे 6:15 सुमारास झालेल्या एका रस्ते अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. 600 किलो चांदीची लगड घेऊन जाणाऱ्या एका खासगी व्हॅनचं नियंत्रण सुटून गुजरातहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या ट्रेलरला ती धडकली.
अपघातानंतर कासा पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू केलं. अपघातग्रस्त वाहन हटवून चांदीचा साठा सुरक्षिततेसाठी

0: आणि पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी आज बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गोह झे फेई या खेळाडूंचा सामना करतील. तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत या भारतीय जोडीनं जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युईची शिमोगामी या जोडीचा 21-12, 21-13 अशा गुणांनी पराभव केला होता. दरम्यान पी व्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामुगुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुनलावूत विडिट सरननं पराभूत केलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि गोव्यातही दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं पुढील 2 दिवसात दक्षिण आणि ईशान्येकडील काही भागातही अशाच प्रकारची स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या 2ऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीएकडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .5 meters अर्थात 963 kHz वर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळच्या 8:40 झाली आहेत. श्रोते हो आता प्रसारित करीत आहोत लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात अकेले हम अकेले तुम या चित्रपटातील गीतानं आपण करणार आहोत. संगीत अनू मलिक यांचं आहे. हे गीत गायले उदित नारायण आणि आदित्य नारायण यांनी.

0: दररोज सकाळी 7 वाजता अवश्य ऐका साई हॉस्पिटल नाशिकचा कार्यक्रम थँक यू डॉक्टर. यात आपण ऐकू शकाल सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार यांनी सांधेरोपणाविषयी दिलेली महत्वपूर्ण माहिती आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.

देवदास या चित्रपटातील उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं नुसरत बद्र यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत इस्माईल दरबार यांनी दिलं होतं. श्रोते हो, लख लख चंदेरी या कार्यक्रमात आता ऐकूया एक ही भूल या चित्रपटातील आशा भोसले आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो, लख लख चंदेरी या कार्यक्रमात आता ऐकूया सुखविंदर सिंग आणि सहकार्यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार ए आर रहमान आणि चित्रपट आहे किसना.

0: कौटुंबिक श्रुतिका झुंबर
1: आकाशवाणी जळगाव केंद्रावर दर शनिवारी सकाळी ठीक 9:30 वाजता
0: झुंबर
1: आनंदी कुटुंब
0: मित्रमंडळी
1: त्यांचं रोजचं जगणं
0: भेटीगाठी
1: आणि खुशखुशीत मजेशीर गप्पा म्हणजेच
0: झुंबर आपल्या सर्वांना आवडणारी कौटुंबिक श्रुतिका म्हणजे
1: झुंबर
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता झुंबर श्रोते हो लख लख चंदेरी या कार्यक्रमात आता ऐकूया लम्हे या चित्रपटातील लता मंगेशकर आणि हरिहरन यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत संगीतकार शिवहरी

0: सकाळी 7:40 ते 8 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा। वा, दिवस वसूल झाला।
2: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी।
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

मोहित चौहान यांनी गायलेलं तमाशा या चित्रपटातील इर्शाद कमील यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं, संगीत ए आर रेहमान यांनी दिलं होतं. कार्यक्रमात आता ऐकूया अरिजित सिंग यांनी गायलेलं कुमार यांचं गीत, संगीत रोचक कोहली यांनी दिलंय. चित्रपट आहे सोनू के टीटू की स्वीटी.

0: म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे
2: वाकली.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

लख लख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी मोहित चौहान यांनी गायलेलं शब्बीर अहमद यांचं गीत संगीत हिमेश रेशमिया यांनी दिलंय. चित्रपट आहे शॉर्टकट रोमिओ.

श्रोतेहो, या गीतासह आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही संदेशांनंतर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. श्रोते हो आता प्रसारित करीत आहोत झूमवर ही कौटुंबिक श्रुतिका. सहभागी झाले आहेत सोमनाथ महाजन, डॉक्टर श्रद्धा शुक्ल आणि नरेंद्र कुमार ठाकूर.

0: अगं बाई, आज काय स्वारी लवकर तयार झाली वाटतं. बापरे बापरे, लवकर उठणं काय, लवकर स्नान काय, लवकर तयारी काय. नाही पण इतकी छान तयारी करून कुठे निघाली स्वारी?
1: मी तर आपल्या घरात असेल ना.
0: नाही नाही नाही, कसं आहे ना तुमचं, तुम्ही काही लवकर उठत पण नाही, कधी लवकर तयारी तर नाहीच. आज काय आंघोळीची घाई पण केली आहे? मला तर बाई कळतच नाहीये, तुमच्या आत्ताच्या सगळ्या कामांच्या वेळा कशा काय बदलल्या?
1: वेळा कशा बदलतील वासंती?
0: मग
1: मी माझी कामं अगदी वेळेवर न चुकता करतच असतो ना रोज.
0: वेळेवर कुठले महोदय?
1: मग
0: मग तुम्ही कितीतरी कामं अगदी दिरंगाई न करता आहात म्हटलं.
1: दिरंगाई?
0: हो
1: सांग बरं वासंती, मी कधी दिरंगाई केली?
0: घ्या अहो महाशय, एक उदाहरण असेल तर सांगेन ना. तुमच्या दिरंगाईची डझन भर उदाहरण आहेत, मग काय तर.
1: सांग वासंती, एक उदाहरण सांग माझ्या तिने.
0: बरं सांगते ना, आता हेच बघा. बघा तुम्ही आता ही बघा, कपाटावर पडलेली रद्दी दिसते ना, ही पेपरची रद्दी.
1: बरं, तिचं काय?
0: अरे तिने चांगली 3 महिने साठली आहे ती. दिली का तुम्ही? नुसतंच आपलं देईन देईन देईन देईन म्हणतात फक्त, बास. दारावर आलेल्या भंगारवाल्याला सुद्धा देऊ देत नाही तुम्ही, बरं स्वतः पण सेंटरवर जात नाही. बघा कशी बघतीये ती रद्दी तुमच्याकडे. अरे अरे
1: अगं बाई, रद्दी सेंटरवर इलेक्ट्रॉनिक काट्यावर मोजून घेतात, रद्दी म्हणून थांबलोय. आलं का लक्षात? जरा सवड मिळू दे, जाईल सवडीने.
0: हो का?

0: बरं, आता तुमची स्कूटर तिचं काय?
1: आता काय झालं माझ्या गाडीला?
0: गाडी प्रॉब्लेम देते की नाही सांगा, मध्ये मध्ये बंद सुद्धा पडते होती. मी तुम्हाला म्हटलं सर्व्हिसिंग करायची आहे, तुम्ही स्वतः सुद्धा म्हणत होते सर्व्हिसिंग करायची आहे, पण केली का? मग
1: गाडी या आठवड्यात टाकायची राहिली बघ. त्याचं काय वसंती? अगं उद्या म्हणजे रविवारी आमचे प्राध्यापक लोकांचं एक प्रशिक्षण आयोजित करण्यात आलंय. माझा दिवस तिथेच जाणार असल्याने तिथे जेवणाची व्यवस्था केलेली असणार.
0: घ्या. अरे एक दिवस कुठे सुट्टीचा मिळतो म्हटलं तर तुमचं हे प्रशिक्षण आलं मध्येच.
1: काय करते
0: ते नीलूताईकडचं काम करायचं होतं ना उद्या आपल्याला.
1: वासंती हे प्रशिक्षणाचं अचानक जाहीर झालंय ना, त्यामुळे काहीच करू शकत नाही बघ मी. फक्त तुला उद्या एक त्रास द्यावा लागेल मला.
0: आता आणखीन कसला त्रास घ्यायचाय बाई मी, बोला.
1: वासंती तुला माहितीये ना
0: कसलं?
1: डॉक्टरांनी बाहेरचं खायला सक्त मनाई केली.
0: हो,
1: त्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी मिळणारे जेवण कदाचित जास्त तेलकट तुपकट आणि गोडधोर असं असण्याची शक्यता आहे.
0: बर,
1: तेव्हा मी असं ठरवलंय की आपला जेवणाचा डबा हा आपल्या घरून करून द्यावा.
0: बाई ग, प्रशिक्षणासाठी स्वारी आतापासून तयारी करते तर उद्याच्या जेवणाची आजपासून चिंता. गंमत आहे बाबा तुमची.
1: अगं बाहेरचं खाऊन का बरं आपलं आरोग्य भेटवून घ्यावं.
0: हा
1: होता होईस तर आपलं घरचं अन्न खाल्लेलं बरं नाही का?
0: बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे प्राध्यापक महोदय. काही दिवसांपूर्वी तर आपण चांगले खवय्ये होते. बाहेर गेलात की पाणीपुरी न चुकता खाणारे तुम्ही. ती कुठली तरी कचोरी खूप चविष्ट आहे म्हणून मुद्दाम तिकडे गाडी वळवणारे तुम्ही. अमुक एका हलवायाचे पेढे फार दर्जेदार असतात म्हणून आठवणीने पुढाभर पेढे आणणारे तुम्ही. नाही आज इतके तुम्ही हेल्थ कॉन्शियस झालात काय म्हणायचं काय?
1: अगं बाई आपल्या डॉक्टरांनी मला काय काय पथ्ये घालून दिली तुला माहितच आहे.
0: हो ते आहे.
1: डॉक्टरांकडे आलेली त्या
0: दिवशी. हो हो हो हो ते मी आधीच कसं आहे खाण्यावर नियंत्रण ठेवलेलं बरं, पण मला सांगा हे आधीच जर खाण्यावर नियंत्रण ठेवलं असतं तर आज पथ्य पाळण्याची वेळ आली असती का?
1: बरं मला एक सांग, तू मला उद्या डब्यात काय देऊ शकते याचा विचार कर बरं. इतर सो
0: काय देऊ शकते प्राध्यापक महोदय तुम्हाला चालेल अशी कोणती भाजी डब्यात नेता येईल बरं? हा मेथी. डॉक्टरांनी पथ्य घालून दिल्यावर पेशंटला कुठली भाजी चालते? मेथी. मी तुम्हाला डब्यात उद्या मेथीचीच भाजी देते. थांबा
1: वासंती मेथी एवढं चांगलं प्रशिक्षण कडू मेथीची भाजी खाऊन कडवट दिसेल त्याचं काय?
0: आहो तुम्ही मेथीची भाजी खाल्लीये तुमच्या तोंडाकडे बघून लोकांना कळेल एवढंही तोंड कडवट ठेवू नका म्हणजे झालं.
1: मेथी नको, दुसरं काहीतरी आठव. डब्याला छान दिसेल आणि मला खाताना सहज पचेल असं काहीतरी दे बाई.
0: छान दिसेल डब्याला छान दिसेल, तिथे काय सुंदर डब्यांची स्पर्धा वगैरे की काय महोदय? डब्याला छान दिसेल म्हणे, हा सहज पचेल असं काही मागितलं तर समजू शकते.
1: डब्याला साजेशी भाजी.
0: बटाटा
1: एक नंबरचा पदार्थ आहे.
0: मग
1: पण डॉक्टरांनी त्यावरही मला इथे शिक्का मारलाय.
0: अरे हो, मुगाची डाळ बनवून देईल तुम्हाला छान पैकी. झालं
1: मुगाची डाळ? मी काय दवाखान्यात ऍडमिट असलेला पेशंट आहे का?
0: काय त्रास आहे बाई, मुगाची डाळ चालत नाही. काय देऊ तुम्हाला डब्याला आता?
1: वासंती आपल्याकडे भेंडी आहे का?
0: भेंडी?
1: हा भेंडीची भाजी चालू शकते बघ मला डब्याला.
0: तुम्ही ना एकदम शाळकरी मुलासारखे बोलायला लागले नाही खरंच असू येत आहे. आहो आपल्या मुलांनी सुद्धा असं कधी सांगितलं नव्हतं बरं का लहानपणी, पण तुम्ही मात्र अगदी लहान मुलासारखं भेंडी आहे का घरात भेंडी? नाही तुम्ही जाणार का बाजारात? एक काम करा तुम्ही जा उद्या येताना घेऊन या. हा विसरू नका म्हणजे झालं भेंडी. एक काम करते डाळीचे करोडे दिले तर चालतील का? बघा चालणार असतील तर देते बनवून.
1: करोडे करोडे नको नको नको.
0: काही काय त्रास आहे या माणसाचा?
1: त्याची चव मला एवढी आवडत नाही. दुसरं काहीतरी बघ कर बरं विचार पुन्हा एकदा.
0: आता काय देऊ तुम्हाला मी डब्याला बाई? हट
2: वसंताला मस्तपैकी एक फक्कड चहा बनवून द्या वहिनी. चांगलं आलं घातलेला.
1: अरे तुझीच वाट बघत होतो मी. बस मला ना उद्या प्रशिक्षणाला जाताना घरून जेवणाचा डबा घेऊन जायचा.
0: काय तर काय
1: पण मी डब्यात काय देऊ हेच सुचत नाही. सांग बरं. एखाद्या भाजीचं नाव
2: नाव सांगतो.

0: अवशा, पण आधी आपण मस्तपैकी फक्कड चहा घेऊ, म्हणजे डोकं कसं वेगानं चालेल. काय खरंय ना वहिनी?
1: भाऊजी, फक्कड चहा, चांगलं आलं घातलेला चहा,
0: हो
1: हे घेतलं म्हणजे डोकं वेगाने चालेल, बरोबर. पण इथे स्वयंपाकगृहात माझ्यासारख्या गृहिणीची काय दमछाक होते हे का कुणी बघत नाही बरं?
2: कुणी कसं? मी बघतो ना वासन.
1: हो,
2: सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तू किती कामावर असतेस?
1: असू द्या,
2: तुझ्यासारखं एकसारखं पायाला भिंती लावून अगदी झटपट काम करणं क्वचितच एखाद्या गृहिणीला जमत असेल. खरंच ग्रेटेस्ट.
1: पुरे पुरे पुरे पुरे बरं का प्राध्यापक महोदय, एवढी तारीफ करायची काही गरज नाही. देणारे डबा देणारे.
0: वहिनी अहो, तुमच्या एवढा कामाचा उरक तर आमच्या घरीही नाहीये बरं.
1: भाऊजी असू द्या असू द्या, उगाच नका हरभऱ्याच्या झाडावर चढू बरं का.
2: मला डब्यात हरभऱ्याची भाजी देऊ शकतेस का?
0: वसंता, त्यासाठी बाजारात जाऊन हिरवे हरभरे आणावे लागतील. घरी आणल्यावर त्यांना सोलावं लागेल. वहिनींचा किती वेळ वाया जाईल त्यात?
2: मग आता तूच सांग बरं, कोणती भाजी देऊ मी?
0: वसंता, तुला डब्यात नेण्यासाठी कारली, गिलकी, दोडकी यासारखी वेल भाजी चालेल का?
1: कडू कारल
2: वाटलंच. आणि गिलक दोडक किती मिळमिळीत लागतात रे.
1: वाटलं.
0: वशा, लेका तुला डब्याला नेण्यासाठी भाज्यांची यादीच वाचावी लागेल असं दिसतंय. माझं तर आत्ताच डोकं जाम झालंय. एखादा चहा मिळाल्याशिवाय ते चालणार नाही असं दिसतंय.
1: ठेवला ठेवला आहे भाऊजी, ठेवलाय बरं का चहा, चांगला आलं घातलेला ठेवलाय.
0: वहिनी, ह्या वसंताला डब्यासाठी भाजी सांगणं म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं काम झालं म्हणायचं.
1: तुम्ही असं काही प्रशिक्षणाला जाण्याची तयारी करता जसं काय अगदी युद्धाच्या मोहिमेवर चाललेत. थांबा थांबा, नाही तुमच्या तलवारीला चांगली धार लावून देते.
2: तू आता मात्र माझा उपमान.
0: अरे वसंता, वहिनी तुझ्या उद्याच्या तयारीवर कोटी करतायत.
1: मग काय
2: कोटी करणं कसं असतं हे तू मला सांगतोस का? एका मराठीच्या प्राध्यापकाला कोटी केव्हा होते हे तू सांगणार? एका बँकवाल्याला व्याज कसं काढायचं हे त्याला शिकवण्यासारखं बघू.
1: नाही पण मी काय म्हणते, उद्या समजा तुम्ही तुमच्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी ठेवलेली एखादी भाजी तुम्हाला आवडली तर तुम्ही तिकडे ढुंकूनही पाहायचं नाही बरं का? कबूल
2: हे असं?
1: नाही, कबूल करा.
2: नाही नाही, हे असं अटीचं आणि शर्तीचं राजकारण नवरा बायको चांगलं नाही.
1: अगो बाई, मी कधी राजकारण केलंय आपल्या दोघांमध्ये? नाही सांगा बरं, कधी मी तुम्हाला असं एखादं आश्वासन दिलंय आणि नंतर ते विसरून गेलीये? सांगा.
0: वहिनी वहिनी, आश्वासन द्यायचं आणि ते पूर्ण करतोय असं नुसतं भासवायचं हे फक्त आणि फक्त तेच लोक करू जाणत.
1: बर,
0: पण आपण पडलो संसारी माणसं.
1: हो ना,
0: आपण दिलेलं आश्वासन पूर्ण करायलाच हवं.
1: करायलाच हवं, म्हणून तर मी कोणती पण भाजी बनवून द्यायला तयार आहे ना भाऊजी. पण यांनी भाजीचं नाव पक्क सांगावं. मीच कोड्यात पडली आहे बाई. आता
0: आपण कोडं सोडवू वहिनी.
1: बर,
0: नक्की सोडवू.
2: सोडवा लवकर, कोड सोडवा म्हणजे झालं.
1: नाही पण तुम्हीच सांगा ना त्याच्यापेक्षा एक फिक्स नाव भाजीचं.
2: तू असं कर वसंती, उद्या सकाळपर्यंत मला वेळ
1: घ्या. म्हणजे आजचं नियोजन उद्यावर ढकललं तुम्ही. बर, उद्या सकाळी तुम्ही मला ऐनवेळी सांगाल.
2: हो.
1: हा, आणि मग ते उपलब्ध नसलं तर माझी किती पंचायत होणार आहे? अरे त्याचा तरी विचार करा जरा.
0: नाही वसंता नाही, तू उद्याच्या डब्यात कोणती भाजी नेणार याचं कोड आजच सुटायला हवं.
1: उद्यावर
0: ढकलायचं नाही.
1: येस,
2: तू केव्हाही सांगू शकतोस.
0: बर,
2: आपल्याकडे फोन आहेस ना?
0: हो.
2: आणि आपल्या खिशातही मोबाईल आहे.
1: घ्या भाजी सांगण्यासाठी मोबाईल फोन. आता तर अगदी हद्दच झाली बाई. भाऊजी, तुम्ही जेवत असताना काही सुचलं तर जेवणावरून उठून बाहेर जायचं, यांना फोन करून भाजीचं नाव सांगायचं. तुमचं वागणं बघून वहिनी कशा करतात आणि मग ते पण बघायचं.
0: जेवणावरून उठणं आणि तेही मोबाईल फोनवर बोलण्यासाठी? वहिनी, आग लागेल माझ्या शांतताप्रिय घरात. आजवर आम्ही कोणीच हा नियम मोडलेला नाही.
1: करा हो, काहीतरी करा तुमच्या परममित्रासाठी. मोडा तुमचे नियम जरा.
2: वासंती, आपल्या कामासाठी त्या बिचाऱ्या मधोबाच्या घरात का वादळ निर्माण करायचंय? हे योग्य आहे का तुझ्या?
1: पण मी काय म्हणते, केलं आपल्याच मित्रासाठी मधुभाऊजींनी, केलं थोडं नियमबाह्य वर्तन केलं, काय बिघडेल?
2: असं काही नाही बरं का वासंती.
0: वहिनी, नियमबाह्य वगैरे एवढं मोठं स्वरूप त्याला देऊ नका हो.
2: वासंती, आपण असं करू, भाजीचं नाव आज आत्ताच फायनल करून टाकू.
1: बरोबर बरोबर, मी तेच तर सांगतेय ना.

0: तुमचं आपलं सुरूच आहे.
1: वशा, तू असं कर, तुला ज्या भाज्यांचं पथ्य सांगितलंय त्या भाज्या वगळून कोणकोणती भाजी शिल्लक राहते ते सांग बघू.
2: आता तू मला कोड्यात टाकतोयस, मला थोडा वेळ विचार करू दे. मग
1: वहिनी, हा वसंता विचार करायला बसलाय याचं डोकं वेगानं चाललं पाहिजे, यासाठी आपण काहीतरी करायला हवं. हो,
0: काय करायला हवं मधुभाऊजी? आपण
1: वहिनी, वसंताला मस्त पैकी फक्कड चहा द्या, एक चांगलं आलं घातलेला.
0: हो हो, आलं लक्षात भाऊजी, चहा तयार आहे. चांगलं आलं घातलेला फक्कड, हे घ्या दोघ जण चहा.
2: अरे वा वासंती, हा चहा घेतला म्हणजे मला आता लगेच आठवेल भाजी सर.
1: नाहीतर काय वसंता, वहिनीच्या हातचा चहा म्हणजे अमृततुल्यच. हा अमृततुल्य घेतल्यावर तुला नवसंजीवनी न मिळाली तरच नवल.
0: बरोबर,
1: धन्यवाद वहिनी, धन्यवाद.

झुंबर ही कौटुंबिक श्रुतिका आत्ताच आपण ऐकलीत. सहभागी झाले होते सोमनाथ महाजन, डॉक्टर श्रद्धा शुक्ल आणि नरेंद्र कुमार ठाकूर. आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणात.

0: अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोते हो, स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं हे गीत आहे सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे, संगीतकार आहेत आरोही आगरकर। गीत ऐकण्यापूर्वी या गीताविषयी कवीचं मनोगत।
1: उत्तर रात्री अचानक जाग यावी, चांदणी रात्र असावी, अंगणात चांदणे उतरून आलेले असावे, रात्र जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात फिरत असावी, नीरव शांतता असावी, नव्या कवितेची ओळ सुचावी, जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात उतरलेल्या रात्रीचे कवीच्या शब्दांनी स्वागत करावे। अंगणी माझ्या उतरली चांदण्याची पावले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। शब्द सुचत जावे, गीत उलगडत जावे, सगळं चराचर स्तब्ध, वाराही वाहत नाही, सगळे निळाई मौन आहे, त्या मौनात अचानक काही सूर झंकारावे, त्या सुरांचा उगम कळूच नये, मात्र ते सूर आपल्याला वेढून घेत आहेत हे जाणवावे आणि आपला त्या अथांग निळाईशी शब्दा वाचून संवाद सुरू व्हावा। त्या सुरांचे वलय जणू विस्तारित जावे, जणू ताऱ्यांचे ते मौन विश्वच बोलके व्हावे। वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, बोलके आकाश झाले तारकांचे, अगम्य असलेल्या आकाशानेच आपले गूज उलगडावे। हा

0: तो अनमोल क्षण कवितेच्या निर्मितीचा. कवी आणि त्याचे शब्द यांचे चराचराशी अद्वैत व्हावे हा अनुभव खरे तर शब्दातीत डोळे मिटून अनुभवायचा, पण कवी त्याला शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणारच, ते तर त्याचे प्राक्तनच आहे. कवीला भास होतो की कोणीतरी त्याला स्पर्श करतंय, अगदी जीवाचे जीवलग असलेले कोणी त्याला सांगतंय तू एकटा नाहीयेस. हे आकाश, ही निळाई, तारे वारे, हे चराचर, आपण सगळे एकच आहोत हे अद्भुत अद्वैत शब्दाविना कळते, पण शब्दात सांगता मात्र येत नाही. तरी कवीच्या मनात शब्द उमटतातच, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले. चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले.
1: चांदण्याचे एक गाणे. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. स्तब्ध ते होते चराचर स्तब्ध वारे, मौनती होती निळाई मौन तारे, त्या निळ्या मौनात अलगद सूर हे झंकारले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. वलय विस्तारित गेले, वलय विस्तारित गेले, त्या सुरांचे बोलके आकाश झाले, तारकांचे उतरुनी आकाश खाली गूज काही बोलले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. कोण होते जे मला बिलगून गेले, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाही सहे सांगून गेले. चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले.

अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमातलं या महिन्याचं हे गीत होतं सदानंद डबीर यांचं. गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे. साथ संगत, तबला साथ संदीप पवार, कीबोर्ड आदित्य भांदककर, सतार प्रसाद राहणे, संतूर मंगेश जगताप, इतर तालवाद्य कौस्तुभ दिवेकर आणि व्हायोलिन साथ पंडित कैलाश पात्रा, संगीतकार आरोही आगरकर, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादरकर्ते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. स्वरांजली सुगम संगीताचा हा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता

स्वरांजली हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. ऐकूया काही संदेश.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट आत्मा मलिक
4: online.com. दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25.
5: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
6: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
5: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600 20 21 21.
7: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत आपकी पसंत हा श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपकी पसंत.

आप की पसंत ऐकणाऱ्या रसिक श्रोत्यांना अपूर्व वाणीचा नमस्कार. श्रोते हो, आपकी पसंत कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.

श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आमच्या या श्रोत्यांच्या पसंतीच्या गीतानं. इचलकरंजीहून वसंत हजारे, प्रमोद हजारे, कात्रज पुणे इथून महेश मितांशू आणि आदित्य हजारे, तसंच मोहाली चंदीगड येथून टी डी मल्होत्रा, रितिक प्रतीक मल्होत्रा, नवनीत राय, अमनदीप, अनिल शर्मा, तसंच कालका इथून शुभचंद्र बजाज, बिट्टा बजाज आणि साहिल. आमच्या या श्रोत्यांना ऐकायचं आहे मोनाली ठाकूर यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीत अमित त्रिवेदींनी दिलंय. चित्रपट आहे लुटेरा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

अनाडी या चित्रपटातील उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं समीर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत आनंद मिलिंद यांनी दिलं होतं आणि या गीतासाठी पसंती कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी. कृष्णानगर नागपूर इथून नाना डोंगर दिवे, रमा, सीमा, रीमा, दीक्षा आणि राहुल डोंगर दिवे. गांधी चौक रोपड पंजाब इथून हरदेव मिका, बलविंदर बीरक, जयतेग आणि मिका बीरक. हेच गीत ऐकायचं होतं मुक्काम पोस्ट अंभई तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगरहून अमोल निकम, अभिषेक आणि सोनाली निकम यांना. श्रोते हो, आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरच्या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत अहिल्यानगर मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शेवगाव इथून श्रीराम गोंधळी, उषा वैष्णवी, पूनम आणि युवराज गोंधळी, तसंच आदर्श आणि हर्षदा पवार. जीवनज्योती रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट वसारी तालुका मालेगाव इथून एकनाथ काळे, आशाताई, ज्ञानेश्वर काळे, तसंच शिवांशू मगर आणि रवींद्र पवार. संगम रेडिओ श्रोता संघ धानोरा विटाळीचे भगवान पाटील, मंगेश, सचिन पाटील, तसंच प्रेम, श्रेया, श्रुती आणि भैया. जळगाव जामोदचे उषा आणि संतोष काटे. आमच्या या श्रोत्यांना ऐकायचं आहे फकीरा या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीतरचना आणि संगीत रवींद्र जैन यांची आहे.

श्रोते हो, जिल्ह्यात तापमान 44 अंशापर्यंत पोहोचल्याने हीट स्ट्रोक तसेच डिहायड्रेशन टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि डोक्याचे संरक्षण करावे. शेतकरी बांधवांनी शेतीची कामे सकाळी आणि संध्याकाळी करावी. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं लव्ह इन टोकियो या चित्रपटाचं शीर्षक गीत आत्ताच आपण ऐकलं. हसरत जयपुरी यांची रचना संगीतबद्ध केली होती शंकर जयकिशन यांनी आणि या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते होते रोकडेश्वर नगर पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून रामचंद्र इंगोले सिद्धांत इंगोले टिक्कूबाई रमाबाई मयुरी सुरभी तसंच मंजुषा इंगोले सुनील जबडे आर डी इंगोले नामदेव शिंदे पंडितराव तसंच चांदू बलखंडे आणि छोटू दादा विलास शिंदे पाटील माटेश्वर श्रोता संघ नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णाचे शेषराव बोबडे सोनाजी सीताराम वैष्णवी सुवर्णा वेणुताई शुभम बोबडे तसंच अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली इथून पार्वती सखाराम ठोके दीपाली रोहित सोनू मोनू ठोके हेच गीत ऐकायचं होतं मामूलवाडी तालुका नांदुऱ्याचे सोपान तायडे विजया तायडे अमोल आणि सरिता तायडे यांना मुक्कामपोस जिगाव तालुका नांदुऱ्याचे वसंतराव भोजने सुनंदा राजू आणि सोनू श्रोते हो कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आमच्या या श्रोत्यांच्या पसंतीचं आहे नसवाला चौक मलकापूरहून संजय पाटील उषा पाटील प्रथमेश तसंच निवृत्ती क्षीरसागर संजय कुमार चौहान जत जिल्हा सांगली इथून श्याम कुलकर्णी राम कुलकर्णी छत्रपती संभाजीनगरहून राजेंद्र अकोटकर आणि राधिका अकोटकर तसंच तुलसी रेडिओ श्रोता संघ जिल्हा जळगाव इथून संजय पाटील शैलाबाई तसंच नरेंद्र आणि शेखर पाटील मानसी पाटील आणि किरण पाटील आमच्या या श्रोत्यांना ऐकायचं आहे मन्नाडे महेंद्र कपूर श्यामा चित्तराणी सहकार्यांनी गायलेलं शोर या चित्रपटातील गीत संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिलं आहे

0: मैंने प्यार तुम्हीं से किया है, मैंने दिल भी तुम्हीं को दिया है।
1: आज अचानक 90s का धनश्री
2: असंच आज आईच आणि माझं बोलणं झालं। आई म्हणत होती आमच्या काळी काय गाणी होती आणि त्यात पण विशेष म्हणजे तुमच्या आवडतीचं गाणं जर अचानक रेडिओवर लागलं तर पूर्ण दिवसच भारी जायचं।
1: अच्छा म्हणजे काकूंना आपलं आवडतं गाणं रेडिओवर ऐकायला आवडेल तर?
2: म्हणजे काय खूपच आवडेल।
1: अगं मग काकूंना हॅलो आकाशवाणीत कॉल लावून दे ना।
2: अरे हो, हे डोक्यातच आलं नाही माझ्या।
1: आकाशवाणीच्या लाडक्या श्रोत्यांनो, तुम्हाला पण तुमच्या आवडीचं गाणं ऐकायचं असेल तर दर मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आकाशवाणीला कॉल करा।
2: त्यासाठीचे संपर्क क्रमांक आहेत 0257-222-4570 आणि 0257-222-4571।
1: अगं कॉल करून गाणं सांगितल्यावर ते ऐकायचं कधी हे तर सांग।
2: श्रोत्यांनो, आठवड्यातल्या दर बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 10 वाजता ऐका तुमचा आवडता कार्यक्रम।
1: तर काकूंना आपल्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर त्यांचं आवडतं गाणं नक्की ऐकव।
2: हो नक्की ऐकवेन। श्रोत्यांनो तुम्ही पण आनंद घ्या आणि कॉल करा तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला।
3: श्रोते हो, दर शुक्रवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90। लेखक किशोर कुलकर्णी, लेखकासह सहभाग सारिका दांडगे यांचा, कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे। तेव्हा जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90 आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावर।
4: मेरा प्यार वो है के

श्रोते हो, आपकी पसंद या कार्यक्रमात आत्ताच आपण ये रात फिर ना आएगी या चित्रपटातील महेंद्र कपूर यांनी गायलेलं एस एच बिहारी यांचं गीत ऐकलं, संगीत ओपी नय्यर यांनी दिलं होतं आणि या गीतासाठी पसंती कळवली होती. म्हैसवाडी तालुका मलकापूर इथून शत्रुघ्न धाडे, वाल्मिक धाडे, नीनाजी स्वप्नील धाडे तसंच अजय खिरोडकर यांनी. हेच गीत ऐकायचं होतं सनावत मध्य प्रदेश इथून मोहम्मद सदीक, मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकीर, अलकमा खत्री तसंच अल्तमश खत्री, रमेश गौड आणि मोहम्मद शादाब खत्री यांना. कार्यक्रमात यानंतरचं गीत संत ज्ञानेश्वर या चित्रपटातील गायला आहे लता मंगेशकर यांनी. भरत व्यास यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि या चित्रपटाच्या गीतासाठी पसंती कळवली आहे. मुकाम पोस्ट बोरी खुर्द जाफराबाद जिल्हा जालना इथून सुधाकर राजे जाधव, प्रशांत जाधव, जग्गूताई, साक्षीताई तसंच संचित वायाळ आरेगावहून मोताळ्याचे प्रथमेश देशमुख, करडाहून स्वामी देशमुख तसंच प्रणाली आणि सानवी देशमुख तसंच समस्त राजे जाधव, वायाळ आणि देशमुख परिवार. छत्तीसगड भाटपारा दत्रेंगी इथून द्वारिका प्रसाद वर्मा, किशोर कुमार, दीपक कुमार आणि झावेंद्र कुमार वर्मा. महादेवघाट अमलेश्वरचे डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश ठाकूर, तारिणी ठाकूर, सूरज, सुजला, ज्योती आणि रेयांश यांना ऐकायचं आहे संत ज्ञानेश्वर चित्रपटातलं हे गीत.

0: 49 वर्षांचा शब्द सुरांचा वारसा
1: आकाशवाणी आपली जळगाव आकाशवाणी
0: सुरांची बरसात
1: शब्दांचा अमृतगंध
0: मनतृप्तीचा आनंद
1: जिज्ञासेचा कुंभ
0: वाघ यज्ञाचा सुरेल सोहळा
1: श्रोते हो जसा अनमोल दागिना
0: काम करताना कानातून मनाचा ठाव घेणारी
1: ज्ञान समृद्ध जीवनाची सजगता वाढवणारी
0: मनाची लेखणी
1: आणि बुद्धीच्या कागदावर उमटणारी
0: अवीट गोडी अमृतमय करणारी
1: आकाशवाणी
0: आपली जळगाव आकाशवाणी.

आ गले लग जा या चित्रपटातील किशोर कुमार आणि सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं साहिर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते आर डी बर्मन आणि या गीतासाठी पसंती कळवली होती दर्यापूर बाभळीतून गजानन येले नवदीप, तसंच शेरी वडनेर अकोल्याचे बलदेव आणि अरुणा दामोदर. हेच गीत ऐकायचं होतं गौतम नगर जिल्हा नांदेडचे प्रभाकर जोंधळे आरती यांना. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी आमच्या या श्रोत्यांच्या पसंतीचं गीत प्रकाश बोरगावकर, सुषमा, प्रकाश प्राजक्ता, प्रांजली, सोहम, अंशुमन ओवी, सुरेवाडी, छत्रपती संभाजीनगर इथून, तर कनेरा मोहल्ला पटियाला इथून बत्ता परिवार, मुकेश, नीलम, नितीन, पलक, करण, गीतू, निहारिका, हार्दिक आणि वंश बट्टा यांना ऐकायचं आहे पडोसन चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीत आर डी बर्मन यांनी दिलं आहे.

बराय तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपकी पसंद हा कार्यक्रम संपला. मी अपूर्वा वाणी आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रम आज श्रोते हो, मी अपूर्वावाणी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज 16 मे जागतिक कृषी पर्यटन दिवस. आपण सगळे थंडगार हवेमध्ये बसून हे विसरतो की ताटात येणारा घास हा कोणाच्या घामातून येतो. अर्थातच शेतकरी राजाच्या मेहनतीसाठी आपण सगळ्यांनी एक सलाम देण्याचा हा आजचा दिवस. चला मातीशी पुन्हा आपली नाळ जोडूया.

श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात जागतिक कृषी पर्यटन दिवस आहे, म्हणून शेती, शेतकरी, गाव, बैलगाडी या सगळ्याचा आपण विचार करत ऐकणार आहोत शेती आणि गावावरची गाजलेली चित्रपट गीतं. आणि त्यातलं हे पहिलं गीत कुठेही केव्हाही ऐकलं तरी मन ताजंतवानं होतं. शेतकरी तर रोजच शेतात जातो, पण मग कृषी पर्यटन म्हणजे नेमकं काय? तो तर काम करण्यासाठी जातो ना, पण आपल्यासारख्यांना जे शहरात राहत आहेत किंवा ज्यांना शेतीचा अनुभवच नाही आहे, शेतीत नेमकं काय काय केलं जातं या सगळ्याची माहिती व्हावी आणि निसर्गाशी नातं जुळवता यावं यासाठी कृषी पर्यटन दिवस. म्हणजे एक दिवस शेतात जायचं आहे, काही दिवस शेतात जायचं आहे, तिथली कामं बघायची आहेत, ग्रामीण जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, आणि हो, तिथल्या बैलगाडीची सैर ती तर एकदम धम्माल असते. बघा ना हे सगळे किती मजा करतायत.

माझ्या राजा र माझ्या सर्जा र असं म्हणत ती बैलाची जोडी, तो नांगर, विहिरीवरची ती मोट, हे सगळं प्रत्यक्ष अनुभवायला हवंय, नाही का? म्हणूनच आपल्या सगळ्यांसाठी कृषी पर्यटन हा पर्याय आता उपलब्ध आहे. कृषी पर्यटन करायचं आहे म्हणजे गावखेड्यांमध्ये जायचं आहे, स्वतःच्या हाताने शेतातली कामं करून बघायची आहे, आणि आपल्याकडे गावाकडच्या मातीला सोन्याची उपमा कशी दिली जाते हे सुद्धा अनुभवायचं आहे, हो ना?

श्रोते हो, या अशाच काळ्याशार मातीमध्ये मऊ मऊ लोण्यासारख्या वाटणाऱ्या त्या मातीत जाऊन आपण काम केलं तर? काम नाही केलं, नुसतं फिरायला जरी गेलो तरी मज्जा येईल. तिथला ताजा ताजा भाजीपाला विकत घ्यायचा आहे, शेतकरी राजाला पण आनंद होईल. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, तो भाजीपाला नुसता विकत घेऊन घरी आणण्यापेक्षा हल्ली तर कृषी पर्यटनाच्या निमित्ताने तिथेच तुम्हाला आंबे खायला मिळतात, पेरूच्या बागेमध्ये पेरू मिळतात, कुठे चुलीवरची भाकरी आणि पिठलं मिळतं, आणि मग काय, तिथल्याच ताज्या ताज्या भाज्या तिथेच शिजवून आपल्याला खायला मिळाल्या. काय मज्जा वाटते ना, कल्पनाच इतकी सुंदर आहे.

श्रोते हो, आज जसा कृषी पर्यटन दिवस आहे ना, तसाच आज प्रकाश दिवस सुद्धा आहे बरं का। याची आठवण यासाठी आली की अलीकडे आपण फार लख प्रकाशामध्ये असतो, दिव्यांचा झगमगाट इतका की डोळे दिपावेत, पण शेतामध्ये कृषी पर्यटनाला जाऊन एखादी रात्र तिथे मुक्काम केला आणि रात्री आकाशातलं चांदण बघत ये तारा वो तारा असं म्हणत रात्र काढली तर काय बहार येईल नाही।

बरं आहे तर श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात इतकंच. मी अपूर्वा वाणी आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 11:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया माणिक वर्मा यांनी गायलेल्या ग दि माडगुळकर यांच्या गीतरचनेने. संगीत सुधीर फडके यांनी दिलंय.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

आनंद भाटे यांनी गायलेलं बालगंधर्व या चित्रपटातील नाट्यपद आत्ताच आपण ऐकलं. संगीत कौशल इनामदार यांनी दिलं होतं. श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं गीत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600 20 21 21.
3: श्रोतेहो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश भट यांची रचना, संगीतबद्ध केली आहे यशवंत देव यांनी आणि हे गीत गायलंय पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी.

समूह स्वरातील या बालगीतासह आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे.

0: अन ज्ञान माहिती रंजन करण्या ज्ञान माहिती रंजन करण्या
1: ज्ञान माहिती रंजन करण्या
2: ज्ञान माहिती रंजन करण्या
0: खेडो पाणी सहरी खेडो पाणी सहरी
3: आकाशवाणी जळगाव
4: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत. आता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
5: दुपारचे 12 वाजतात. प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची मुलाखत आणि त्यानंतर चला कुटुंब जपूया हा संवाद. चला तर मग सखींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

सखींनो, निर्जीव धातूला जेव्हा कलाकाराच्या स्पर्शाची ऊब मिळते तेव्हा त्यातून जन्म घेतो एक जिवंत भावविश्व. हातातील कौशल्य, मनातील कल्पकता आणि संस्कृतीची जाण यांचा सुंदर संगम म्हणजे शिल्पकला. दगड, धातू किंवा माती यांना आपल्या कला साधनेतून आत्म्याचा स्पर्श देतो तो एक शिल्पकार. तेव्हा मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील शिल्पकार रेखा रमाकांत सूर्यवंशी. मैत्रिणींनो, गेल्या 40 वर्षांपासून त्या सातत्यानं शिल्पनिर्मिती करत असून त्यांच्या कलेमध्ये भारतीय संस्कृतीची गोडी, श्रद्धा आणि सौंदर्याची सूक्ष्म जाण स्पष्टपणे दिसून येते. नुकताच त्यांना कला संचलनालय महाराष्ट्र यांच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे.

0: जो त्यांच्या कलेप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचा गौरव आहे. चला तर मग आपण रेखाताई यांचं कार्यक्रमात स्वागत करूया. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: आपल्या कलेच्या माध्यमातून आपण भारतीय संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याचं अत्यंत मोलाचं कार्य करत आहात. आज आपल्या सुंदर प्रवासाविषयी श्रोत्यांना सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर ताई आम्हाला सुरुवातीला सांगा की आपल्या या शिल्पकलेच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली, की लहानपणापासून आपल्याला याची आवड होती किंवा तुम्हाला कोणाकडून या कलेची प्रेरणा मिळाली, त्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: लहानपणापासून माझं फक्त 7वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर इथे जे जे स्कूल ला शिक्षण झालेलं होतं त्यांचं, GD8 झालं त्यांचं. लग्न झाल्यानंतर मग इथे आल्यानंतर मिस्टरांसोबत काम करता करताच मला कामाची आवड निर्माण झाली, त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली.
0: बरं.
1: आणि मी सुरुवात केली कामाला.
0: बरं, म्हणजे तुमचं लग्न झाल्यापासून या शिल्पकलेमध्ये तुमचा रस वाढायला लागला.
1: हो.
0: आणि तेव्हापासून तुम्ही तुमच्या पतींसोबत ह्या कामाला सुरुवात
1: केली.
0: कुठल्या वस्तू बनवायला तुम्ही सुरुवात केली, जे तुमचे पती बनवत होते त्याच्यापासूनच सुरुवात केली की तुम्हाला काही नवनवीन कल्पना सुचत गेल्या?
1: ते गणपतीच्या मूर्त्या वगैरे करायचे. मला याच्यातलं काही शिक्षण नव्हतं, त्याच्यासाठी मी फक्त काही मदत करायची म्हणून त्यांना हात लावू लागायचा. मग त्यांनी सांगितलं की थोडं आता अशी मदत करते तू, तर याच्यामध्ये तू करू शकशील म्हणे, शिक म्हणे. त्यांच्याकडनंच प्रेरणा मिळत गेली आणि त्यांच्या हाताखाली मी तयार झाले.
0: बरं. आणि मग सुरुवातीपासून तुम्ही गणपती बनवायला सुरुवात केली?
1: आधी गणपतीच्या मूर्त्या करायचे, मोडायचं, ते सर्व असं करत 5-6 वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मला छान जमायला लागलं.
0: वा, खूपच छान. म्हणजे तुमच्या पतींनी तुम्हाला हे काम शिकवलं आणि त्यांच्याकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि तुम्ही नवनवीन या कलेमध्ये रस तुम्हाला येत गेला आणि तुम्ही अशा प्रकारे शिल्प निर्मिती करत गेल्या. वा, खूपच छान. ताई, आता गेल्या 40 वर्षांपासून तुम्ही ही शिल्पकला करता आहात, त्याच्यापासून नवीन नवीन शिल्प तुम्ही बनवत आहात. मग या प्रवासामध्ये तुम्हाला कोणते महत्वाचे टप्पे अनुभवायला मिळाले?
1: आम्ही वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रदर्शनच केले मूर्त्यांचे, त्यामुळे वेगवेगळे राज्य बघायला मिळाले, वेगवेगळी संस्कृती बघायला मिळाली. त्यांच्यासोबत शिक्षण नसताना मला जयपूरचं रत्न प्रशिक्षण ते शिकायला मिळालं.
0: वा.
1: तर हे 40 वर्षामध्ये खूप काही शिकायला मिळालं आहे त्यांच्यासोबत.
0: ताई, जसं तुम्ही सांगितलं की पूर्ण भारत तुम्ही फिरले आहात तुमच्या पतींसोबत, विविध प्रदर्शनं तुम्ही बघितली, तुमच्या ज्या शिल्पकलेचं प्रदर्शन तुम्ही सुद्धा विविध राज्यांमध्ये जाऊन भरवलं, तर मग ताई आता पूर्ण भारतामधले जे जे राज्य आहे तिथली लोककला आणि आपल्या खानदेशातली लोककला यांच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का?
1: हो.
0: जो तुम्ही तुमच्या कलेमध्ये साकारण्याचा प्रयत्न केला?
1: हो, पूर्ण राज्यामध्ये जे शिल्प बघितले, जी कला संस्कृती बघितली, ती आपल्या खानदेशपेक्षा खूप वेगळी आहे. खानदेशची कला ठळक वैशिष्ट्य आहे तिची, आणि जी खानदेशची कला आता पूर्ण लयाला गेलेली होती.
0: बरं.
1: आता आमच्या शिल्पामध्ये पूर्ण खानदेशचेच शिल्पे आम्ही करतो, ती पूर्ण खानदेश आर्ट म्हणूनच आमची ओळखली जाते.
0: ओळख,
1: कारण जे बारीक काम असतं इथे खानदेशमध्ये, डोळे कान नाक जरा उठावदार असतात. बाकी राज्यामध्ये नक्षीदार बारीक काम असतं, आपलं खानदेशचं काम थोडस ठळक उठावदार असतं इथे. तर हा फरक जाणवला मला, म्हणून आम्ही खानदेशचे शिल्प, खानदेश आर्ट जी पूर्ण लयाला गेलेली आहे ते पूर्ण जीवन करून आम्ही खानदेश आर्ट म्हणून आता आमची कला शिल्पामध्ये उदयास आणतोय.
0: खूपच छान ताई. आणि तुम्ही ही जी आपल्या भागातली जी कला तुम्ही पूर्ण भारताला म्हणाव किंवा आपण पूर्ण विश्वाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मग ताई आता पारंपरिक धातू शिल्पकला निवडण्यामागे तुमचं काही विशेष कारण होतं का?
1: मिस्टर तेच पारंपरिक धातू शिल्प तयार करायचे, त्यांचं बघूनच मी पारंपरिकच बनवायचे, कारण आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे.
0: हो. आणि आपला भारत देश विविध संस्कृतीने नटलेला आहे.
1: भारतीय संस्कृती निसर्गाशी जोडलेली आहे.
0: हो.
1: त्या संघानं आपल्या महाराष्ट्रामध्ये देवी देवताची पूजा होत राहते.
0: हो, हो.
1: तर त्या पूजेचं महत्व भरपूर आहे, त्याच्यासाठी आम्ही हे देवी देवताचं मूर्त्यांचं क्षेत्र निवडलं.

0: बरं, खूपच छान. आता ताई, मग तुलसी पूजेची परंपरा आणि स्त्रीची भूमिका आपण आपल्या कलाकृतींमध्ये कशा प्रकारे साकारतात?
1: आता प्रत्येक स्त्री कुठल्याही क्षेत्रामध्ये असली तर सकाळी उठल्यानंतर तिचं देवपूजा, तुळशी पूजा कार्यक्रम असतोच.
0: तिची ती दिनचर्या
1: असते. तर मग मी ते असं एक विषय घेतला की आपण तुळशी पूजेचं महत्व आधी ऋषी मुनी पासून चालत आलेलं आहे,
0: पूर्वजांपासून.
1: तर त्याच्यासाठी मग मी तुलसी वृंदावन केलं. सर्व ज्या स्त्रिया ज्या क्षेत्रामध्ये आहे त्याचं सर्व मूर्ती तशी तयार केली, गणपतीची मूर्ती तयार केली आणि ती तशी शिल्प तयार केली आणि तो विषय घेऊन मी ते शिल्प तयार केलंय.
0: वा, खूपच छान. तुमच्या कलेवर ताई प्राचीन मोहन जोदड संस्कृती काळातील शिल्प परंपरेचा प्रभाव आहे का? तर तो कशा प्रकारे?
1: हो, भारतीय कले हजारो वर्षापासून इतिहास आहे. मोहनजोदडो आणि हडप्पा आपली भारतीय संस्कृतीचा छोटासा भाग आहे. त्याच पद्धतीनं आम्ही हे काम करतो. कारण एक संघ वन पीस त्याला म्हणता की पूजेमध्ये गणपतीची मूर्ती नाहीतर देवी देवताची मूर्ती जोड म्हणून असं ठेवायची नसते. म्हणून आम्ही एक संघ पद्धतीनं काम करतो. म्हणून जे मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीमध्ये वन पीस कास्टिंगचं महत्व आहे म्हणून आम्ही त्या पद्धतीनं काम करतोय.
0: बरं, आणि मग मोहनजोदड संस्कृती काळातील शिल्पकलेचा प्रभाव अशा प्रकारे तुमच्या कलेवर पडलाय. ज्या क्षणी माहिती पडलं की तुम्हाला राज्य पुरस्कार साठी तुमचं नाव घेण्यात आलेलं आहे, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
1: मला तर विश्वासच वाटत नव्हता की मला पुरस्कार मिळालाय. पण माझ्यापेक्षा माझ्या पतींना जास्त आनंद झाला. जे मी सांगत होतो की तू मूर्तिकलेमध्ये पुढे चांगलं शिल्प बनवून आपण हे करू, खूप छान वाटलं, आनंद झाला. परत नातेवाईकांचे फोन आले, त्यांनी अभिनंदन केलं, त्याच्यात अजून भर पडली, खूप छान वाटलं. एक अनुभव आहे माझा, मी तुम्हाला सांगते. आता इथे गेलो होतो आम्ही मुंबईला पुरस्कार घ्यायला, आम्ही गेलो होतो तर तिथे सर्व खुर्चीवर नाव टाकले होते ज्या लोकांना पुरस्कार मिळाले होते. तर सरांना मी जाऊन माझ्या खुर्चीचं नाव वाचलं आणि तिथे बसलो आम्ही. तेव्हा ज्या मॅडम होत्या तिथे त्यांनी सांगितलं म्हणे या ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांच्यासाठी खुर्ची आहे. तर मी सांगितलं की हो मला माहिती आहे. नाही म्हणे तुम्हाला कळलं नाही म्हणे मॅडम ज्यांना पुरस्कार मिळाला. म्हटलं मॅडम मलाच पुरस्कार मिळाला आहे मी म्हणून ह्या खुर्चीत बसलेली आहे. तर त्यांना विश्वास वाटत नव्हता. मी साधारण आपल्या याच्यामध्ये गेली होती, मग माझ्या शेजारी ते ठाण्याचे होते त्यांनाही पुरस्कार मिळाला होता. त्यांनी मला सांगितलं त्यांना विश्वास वाटत नाही आहे तुम्हाला पुरस्कार मिळाला म्हणून. म्हटलं मला नाही मिळालाय, माझ्या कलेला पुरस्कार मिळालेला आहे असं सांगितलं. तो अनुभव खूप याचा होता.
0: आपलं व्यक्तिमत्व कसंही असो पण आपल्या कलेवर आपलं प्रेम हवं. आणि ताई, आता हा जो तुमचा जो शिल्पकलेचा प्रवास आहे, तुम्ही सांगितलं जसं की या प्रवासामध्ये तुमच्यासोबत तुमचे पती सुद्धा आहेत आणि त्यांच्याचकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे. स्त्री म्हटलं की घरची जबाबदारी, मुलं बाळ यांना सांभाळून सगळं काम करणं, मग याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा आधार तुम्हाला कसा मिळतो?
1: आधी सासू सासरे होते, त्यांच्या मुलं लहान होते तेव्हा. तेव्हा जेव्हा आम्ही प्रदर्शनाला जायचे आमची सासूबाई मुलांना सांभाळायची, माझी आई येऊन माझ्या मुलांना सांभाळायची. आईनं इतकं सांगितलं की बघ तुझे मिस्टर इतकं छान काम करताय. मला रांगोळीची आवड होती लग्नाच्या आधी. तेव्हा आईने सांगितलं होतं की तू जशी रांगोळी मन लावून अंगणामध्ये घालते तसं हेही काम तू काही अवघड नाही आहे तुला. तर हेही तू मन लावून काम केलं ना तर 100% सक्सेस होशील याच्यामध्ये. तर आईची प्रेरणा तर जास्त होती आणि पाठिंबा पण होता आणि सासूबाईचा बी पाठिंबा होता. म्हणून हे श्रेय त्यांच्यासाठी आहे.
0: खूपच छान, तुम्हाला सासूबाईंचा पाठिंबा मिळाला, आईचा पाठिंबा मिळाला. आणि एक स्त्रीला स्त्रीच आधार किंवा पाठिंबा असते आणि ती तिला पुढे करते तर याच्यापेक्षा विशेष गोष्ट कुठलीही नाही. आणि त्याच्याचमुळे स्त्रीमुळे तुम्ही पुढे गेलेल्या आहात, आईमुळे आणि सासूमुळे. तुम्हाला ही प्रेरणा, तुम्हाला मदत सुद्धा त्यांनी केली ताई. आता ताई, आजच्या या आधुनिक काळामध्ये पारंपरिक कलेचं जतन करण्यासाठी काय प्रयत्न करणे आवश्यक आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल?
1: मेहनत, जिद्द, चिकाटी हे सर्व आपल्याजवळ असलं ना तर कुठल्याही कला क्षेत्रामध्ये आपण श्रीमागे राहू शकत नाही. आता मी कमी शिकलेली

0: असताना सुद्धा इतकं छान काम करू शकते.
1: हो.
0: आता शिकलेल्या मुली आहे, त्यांना खूप सरकारचं स्कीम आहे, त्याच्यामध्ये खूप करू शकता.
1: हो.
0: चिकाटी, मेहनत, जिद्द सर्व हे असलं तर यश मिळू शकतं.
1: हो. ताई, आता धातू शिल्पकलेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
0: या कला क्षेत्रामध्ये उलट जितकी स्त्री पुढे जाईल तितकं छान आहे. ते स्त्री बारीक डिटेल काम या शिल्पकलेमध्ये करू शकते. तिचे बोट नाजूक हे असता छान छान कलाकृती घडवू शकते.
1: हो.
0: ज्या आता तरुण पिढी आहे त्यांनी तर आवर्जून याच्याकडे कल हे करायला पाहिजे त्यांचं.
1: बरं ताई, आता तुम्ही ही जी शिल्पकला साकारली, मग ह्या ज्या शिल्पकला तुमच्या आहेत ताई, तर मग याचं प्रदर्शन तुम्ही भारतामध्ये कुठे कुठे घेऊन गेलेला होतात?
0: आम्ही चंदीगडला नेलाय, चेन्नईला नेलाय, दिल्लीचे सुरेशकुंड मेला आहे, आग्रा आहे, लुधियाना आहे, मुंबई आहे, पुणा आहे, औरंगाबाद आहे. सर्व दूर आम्ही भारतामध्ये, बाहेरच्या राज्यामध्ये ना महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी प्रदर्शनं भरवले.
1: बरं, आणि मग तुम्ही विविध राज्यांमध्ये तुमच्या कलेचं प्रदर्शन भरवलं, मग तुम्हाला तिथले अनुभव कसे आले?
0: वेगवेगळं काहीतरी नवीन शिकायला मिळालं.
1: हो.
0: वेगवेगळ्या राज्यात गेलो तर आम्ही संग्रहालय बघितले, जुने मंदिरं बघितले, आधीचे जे मंदिरं कसे जडणघडण केलेले आहे. हो. आधीच्या लोकांना जेव्हा तंत्रज्ञान नाही होतं, हाताने जे काम केलेलं आहे तर किती छान पद्धतीनं आपले जुने पारंपरिक मंदिर आहे ते बघून इतकं छान वाटतंय. ते उलट ते संवर्धन जतन आपल्या या नवीन पिढीनं ते जतन करायला पाहिजे. ते सर्वात महत्वाचं आहे की जे आपल्याजवळ वारस हक्कानं आलेलं आहे ते छान सांभाळून ठेवायला पाहिजे.
1: हो, नक्की.
0: त्याच्यात काम करायला पाहिजे थोडं. नवीन पिढी आहे, आता तरुण मुली आहे, त्यांनी ते जुनं ते सोनं म्हणतो आपण.
1: हो.
0: ते खूप छान आहे.
1: खरंय, खरंय. बरं ताई, आपल्या शिल्पकलेद्वारे समाजाला तुम्ही कुठला संदेश देण्याचा प्रयत्न कराल?
0: नवीन पिढीने पुढे जाऊन शिल्पकलेमध्ये हिरीहिरीनं भाग घ्या, छान काम करा, स्वतःचं कलाकौशल्य सर्वांना दाखवा.
1: तुमची स्वप्न काय आहे की मी या क्षेत्रामध्ये अजून काहीतरी नवनवीन करू शकेल?
0: आता मला पुरस्कार मिळाला तर पुरस्कार मिळाल्यानंतर थोडं चांगलं काम करायची हे असते, आपली चांगलं काम केलं हे पोच पावती असते.
1: हो.
0: की खूप छान काम करताय म्हणून. मग ते पुरस्कार मिळाला तर अजून छान वाटतं की अजून काहीतरी नवं करायचं.
1: हो,
0: म्हणून चांगले चांगले शिल्प बनवायचे. त्याचं सरांचं माझं स्वप्न आहे की संग्रहालय करायचं, आर्ट गॅलरी करायची आताच्या पिढींसाठी, की असं काम अशा पद्धतीनं होत होतं.
1: हो.
0: आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये जाऊन मला आपल्या ह्या पारंपरिक याचं प्रचार प्रसार सर्व करायचं आहे, असं स्वप्न आहे माझं.
1: एकंदरीतच जुनं ते सोनं असतं हे तुम्हाला आजच्या पिढीला दाखवून द्यायचं आहे ताई. तुम्हाला असं वाटतं की मी संग्रहालय करावं, की माझी भारतीय संस्कृती कशी महान आहे, त्याने त्या संस्कृतीला तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये जाऊन जवळून त्या संस्कृतीला पाहिलेलं आहे, तिथला जो वारसा आहे लोककलेचा, शिल्पकलेचा, जी कला आहे ज्या राज्यामध्ये, ते तुम्ही तिथे भेट देऊन ती जवळून पाहिलेली आहे, आणि तुम्हाला कळकळीनं असं वाटतं की आजच्या तरुण पिढीसाठी मी ते संग्रहालय बनवावं आणि त्यांना पारंपरिक कलेची ओळख करून द्यावी. नक्कीच ताई, हे स्वप्न तुमचं खूपच छान आहे की आजच्या या नवीन पिढीनं खरोखर की जुनं ते सोनं आहे हे नक्कीच ओळखावं. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या कलेतून भारतीय संस्कृतीचं जतन, परंपरेचं संवर्धन आणि आधुनिकतेशी साधलेला सुंदर संगम आपल्याला अनुभवायला मिळाला. गेल्या 4 दशकांपासून ताईंनी अत्यंत निष्ठेनं केलेले कार्य आणि त्यांना प्राप्त झालेला हा राज्यस्तरीय सन्मान हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कलेतून समाजाला संस्कार, श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्यांचा संदेश मिळतो हे नक्कीच. ताई, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल आकाशवाणी जळगावच्या वतीनं आपले मनपूर्वक मी आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी आकाशवाणी जळगाव केंद्रातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते.
0: नमस्कार.
1: धन्यवाद ताई, थांबूया.
0: धन्यवाद.

0: कुटुंब हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा आधारस्तंभ असते. कुटुंबातील नाती, जिव्हाळा आणि एकोप्यामुळं जीवन अधिकच आनंदी आणि समृद्ध बनत जातं. कुटुंबाचं बदलणारं रूप हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. तेव्हा मैत्रिणींनो, जागतिक कुटुंब दिवसाच्या अनुषंगानं ऐकूया संवाद, चला कुटुंब जपूया. संवादाचं लेखन केलंय प्रिया सफळे यांनी आणि संवादात त्यांच्या सोबत सहभाग आहे सारिका दांडगे यांचा.
1: हो हो, आले आले छोटी. वा वा, आज काय एकदम सरप्राईज.
0: अग ताऊ ताऊ, कसला सरप्राईज आणि कसला सनराईज ग ताई. शाळेला सुट्टा आहे की नाही सध्या? पण जाऊ दे. अग इतकी वैतागले ना मी, नुसता कंटाळा आलाय बघ मला. आणि बोर तर इतकं होतंय ताई, विचारू नको.
1: वैताग कंटाळा बोर झालीस की मग माझी आठवण येते हो ना.
0: नाही ग असं काही नाही ताई, आणि फोनवर बोलतो ना ग आपण. पण ते किती
1: स्पष्टीकरण असं ग, यावं अधून मधून. एका गावात असून लवकर भेटत नाही. घे पाणी घे, निवांत राहता. 2 दिवस सुट्ट्या आहेत ना शाळेला.
0: हो ताई, दे दे पाणी दे ग. अगं उन्हातून आल्यावर असं कसं तरी होऊन येत ताई. काय हे ऊन ग बाहेर. आणि काय म्हणते तुम्हाला, 2 दिवस राहा.
1: 2 दिवस
0: अगं, 2 तास थांबायला मिळाले तरी पुष्कळे.
1: बाईसाहेबांचं काहीतरी बिन असलेलं दिसतंय.
0: अगं काय म्हणालीस, काय म्हणालीस ग तू?
1: काहीच नाही ग. बाईसाहेब का वैतागल्यात, अहोंशी भांडल्यात की सासूबाईंशी नगझक?
0: काही नाही ताई. अगं हे बघ, घरात ऑल इज वेल. पण ताई आसपास जे चाललंय ना ग, ते पाहून मन अगदी उदास होतंय ग.
1: बापरे, तुला आसपासच्या घटना पाहून उदास होता येत?
0: जास्त होते ताई जरा.
1: मोठी झाली ग माझी छोटी.
0: मग काय, तुला काय वाटलं मी लहानच आहे का? ए तायडे. अगो हे तायडे, हे बघ तुला ती माझी कॉलेज फ्रेंड मृणाल आठवते का ग?
1: हा हा, किती सुंदर आणि सुस्वभावी आहे ग. तुझ्याकडे एकदा भेटली होती मला.
0: हा हा, अगं हो हो तीच.
1: तिचं काय, ओके आहे ना सगळं?
0: अगं तिचं एकत्र कुटुंब, सासू सासरे, मोठे दीर, जाऊ, त्यांची 2 मुलं, हिची 2 मुलं, अधून मधून एक ननन येत असतेच ग.
1: अरे वा, कौतुक आहे गो. आजच्या जमान्यात असं एकत्र कुटुंब पाहायला कुठं मिळतं?
0: अगो हो ना ताई, दृष्ट लागण्यासारखं. पण लोकांना नाही सहन होत ग. काय रोजच भांडण, नेमकी कारण कळतच नाहीत ग. पण ती खूपच अपसेट आहे बर का ग ताई.
1: खरंच ग, असं आहे ना ग की घर म्हंटलं की भांडायला भांडं लागायचं.
0: हो ग ते तर आहेच.
1: पण तो आवाज 4 भिंतीतला असेल तर लवकर निपटली जातात.
0: खरंय.
1: पण त्या भांडणांचे आवाज आणि भांड्यांचे आवाज 4 भिंती बाहेर जाऊ लागले की समजावं भिंती.

0: अडथळे पडतात.
1: हो ना, आपली कुटुंब पद्धती खर तर जगासमोर आदर्शवत होती, पण पण पण
0: आज त्या आदर्शाला स्तरे पडतायत ग.
1: हो ना.
0: तुला माहितीये काल आपण कोणता जागतिक दिन साजरा केला?
1: कोणता?
0: जागतिक कुटुंब दिवस.
1: अरे हो ताई, काल 15 मे झाला की नाही आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस. चला मग आपण याच विषयावर गप्पा करूया की आज, आणि साजरा करूया तो दिवस.
0: येस.

0: काल 15 मे झाला की नाही आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस. चला मग आपण याच विषयावर गप्पा करूया की आज आणि साजरा करूया तो दिवस.
1: येस, या निमित्तानं माझ्या विचारांचा वारूही जरा धावेल गो.
0: अन काय, माझ्या ज्ञान शिदोरीत सुद्धा भर पडेल.
1: आता कुटुंब म्हणजे काय सांग.
0: सांगते ना, एकाच घरात रक्त संबंधानं एकत्र राहणारी माणसं. हो ना,
1: अगदी बरोबर. तुला रेशमाचा किडा माहित आहेच.
0: मग अर्थातच, त्यानंच विणलेल्या कोशात राहतो, अगदी सुरक्षित.
1: अगदी तसंच माणसाच्या आयुष्यात सुरक्षेची ऊब देणारा हा कोश म्हणजे त्याचं कुटुंब.
0: वा, काय छान उपमा दिलीस ग ताई तू.
1: नात्यांचे धागे विणून स्वतःसाठी आणि लेकरांसाठी हा कोश तो कुटुंब प्रमुख विणत असतो.
0: हो ना ताई, आईच्या प्रेमाची ऊब, बाबांच्या आधाराची विश्वासक सावली, ही तर कुटुंबातच मिळते ना ग.
1: कसं असतं ना छोटी, माणसाच्या आयुष्यात त्याला सुख मिळण्यासाठी फक्त सधन सुसंस्कृत सुहृदयी कुटुंबात जन्मास येऊन नाही भागत.
0: नाही नाही,
1: हाताची 5 बोट सारखी नसतात.
0: नाही,
1: आणि त्याप्रमाणेच एकाच कुटुंबात रक्त संबंधानं बांधली गेलेली माणसं देखील परस्परांहून भिन्न असतात.
0: अगदी,
1: त्यांच्यात मानसिक शारीरिक भावनिक पातळीवर भेद असतो.
0: अगदी खरंय ताई. अन्न या भेदातूनच मतभेद, संघर्ष, हेवे दावे, मत्सर, भावनिक तिढे पडतात.
1: अनमग कुटुंबाच्या कोशातील सुरक्षिततेची ऊब कमी पडत जाते. किंवा तिला इतके चटके बसतात, हाय करायची वेळ येते गो.
0: आणि म्हणूनच वरवर किरकोळ वाटणारी कारण, समस्या, त्यांची उकल होण्यासाठी सामोपचाराची गरज असते.
1: खरंय, सामोपचार हा शब्द खूप छान आहे. पण असं आहे ना, मी का माघार घ्यायची.
0: हो ना ग, तेच तर.
1: एक पाऊल माग का जायचं.
0: अगदी खरंय, खरंय.
1: माझी एकट्याची चूक आहे का, वगैरे वगैरे अहंकार, दुसरं काही नाही.
0: हो ग
1: छोटी, माझ्या वाचनातनं एक मानसशास्त्रीय गोष्ट आली आहे, ती सांग.
0: कोणती ग, सांग सांग.
1: एक फ्रॉइड नावाचा मानस शास्त्रज्ञ होऊन गेला.
0: बर.
1: त्यानं मानवी मनाची तुलना कुणाशी केली असेल.
0: कुणाशी ग,
1: हिमनगाशी केली.
0: हो का.
1: हिमनगाचा जवळजवळ 3/4 भाग पाण्याखाली असतो आणि उरलेला वर असतो. मानवी मनाची अबोध पातळी हिमनगाच्या पाण्याखाली असलेल्या भागाप्रमाणे असते असं फ्राईड यांना वाटलं.
0: बर.
1: अगदी तसंच कोणत्याही कुटुंबातील परस्पर संबंधांचा विचार केला तर त्यातील सुख दुःख यांचे संबंध असेच पाण्याखाली असलेले आढळतील.
0: हो.
1: वरवर अत्यंत सुखी वाटणारे गोकुळ्या गोविंदानं नांदणारं कुटुंब प्रत्यक्षात अनेक प्रकारच्या समस्यांच्या जंजाळात
0: अगदी खरंय ग ताई तुझं. विचार भिन्न, मत वेगळी, भावनिक परिपक्वता भिन्न, अशी कारण असतातच गे. आणि मग या साऱ्याचं पर्यावसन
1: भांड.
0: मग भांडण दुसरं काय ग ताई.
1: अगो, आपला समाज अनेक सामाजिक संस्थांनी बनलाय.
0: हो.
1: आणि आपली कुटुंब संस्था ही सर्वात महत्वपूर्ण.
0: अशा अनेक कुटुंबाचा तर समाज बनतो की. खरं तर ताई, आपल्या भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब रचना ही जगातील अत्यंत आदर्श, सुंदर, रेशीम बंधांनी गुंफलेली, भावभावनांची उच्चतम पद्धती मानली जाते. बरं,
1: आता मानली जायची असं म्हणावं लागेल गो. किती जग बदललंय पाहतेस ना.
0: तेच तर ना ताई.
1: अगं, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून दोन प्रकार सांगितले जातात, माहितच आहे.
0: मग एकत्र कुटुंब पद्धती विभक्त.
1: एकत्र कुटुंब पद्धतीत पती पत्नी, आजी आजोबा, आत्या काका काकू, त्यांची मुलं असं रक्त संबंधानं बांधले गेलेले जवळचे दूरचे नातेवाईक असतात.
0: हो ना.
1: एकाच घरात सामायिक खर्च, कामाचं वाटप करून मोठं कुटुंब असं छान आनंदात राहत असत.
0: हो, हो.
1: पूर्वी एखाद्या कुटुंबाचा एकच व्यापार किंवा उद्योगही असायचा.
0: हो ना ताई.
1: त्यामुळं अशा प्रकारची रचना सर्वांना सर्व दृष्टीनं उपयुक्त ठरायची.
0: मग हो ना, एकाच छताखाली राहणं, घरातील सर्व उत्पन्न एकत्रित करणं, खर्चही एकत्रितपणेच करणं, मोठ्या व्यक्तीचा सन्मान करणं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाचे निर्णय घेणं, किती किती छान. आणि यामुळंच कुटुंबाला शिस्त आणि कुटुंबाचा एकोपा.

0: टिकून राहायचा.
1: खरंय बघ, एकत्र कुटुंब पद्धतीचे अनेक फायदे आहेत.
0: हो आहे.
1: सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे काय? परस्पर सहकार्य, अडचणीत कुटुंबातील सदस्य एकमेकांना आधार देतात, कठीण प्रसंगात मॉरल सपोर्ट हवाच गो.
0: हो ना.
1: एकमेकांची काळजी घेणं, प्रेम माया देणं आणि हे नात्यातील स्नेहबंध पाहत मुलं मोठी होतात. आपसुकच संस्कार मिळतात. आजी आजोबांच्या संस्कारात वाढणाऱ्या मुलांची जडणघडण किती छान होते.
0: हो ना.
1: आपलंच उदाहरण घे ना. आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरतं.
0: हो ना. आणि
1: खर्च वाटून घेतला
0: जातो मग. आणि ताई, आपण अशाच परिस्थितीत अशाच एकत्र कुटुंबात वाढलोय की नाही ताई? पण ही एकत्र कुटुंब मोडकळीस येण्याची कारण नेमकी कोणती होती ग?
1: हे बघ, अनेक लोक एकत्र मग मतभेद होऊ शकतात.
0: हो ना.
1: प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य कमी मिळतं.
0: बरोबर. मुलांची स्त्रियांची भांडणं आणि हेही कारण आहेच ना ताई त्याला.
1: मुख्य कारण आहे बघ. प्रत्येक पुरुषाची कमाई भिन्न आणि मिळणाऱ्या सुखसोयी सारख्याच.
0: हो.
1: मग ज्यादा आर्थिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये हाच विचार, माझा पगार जास्त पण त्यात इतके वाटेकरी.
0: बरोबर. आणि त्याच्या पत्नीला हे वाटेकरी अकारणी आले म्हणून तिचा काय तर त्रागा. मग आणि भांडण असच ना?
1: हो अगदी असच बघ.
0: अगो, एकत्र कुटुंबात प्रत्येक पालक आपल्या मुलांचं संगोपन आपल्या मनाप्रमाणे करू शकतोच असं नाही ग?
1: हो ग. आणि स्त्रियांना स्वतःच मन मारून राहण्याची वेळ अनेकदा येते.
0: हो ग, हो ताई.
1: पण याला ना अपवाद काही कुटुंब आहेत बरं, आजही समाजात दिसत.
0: हो मग.
1: तुला माहितीये, माझ्या मैत्रिणीला 5 काका 2 आत्या.
0: बर.
1: तिचे आजी आजोबा देवाघरी जाऊनही बरीच वर्ष झाली, पण या साऱ्या भावंडांचं गोकुळ आजही एकत्रित राहतंय.
0: वा किती छान ना.
1: प्रत्येकाच्या स्वतंत्र खोल्या पण किचन एकच.
0: वा.
1: मोठ्या काकांनी आणि काकूंनी हे कुटुंब इतकं छान बांधून ठेवलंय ना.
0: हो ना ताई, खरंच ग, किती कौतुक वाटत ना त्यांचं.
1: आणि माहितीये का, ही सारी चुलत भावंड त्यांची पण लग्न झाली आहेत. त्यांची मुलं सारेच गुण्यागोविंदानं राहत आहेत आजच्या काळात बरं. आणि तुला सांगायची गंमत म्हणजे गेल्याच वर्षी एका मोठ्या सामाजिक संस्थेनं यांचा आदर्श कुटुंब म्हणून
0: सत्कार केला.
1: सत्कार केला
0: ना ताई, किती भारी ना ग. आणि ताई तुला सांगू का, हे बघ ना, सण समारंभात, लग्न कार्यात त्यांच्याच कुटुंबातील किती जण ग एकत्र. इतर पाहुण्यांची तर त्यांना गरजच नाही.
1: हो ना.
0: अग, खर तर कुटुंबातील प्रत्येकानं आपल्या स्वभावास मुरड घालून, त्याग करून परस्परांशी समायोजन केल्यास या समस्या सहज सुटू शकतात ग.
1: पण पेशन्स आहेत का आजकाल? फास्ट लाईफ झालंय.
0: मग तेच तर नाही ना ग आजकाल.
1: मॉडर्नायझेशनच्या काळात आम्ही दोघं, आमचं एक किंवा दोन,
0: हम दो हमारे दो. मग काय, शहरीकरणामुळं नोकरीच्या निमित्तानं लोक मोठ्या शहराकडे धाव घेत आहेत. आई वडील गावी, छोट्या शहरात, खेड्यात. मग यातूनच निर्माण झाली ती विभक्त कुटुंब पद्धती.
1: अगदी खरंय बघ. आर्थिक संगोपनात्मक दृष्टिकोनातून ही रचना पद्धती अत्यंत सोयीची वाटते.
0: स्वतंत्र राहणं, उत्पन्न, खर्च आणि कुटुंबातील निर्णय दोघं घेतात. काही ठिकाणी तर ताई फक्त तोच घेतो.
1: पण ती जर नोकरी करत असेल ना, तर एकमेकांच्या सल्ल्यानं निर्णय होतात.
0: हो हो.
1: आणि वैचारिक स्वातंत्र्य असतच ग.
0: मग असत ना. आणि पती पत्नीवरच घरकाम, मुलांचं संगोपन, अर्थार्जन यात येणाऱ्या सर्व समस्या सोडवणं दोघांच्या हातीच असत ना.
1: आणि दोघही जर नोकरी करणारे असतील तर कामाची श्रम विभागणी होते.
0: मग
1: आणि ती विभागणी सोय आणि तडजोड या तत्वावर जर केली ना, तर घरात शांतता आनंद.
0: अगदी खरंय ताई तुझं. ही काम बायकांची मग तीनच करावीत असा अट्टहास नको ना ग ताई.
1: नकोच. आणि ती जर सकाळी उठून जॉब साठी लवकर बाहेर पडत असेल, तर तिच्या अपरोक्ष मुलांची जबाबदारी त्यानं घ्यायलाच हवी.
0: अगदी खरंय. आणि त्यात कमीपणा न बाळगता हातभार लावायलाच हवा ना,
1: कारण ती पण कमावती आहे ना.
0: मग
1: हे लक्षात घ्यायला हवं.
0: हो.
1: हे बघ, सुसंवाद असेल तर विसंवाद होणारच
0: नाहीच. आणि कुटुंबातील आई बाबा नोकरीचे आहेत ना, मग हे म्हटल्यावर वाढती मुलं आपोआपच छोटी छोटी कामं करू लागतात.
1: एकूणच काय तर एकमेकांच्या सहकार्याने कामं यू पार पडतात.
0: अगदी. आर्थिक नियोजन चांगलं होतं हाही एक त्यातलाच भाग आहे ताई.
1: पण ना, विभक्त कुटुंबाचे काही

0: तोटेही
1: आहेतच ग.
0: हे बघ, अडचणीच्या काळात तत्काळ मदत मिळणं कठीण होऊ शकतं.
1: हो हो,
0: मुलांना घरात आजी आजोबांचा सहवास मिळत नाही, त्यामुळे संस्कारांवर परिणाम होऊ शकतो. आणि आजचं हे मोबाईलचं जग आणि त्याच्यात जर ते मूल एकटंच असेल तर एकटेपणाची भावना निर्माण होण्याची
1: शक्यता असतेच. हो ग ताई, एकूणच काय कालाय तस्मय नमहा.
0: आजच्या आधुनिक अनवेगवान जीवनशैलीत विभक्त कुटुंब लोकप्रिय झाली आहेत. नोकरी, शिक्षण, स्थलांतर ही कारण तर आहेत आणि आधुनिक जीवनशैलीशी ते सुसंगती आहे.
1: आणि अग ताई, तिचे तोटे आहेतच ना, पण जर योग्य समतोल राखला ना तर ही पद्धती आनंदी आणि समाधानकारक जीवन जगू शकते आणि दुसऱ्यांनाही देऊ शकते. ताई, आज नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, पण वाईट या गोष्टीचं वाटतं ग. आई बाबा बाळाला पाळणा घरात ठेवतात, पण त्यांना घरात आजी आजोबा नको आहेत ग.
0: हे वास्तव आहे आणि खूप गंभीर समस्या.
1: खरंय ना ग ताई,
0: उदाहरणं पाहायला मिळतात. खर तर यालाही अनेक कारण आहेत. वाढणारं शहरीकरण, फ्लॅट संस्कृती,
1: हो ना,
0: मग वृद्ध आई वडिलांची अडचण वाटते.
1: खरंय,
0: त्यांनी खर तर कष्टानं मुलांना शिकून शहरात नोकरीसाठी पाठवलं.
1: हो,
0: मग मुलांची लग्न होतात आणि त्यांना स्वतंत्र राहण्याची सवय होते.
1: हो,
0: विचारांच्या कक्षा दिशा भिन्न असतात ग.
1: काय मग हा जनरेशन गॅप.
0: अगदी खरंय, आणि एकत्र राहिली की भांडणं आणि भिंतीला
1: तडे. आपल्या लहानपणी ताई नाती कशी जपायची हे आई बाबांकडून शिकत शिकत असतं आपण मोठे झालो ग.
0: पण आज प्रत्येक घरात एक किंवा दोन अपत्य. ही नात्यांची साखळी मुलांना आवडतच नाही.
1: हो ना,
0: पै पाहुणे आले तर त्यांना नाही चालत.
1: अजिबात नाही ग,
0: कुणाकडं जायलाही नाही आवडत. याला कारण काय?
1: अर्थातच ग ताई, घरातलं वातावरण.
0: घरातील प्रौढांनी संस्कृतीचे मानदंड घालून द्यायला हवे.
1: हो हो,
0: जन्मतः मुलांमध्ये कोणतीच नैतिकता नसते, परंतु बरं वाईट, इष्ट अनिष्ट, नैतिकता अनैतिकता यांचे जे मानदंड आहेत ते प्रत्येक समाजात असतात.
1: हो,
0: मोठ्यांचं अनुकरण लहान मुलं करत असतात.
1: हो मग, आणि ताई म्हणूनच कुटुंबातील मोठ्यांनी आचरण असं ठेवावं ना की मुलं सुद्धा तेच अनुकरण करतील. वेळीच मुलांना नैतिक मूल्य समजावून द्यावीत. घरातलं वातावरण हे हस्तखेळतं ठेवावं. प्रसंगी मुलांचंही मत घ्यावं, म्हणजे घर फुलतं, आनंद तिथे नांदतोच ग ताई.
0: खरंय ग. छोटी एक समाजशास्त्रज्ञाच्या मते मानवाच्या आयुष्यात दोन प्रकारच्या कुटुंबाची निर्मिती होत असते.
1: हो,
0: सांग बरं, तुला सांगता येते का?
1: लहानपणी आई बाबा भावंडांबरोबर राहणे ते एक कुटुंब,
0: आणि त्या कुटुंबात प्रत्येकाच्या भावी जीवनाचा पाया रचला जातो.
1: हो,
0: हे कुटुंब मानवी जीवनात अत्यंत महत्वाचं आहे.
1: हो ना, तेवढंच महत्व विवाहानंतर आपले जे कुटुंब तयार होतं ना, आणि त्यामुळं दोन्ही बाजूंनी जे सासर माहेरचे संबंध जोडले जातात त्यालाही असतंच ग.
0: कुटुंब पालकत्व हे एक समीकरणच आहे. आई बाबांनी दोघांनी पालकत्वाची जबाबदारी घेणं आणि पार पाडणं ही कसोटीच आहे बघा.
1: हो, अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा, आणि त्या भागवणं म्हणजे पालकत्वाची धुरा निभावणं असं नाही बरं का?
0: खरंय बघ, त्यांना मानसिक आधार देणं, अपयश येता खचून न जाता पुन्हा धडाडीनं उभं राहण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणं हे खरं पालकत्व आहे.
1: हो, आई फक्त प्रेमळ, क्षमाशील, मुलांचे 100 अपराध ती पोटात घालते अशी पारंपरिक समजूत आपल्यात आहे ग.
0: पण ती देखील कडक, शिस्तप्रिय आणि मुलांमध्ये सकारात्मक विचारांसाठी वेळीच कान उघडणी करू शकते.
1: आणि वडील सुद्धा नेहमीच धाकात ठेवणारे, मार देऊन सरळ करणारे असेच नाही, तर कनवाळू, प्रेमळ आणि मातृहृदय असतात अशी उदाहरणं आपल्या आसपास सुद्धा दिसतात ताई.
0: एकंदरीत काय तर आई बाबांचा समजूतदारपणा, सहानुभूती, मानवता, तारतम्यभाव, जबाबदार प्रवृत्ती या गुणांनी युक्त आणि मुलांना आदरयुक्त भीती वाटणारे आणि तसंच मुलांचे मित्र मैत्रीण होणं आवश्यक आहे. आणि हेच तर सुजाण पालकत्व आहे. हो ना,
1: हो ना ताई. कुटुंबात आई वडील, मुलं यांच्यातील संबंध निकोप हवेत. आई बाबांनी मुलांमध्ये तुलना अजिबात करायला नको बरं, कारण प्रत्येक मूल हे वेगळं आहे. कुणी खेळात हुशार,

0: कुणी अभ्यासात.
1: अगदी बरोबर. एकूणच काय तर कुटुंबात आनंदी वातावरण राहण्यासाठी सामंजस्य असणं, दुसऱ्याच्या मताचा आदर करणं, समजून घेणं, प्रेम स्नेह देणं, आणि शेवटी काय
0: जे पेराल तेच उगवेल.
1: म्हणून साईबाबांनी त्यांच्या आई वडिलांचा आदर करावा, त्यांना मान द्यावा, त्यांची सेवा शुश्रूषा करावी, आणि हे सारं पाहतच तर आपली मुलं मोठी होतात. आपलं आचरण ते करत असतात.
0: अगदी खरंय ना ताई. मग आपलं बघून तर त्याचं ते अनुकरण करत असतात की नाही.
1: कुटुंब म्हणजे आपला परिवार एवढीच सीमित संकल्पना नको,
0: अजिबात नको,
1: तर वसुधैव कुटुंबकम हा व्यापक विचार करायला हवा.
0: अगदी वा, हा विचारही लहानपणापासूनच रुजवायला हवा सर्वांच्या मनामनात.
1: वसुधा म्हणजे पृथ्वी.
0: हो,
1: सारी पृथ्वी हेच एक कुटुंब. ही आपल्या भारतीय संस्कृतीतील उदात्त आणि मानवतावादी विचारसरणी अंगीकारायला हवी.
0: बालपणी घर, शाळा, सामाजिक संस्थांनी हे बाल मनावर अगदी बिंबवायला हवं ताई.
1: खरंय बघ. हे बघ, जगातील सर्व मानव प्राणी एकमेकांशी जोडलेले आहेत.
0: हो,
1: नाना जाती, धर्म, पंथ, भाषा, देश, खंड या पलीकडे जाऊन सर्वांशी समानतेनं प्रेमानं वागायला.
0: हा उदात्त दृष्टिकोन केवळ सहिष्णुता शिकवत नाही बरं ताई, तर परस्पर आदर, सहकार्य आणि बंधुभाव वाढवत असतो.
1: छोटी, आज हे जे युद्धाचं चित्र दिसतंय ना,
0: हो ग ताई, खरे खरे, अगदी
1: पाहून असं विषण्ण होऊन जात मन. अगं, कितीतरी निष्पाप जीव बळी जात आहेत या युद्धात
0: ताई. आणि काय मिळणार आहे ग, अगदी बातम्या रोजचे ते पेपर वाचून अगदी मन उदास होत ग ताई. काय मिळणार ग हे युद्ध करून, सांग ना. हा सर्वसामान्यास आज पडलेला मोठा गंभीर प्रश्न आहे ताई.
1: आणि म्हणूनच वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना जगाला एकत्र बांधणार जीवनमूल्य.
0: हो ना
1: छोटी, जर प्रत्येकानं हा विचार आचरणात आणला तर मग का होतील युद्ध.
0: हो ना, खरंय ताई.
1: निष्पापांचे जीव जातील.
0: नाही ना, अजिबात जाणार नाही ताई. कुटुंब दिवसावरून वसुधैव कुटुंबकम या विचारांच्या गप्पात ना वेळ कसा गेला ग ते समजलंच नाही ग ताई. पण काही म्हणणार का, असं बौद्धिक खाद्य व्हायलाच हवं, त्याशिवाय काय विचारांची शिदोरी भरणार आहे का. हा हा,
1: छान छान, खूप छान वाटलं ग, गप्पा पण छान झाल्या.
0: हो ना.
1: आणि आता भूक लागली आहे ना. जागतिक कुटुंब दिवस तर आपण गप्पातून साजरा केला.
0: हो हो.
1: पण आता बाकी जरा पोटात कावळे उरत असेल, आपण मस्त लस्सी पिऊया.
0: हो ताई,
1: आणि तुझ्या आवडीचा नेहमीचा खाऊ आहेच.
0: हो हो ताई, चल चल, आणि तो मस्त पैकी फस्त करूया.
1: येस, चलो.

चला कुटुंब जपूया हा संवाद सखींनो आपण ऐकलात. संवादाचं लेखन केलं होतं प्रिया सफळे यांनी आणि त्यांच्यासोबत संवादात सहभाग होता सारिका दांडगे यांचा. आणि मैत्रिणींनो याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आली आहे. तेव्हा मैत्रिणींनो सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेतेय. पुन्हा भेटूस एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: मध्यम लहरी 537.6 meters तसंच 558 kilohertz. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्ष निमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. लेखक आणि सादरकर्ते सतीश रेवे.
2: नवी चेतना देत असे नवाशांची पूर्ती.

आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

0: मेरे दुखी भाइयों और बहनों, मुझे कोई पता नहीं है कि सिवाय आपके मुझको कोई भी सुनता है या नहीं। ये अनुभव मेरी जिंदगी में मेरे लिए दूसरा है। पहला अनुभव इंग्लैंड में हुआ था जब मैं राउंड टेबल कॉन्फ्रेंस में गया। मुझको पता ही नहीं था कि मुझको इस तरह से कुछ बोलना है। मैं तो एक अनजान पुरुष हूँ, मैं कोई दिलचस्पी भी नहीं लेता हूँ।
1: श्रोते हो, हा आवाज तर ओळखलात ना। जनमनांच्या हृदयात वसलेला हा आवाज आहे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा। त्यांच्या आवाजातील ही तळमळ आणि आर्तता आहे त्यांनी 12 नोव्हेंबर 1947 साली दिल्ली येथील आकाशवाणी स्टुडिओमध्ये दिलेल्या संदेशाची। पण का आपल्या राष्ट्रपित्याला आपला हा संदेश आकाशवाणीतून द्यावा लागला?
2: अरे तू बघा, तू पडतोय, पकडा त्याला, पकडा, मारा मारा त्याला, मारा मारा, सोडा मारा, सोडा मारा, काय मारा त्याला, अरे सोडा बोला, सोडा नाही, सोडा बोला।
1: फाणी एक कटु सत्य। भारताच्या इतिहासातील अत्यंत भयावह रक्तरंजित कालखंड, मृत्यूचा खेळ, चहूबाजूंनी पसरलेला रक्ताचा सडा आणि सर्वत्र शवांचा ढिगारा। कित्येकांना या फाळणीत आपली प्रस्थापित घरं सोडावी लागली, तर कित्येक जण या फाळणीत मृत्युमुखी पडले। उरलं होतं ते फक्त हताश, भकास आणि मृत्यूचं भय सतावणारं बेघर जगणं। फाळणीनंतर विस्थापित झालेल्या लाखो शरणार्थ्यांनी आपले प्राण वाचवण्यासाठी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील शिबिरामध्ये आश्रय घेतला। तेव्हा गरज होती त्या सर्व लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचून त्यांना सांत्वना देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवण्याची, आणि हे काम केलं आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी रेडिओच्या माध्यमातून। त्यांच्या या संदेशातून प्रसारणाच्या तंत्रज्ञानाला थेट समाजाच्या सुखदुःखाशी जोडल्या गेलं।
0: दुःख के साथ मिल जाना, वो तो मेरा जीवन भर का प्रयत्न है, जीवन भर का मेरा पेशा है। जब मैंने सुना कि आप लोगों ने करीब 2.5 लाख रिफ्यूजी पड़े हैं, और मैंने सुना कि अभी भी लोग आते ही रहते हैं, तो मुझको बड़ा दुख हुआ, मुझे चोट लगी, और मुझको ऐसा ही हुआ कि मैं आपके पास पहुंच
1: जाऊं। म्हणतात ना, परिस्थिती सांगून येत नाही। सुखान आयुष्य जगत असलेल्या व्यक्तींच्या जीवनात कुठलं मानवी किंवा नैसर्गिक संकट डोकावेल याचा काही नेम नाही। अशात गरज

0: ती अशा एका सोबतीची जी आपल्याला हे सांगू शकेल की या परिस्थितीतून तुम्ही काय करावं आणि काय करू नये. एका अशा मित्राची जो या संकट काळात तुमच्या पाठीशी सतत उभा राहून तुमचं मार्गदर्शन करेल आणि सोबतच जी माहिती मिळते आहे ती तितकीच खरी आणि विश्वासार्ह असायला हवी. आणि हेच काम वर्षानुवर्षे दशकानुदशके आकाशवाणीने एक हाती पार पाडलं. नैसर्गिक आपत्ती असो व मानवनिर्मित संकट, तेव्हा दळणवळणाची आधुनिक साधनं निकामी होतात तेव्हा एकच माध्यम आशेचा किरण म्हणून उभं राहतं आणि ते म्हणजे आकाशवाणी. आजही डिजिटल युगात जेव्हा मोबाईलचे टॉवर कोसळतात आणि इंटरनेट बंद पडतं तेव्हा आकाशवाणीची विश्वासार्हता आणि पोहोच तिचे महत्त्व अधोरेखित करते. आपत्कालीन परिस्थितीत अचूक माहिती मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. भूकंप, पूर, वादळ किंवा युद्धासारख्या परिस्थितीत लोकांना काय करावं, कुठे जावं आणि सुरक्षित कसे राहावं याची माहिती आकाशवाणीवरून सतत दिली जाते.
1: नमस्कार, मी समाधान शिकेतोड धाराशिव. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटाच्या काळात संवाद आणि अचूक माहिती ही जीवनरक्षक ठरते. अशा वेळी आकाशवाणी हे माध्यम आपत्ती व्यवस्थापनात एक भक्कम कणा म्हणून उभे राहते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ, अतिवृष्टी किंवा पूर यांसारख्या संकटांची माहिती आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केली जाते. यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. संकटात सापडलेल्या लोकांना धीर देण्यासाठी आकाशवाणीवरून प्रेरक संदेश प्रसारित केले जातात. आपत्ती व्यवस्थापन कक्ष व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून आकाशवाणी काम करते. 1993 मध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आकाशवाणीने अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती. पहाटेच्या भूकंपाची बातमी काही तासातच प्रसारित करून परिस्थितीची जाणीव संपूर्ण देशाला करून दिली होती. मदत कार्य आणि पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय राखण्यासाठी आकाशवाणीचे केंद्र रात्रंदिवस कार्यरत होते. लातूरच्या भूकंपग्रस्तांसाठी आकाशवाणी जीवनवाहिनी ठरली होती. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण पूर परिस्थितीत विशेषतः जेव्हा मोबाईल नेटवर्क व वीज पुरवठा खंडित झाला होता तेव्हा आकाशवाणी म्हणजेच ऑल इंडिया रेडिओने महत्वाची भूमिका पार पाडली होती. आकाशवाणी हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपत्तीच्या काळात ते लोकांचा मित्र आणि मार्गदर्शक म्हणून कार्य करते. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य जपून संकटाच्या काळातील अंधारात आकाशवाणी माहितीचा प्रकाश पसरवण्याचे मोलाचे काम करत आहे. धन्यवाद.
0: भारतासारख्या देशात काही दुर्गम भागात इंटरनेट किंवा टीव्ही पोहोचला नाही, तिथे बॅटरीवर चालणारा रेडिओ हा त्यांचा खरा मित्र. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा हेच रेडिओ सेट लोकांना जगाशी जोडून ठेवतात. आकाशवाणी केवळ बातम्या देत नाही तर तज्ञांचे सल्ले, प्रशासकीय सूचना आणि मदत कार्यातील अपडेटही पोहोचवते. पुराच्या काळात पाण्याचे स्तर, सुरक्षित निवारा केंद्र, मदतीसाठी संपर्क क्रमांक आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केले जातात. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये आकाशवाणीने स्थानिक केंद्राद्वारे दिलेल्या सतर्कतेचे इशारे, चक्रीवादळाच्या वेळी आकाशवाणीनं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे दिलेले सल्ले आणि किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करणारी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने उष्णतेच्या लाटेसंबंधींच्या सूचना, कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी आणि सरकारी नियमावली याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आकाशवाणीने केलेले विविध कार्यक्रम, पुरामुळे आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कसे करावे, सरकारची मदत कशी मिळवावी आणि रोगराई टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयीची माहिती, अशा अनेक उदाहरणातून आकाशवाणीने आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे.
2: मी वैशाली मेहर. जेव्हा कोरोनाची लाट सर्वत्र जगात पसरलेली होती तेव्हा माझे पती व सासूबाई यांना कोरोना झाला होता. तसेच

0: आमच्या बेटामध्ये सुद्धा भरपूर जणांना कोरोनाची लागण झाली होती. आम्ही रोज पेपर वाचायचो की आज कोरोनामुळे एवढे मृत्यू झाले, एवढ्या लोकांना कोरोनाची लागण झाली आणि कोरोना एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. त्यामुळे संपूर्ण घरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. तर अशा या वातावरणामध्ये आम्हाला रेडिओ ऐकण्याची खूप सवय होती आणि माझ्या पतीने स्वतःला क्वारंटाईन केले होते आणि माझी दोन लहान मुलं सुद्धा त्यावेळेस आमच्या सोबत होते. पण आम्ही नेहमी ते रेडिओचे कार्यक्रम त्यावेळी ऐकायचो आणि या कार्यक्रमात जे मार्गदर्शन सूचना आणि जे काही सल्ले सज्ञ सांगायचे त्याचे काटेकोरपणे पालन करायचो. आणि असा एकही दिवस गेला नाही की आम्ही त्या काळात रेडिओ ऐकला नाही किंवा प्रशासनाकडून ज्या सूचना रेडिओ प्रसारित होत होत्या त्या सर्वांचे आम्ही काटेकोरपणे पालन केले. काही दिवसात माझे पती व सासूबाई या कोरोना रोगातून बाहेर पडल्या तर मला असे वाटत होते की या कोरोना काळात आकाशवाणीच्या कार्यक्रमातून ज्या काही सूचना दिल्या गेल्या, जे काही आकाशवाणीद्वारे प्रयत्न केले गेले ते अत्यंत सराहना होते. त्यामुळे आम्हाला काय करावे आणि काय करू नये याचे योग्य मार्गदर्शन मिळाले आणि त्यासाठी मी आकाशवाणीचे खूप खूप आभार मानते आणि अशी आशा करते की आकाशवाणीने हे काम निरंतर करत राहावे. धन्यवाद.
1: थोडक्यात आकाशवाणी ही आपत्ती काळात केवळ माहिती देत नाही तर प्रादेशिक केंद्राच्या विस्तृत जाळ्याद्वारे स्थानिक भाषा आणि बोलीभाषांमध्ये तात्काळ धोक्याची सूचना देऊन लोकांना सावध करून योग्य दिशा दाखवून जीव वाचवण्याचे काम करते. सन 2019 साली ओडिशातील फानी चक्रीवादळात किनारपट्टीतील भागात आकाशवाणी केंद्रांनी लवकर आणि सातत्यपूर्व सूचना दिल्या ज्यामुळे अनेक मच्छीमार आणि रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित होणे शक्य झाले. 2015 सालची तमिळनाडूतील पूर परिस्थिती, बेलथगंडी कर्नाटक येथील मुसळधार पावसात सापडलेल्या लोकांना केलेली मदत, 2014 सालचा काश्मीर येथील महापूर, उत्तराखंड येथील भूस्खलनाच्या वेळी ओढावलेली आपत्कालीन परिस्थिती, अशा अनेक नैसर्गिक आपदांच्या वेळी आकाशवाणी आपत्तीपूर्व इशाऱ्यांपासून ते आपत्तीनंतरच्या पुनर्वसनापर्यंत आपत्तीच्या प्रत्येक टप्प्यात मदत करते आणि यातून एक प्रमुख पूर्वसूचना प्रणाली म्हणून तिची भूमिका जगप्रसिद्ध आहे. युद्ध असो वा फाळणीनंतर उद्भवलेली स्थिती, आणीबाणी ते हिंदी महासागरातील सुनामी, या सर्व आपदांमध्ये जेव्हा भारतीय जनता निराशेच्या गर्तेत गेली तेव्हा त्यांचं मनोबल उंचावण्याचं कार्य आकाशवाणीनं केलं. राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री यांच्या जनतेला उद्देशून केलेले संदेश किंवा समाजातील दुर्बल घटकांनी केलेल्या कार्याचा प्रसार यात रेडिओची महत्ता एक छत्री आहे. श्रोते हो, जेव्हा इतर प्रसारमाध्यम प्रसारणाची अस्मिता पणाला लावतात त्यात आपल्या आकाशवाणीनं आपल्या संस्कृतीला आजही जपून ठेवलं आहे आणि कायम जपत राहणार. कुठलीही आपत्ती आली तरी हा रेडिओ सतत तुमच्या पाठीशी उभा राहून लोकसेवा प्रसारणाचं कार्य अविरत करत राहील.

0: श्रोतेहो, आपण ऐकत होतात ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षानिमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय होता आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. या कार्यक्रमाचे लेखक आणि सादरकर्ते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम निरंतर स्वरलहरी आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. मध्यम लहरी 537.6 मीटर.

श्रोत्याहो, सूर आणि शब्द असे जेव्हा एकत्र सोबतीने येतात तेव्हा त्यामधून सुरेल असं गाणं निर्माण होतं आणि मग ते गाणं रसिकांच्या मनापर्यंत जाऊन पोचतं. हृदयाच्या तारा झंकारून जातं. अशा सुरांमधून जणू अमृतधाराच बरसतायत की काय असा भास होतो आणि त्या धारा मनाला चिंब करून जातात.

श्रोत्याहो, असाच एक अमृतमयी मधाळ आवाज असणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा आज जन्मदिवस. जन्मशताब्दी वर्षाची ही पूर्तता. 16 मे. माणिक वर्मा यांच्या निखळ आणि निर्व्यास गाण्याची मोहिनी आजही आपल्या तनामनावर रेंगाळते आहेच. पारिजातकाचं बहरणं आणि माणिकताईंचं गाणं यामध्ये फारसा फरक नाहीच. माणिकताईंचं गाणं म्हणजे जणू एखाद्या सुरेख असं रांगोळीसारखं, असं बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं. तर वपू काळे यांच्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर पाण्यावरच्या तरंगांना जलाशयापासून वेगळं करता येणार नाही, त्याचप्रमाणे माणिकताईंपासून सूर वेगळे करता येणार नाहीत.

माणिकताईने कुठला गीतप्रकार हाताळला नाही हे विचारायलाच नको. भावगीत असो, भक्तिगीत असो, नाट्यगीत, ख्याल, ठुमरी, अभंग, लावणी, अगदी सगळ्या प्रकारातून त्यांचा आवाज सहजतेनं वावरला आणि आपल्या मनाचा त्यांना ठाव घेतला. सावळाचं रंग तुझा, शरदाचं चांदणं या दोन्ही गीतांनी एकेकाळी उच्चांक गाठला होता, तर गळ्याची शपथ, हसले मनी चांदणे ह्या पु ल देशपांडे यांच्या गीतानंतर त्या चित्त सोरट्याला सांगू कशी मनाची व्यथा या गाण्यांनी एक काळ गाजवला आणि उभ्या महाराष्ट्रानं कौतुक केलं ते ह्या गाण्यानं.

श्रोते हो, माणिकताईंनी वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आपण म्हटलं, तर या सगळ्यावर कळस चढला तो म्हणजे गीतरामायणानं. गदिमा, सुधीर फडके आणि माणिकताई या त्रिवेणी संगमातून प्रसवलेलं संगीत म्हणजे अमर संगीतच. तसंच ज्ञानबा तुकारामांची रसाळ अभंगवाणी देखील माणिकताईंच्या गळ्यातून निखळपणे प्रगटली. अमृताहुनी गोडसारखं जे गीत होतं, जो अभंग होता, तो तमिळ भाषेतून गाऊन तामिळनाडू जिंकलं गेलं. तर अशी अनेक गाणी, अभंगातला भक्तिभाव त्यांच्या स्वरातून तो उमटलाच, पण त्याचबरोबर शृंगाररसही तितक्याच ताकदीनं त्यांनी सादर केला. माणिकताईंनी लावणी ढंगाचं गाणं देखील इतक्या सहजतेनं गायलं की मनापासून त्यात दादही द्यावीशीच वाटेल.

अनेक दिग्गजांच्या रचना माणिक त्यांनी गायल्या. सुधीर फडके म्हणजे बाबूजी असोत, दशरथ पुजारी, पु ल देशपांडे, मधुकर गोळवलकर, श्रीनिवास खळे, बाळ माटे, अनेक जण. प्रत्यक्ष बालगंधर्वांचा आशीर्वाद त्यांना लहानपणी मिळाला होता, त्यामुळे नाट्यसंगीत देखील माणिकताईंपासून वंचित राहिलं नाही. गाण्याचं हे बाळकडू त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळालं होतं. त्यानंतर अनेक गुरुजनांकडून त्यांनी गायकी आत्मसात केली. ही आत्मसात केलेली चतुरस्र गायकी गीताच्या प्रकारानुसार श्रोत्यांना मुग्ध करण्याची किमया आणि ह्या सगळ्याला सामावून घेणारा निरालसपणा म्हणजे माणिकताई आणि माणिकताईंचा स्वर. माणिकताईंच्या या जन्मदिनी त्यांना आदरांजली. बालगंधर्वांचे आशीर्वादच असे होते की माणिक मोती आहेत बरं का तुझ्या गळ्यात, मोठी होशील, मोठी गायिका होशील. या अनमोल माणिक मोत्यांना माणिक वर्मा ह्यांना मानाचा मुजरा आणि विनम्र आदरांजली.

0: ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्स मध्ये जल्लोषात स्वागत. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले. नेदरलँड्समध्ये ॲम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेलिन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेनादलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली. नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील. तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. या दौऱ्यात उभय देशांमध्ये सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 हून अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. पाकिस्ताननं भारतविरोधी कारवाया तात्काळ थांबवल्या नाहीत तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यांनी हे तात्काळ थांबवायचं आहे की नामशेष व्हायचं आहे हे त्यांनी ठरवावं, अशा कठोर शब्दात लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. नवी दिल्ली इथं सेना संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर भारतीय लष्कर कशी प्रतिक्रिया देईल असा प्रश्न द्विवेदी यांना विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. पाकिस्ताननं दहशतवादाला पोषणं आणि भारताविरोधात कारवाई करणं थांबवावं असं द्विवेदी म्हणाले.
1: अगर आपने मुझे पहले सुना है तो मैंने यही कहा था कि अगर पाकिस्तान आतंकवादियों को पनाह देना और भारत के खिलाफ गतिविधियां चलाना जारी रखता है तो उसे ये खुद तय करना होगा कि वो भूगोल और इतिहास का हिस्सा बना रहना चाहता है या नहीं.
0: पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16 रुपये 50 पैसे इतकं करण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16 रुपये 33 पैसे करण्यात आलं आहे. हे दर आजपासून पुढील 15 वाड्यापर्यंत लागू असतील. सिक्कीम राज्य आज स्थापना दिन साजरा करत आहे. 1975 राजेशाहीतून मुक्त होत सिक्कीम देशातलं 22वं राज्य म्हणून या राज्याची स्थापना झाली. या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीम राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीमचं भव्य नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संवर्धनाप्रती नागरिकांची असलेली दृढ वचनबद्धता यामुळे सिक्कीम हे राज्य शाश्वत विकासाचं आदर्श मॉडेल ठरतं असं त्यांनी समाजमाध्यमावर संदेश देताना म्हटलं आहे. तर भारताच्या विकासात सिक्कीमचं योगदान अभूतपूर्व आहे अशा शब्दात सिक्कीम राज्याला 50व्या स्थापना दिनाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीम हे राज्य जगातलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय राज्य असून पर्वतीय पर्यटनाला या राज्यानं नेहमीच नवी ओळख दिली आहे असे गौरवोद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री यांनी सिक्कीमवासियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान उपराष्ट्रपती CP राधाकृष्ण

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचा 1:30 थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे.

0: कृष्णन आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या सिक्कीम दौऱ्यावर जाणार आहेत. गंगटोक इथं आज ते स्थापना दिनाच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग आणि इतर मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. देशात आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जात आहे. डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करणं आणि पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे याचं उद्दिष्ट आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी साचलेलं पाणी काढून टाकणं आणि पाणी साठवण्याच्या भांड्याची स्वच्छता करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांना या दिवसानिमित्त प्रोत्साहन दिलं जातं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह 4 राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. भौतिकशास्त्रज्ञ थिओडर मेमन यांनी 1960 लेझरचा पहिला प्रयोग केला. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जास्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय साधनं, उपचार, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं तसंच शांतता आणि शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायल आणि लेबनन या दोन्ही देशांनी युद्धविराम आणखी 45 दिवस वाढवण्यावर सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी ही माहिती दिली. चर्चेची पुढची फेरी 2 आणि 3 जूनला होणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईलच, तसंच अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं, तसंच जे योग्य आहे तेच करू असं ते म्हणाले. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटीबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केलं. इराण दरवेळी केलेल्या कराराचं उल्लंघन करतो असा आरोप ट्रम्प यांनी केला. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह जे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. या जोडीला महिला एकेरीत पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला, तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुंडलाउत विडिटर्सनं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा ऐका लगेचच.
2: श्रोते हो।

0: आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
1: परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि CCTNS अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलाचा राज्यात प्रथम क्रमांक.
0: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
1: परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश करण्याचा शासन निर्णय गेल्या महिन्यात नियोजन विभागानं जारी केला. जिल्ह्याच्या विकास कामांसाठी आता राज्य योजना, जिल्हा वार्षिक योजना आणि केंद्र पुरस्कृत योजनांमधून प्राधान्यानं निधी मिळणार आहे. परभणी पोलीस मुख्यालयात उभारलेल्या संरक्षणगड किल्ल्याचं उद्घाटन आणि पोलीस दलात नव्यानं दाखल होणाऱ्या 31 वाहनांचं लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. या वाहनांमुळे गस्त वाढेल, प्रतिसादाचा वेळ कमी होईल आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची क्षमता अधिक बळकट होईल असं त्या यावेळी म्हणाल्या. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गंगाखेड पंचायत समितीच्या वतीनं तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे सभापती मनोज मुंडे यांनी या अभियानात सर्व गावांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं. परभणी जिल्ह्यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हाधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या सुनावणीमध्ये संबंधित केंद्र चालकांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली. परभणी तालुक्यातल्या सुलतानपूर आणि पूर्णा तालुक्यातल्या सातेगावनं 100% स्वगणना पूर्ण केली आहे. प्रशासनानं गाव पातळीवर नियोजनबद्ध जनजागृती करत नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला. आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले आहेत. मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. विविध कामांचा आढावा घेत आवश्यक सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्र दिन परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. परभणी इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन बोर्डीकर यांनी यावेळी केलं. पोलीस पथसंचलनानंतर त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि नागरिकांच्या भेटी घेतल्या. तसंच पोलीस महासंचालक यांनी जाहीर केलेल्या पदकाचं वितरण यावेळी करण्यात आलं. बालविवाह प्रतिबंधक जनजागृती चित्ररथाचं आणि लघु चित्रपटाचं उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं. हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी विविध विकास योजना राबवण्यात येत असल्याची माहिती दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीदांच्या स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आलं. हिंगोली इथं खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाढती मागणी लक्षात घेता रासायनिक खतांचा कोणत्याही परिस्थितीत तुटवडा पडता कामा नये, खत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आवश्यक ती खबरदारी घेऊन साठा वितरण आणि उपलब्धतेवर सातत्यानं लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली CCTNS अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी कमलेश मीना यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे हे यश मिळाल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम 2015 प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा राज्य सेवा हक्क आयोगामार्फत विशेष सन्मान करण्यात आला. नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं राबवलेल्या कार्यपद्धतीची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी, औंढा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गेल्या आठवड्यात भूगर्भातून आवाज आणि भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. गेल्या 2 महिन्यातला हा 5वा धक्का आहे. हिंगोली जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत अनियमितता आढळून आल्यानं 46 खत निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषी विभागानं ही कारवाई करताना नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
0: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 1:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मंगेश पाडगावकर यांची रचना शोभा जोशी यांच्या आवाजात.

मोरेश्वर नेस्ताने यांनी गायलेली नीलकांत ढोले यांची रचना आपण ऐकलीत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होतोय. 1:55 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण पान उलटताना या मालेत वेगवेगळ्या मराठी साहित्य प्रकारांचा आढावा घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया पांडुरंग सुतार यांच्या नामशेष झालेल्या गोष्टी या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: नामशेष झालेल्या गोष्टी हा पांडुरंग सुतार यांचा चौथा काव्यसंग्रह वर्णमुद्रा प्रकाशनचा. पांडुरंग सुतार यांची कविता गेल्या 3 दशकातली महत्वाची कविता आहे. नामशेष झालेल्या गोष्टी या कविता संग्रहाची स्मरणमुद्रा वेगळी आहे. ही कविता आत्मपर खरी, पण ती काळाचा मागोवा घेते. आई वडील, त्यांचं जगणं आणि त्यांचा मृत्यू, त्यांच्या असण्या नसण्याच्या या उदासरम्य पार्श्वभूमीवर त्यांनी या कालबदलाचा शोध घेतला आहे. कुटुंब, आई वडील, गाव, डोंगर, रान ह्या पटावर भूतकाळातल्या असंख्य हरवलेल्या गोष्टींचं हे पद्यकथन आहे. वडिलांच्या सुतारकामाचे असंख्य तपशील या कवितेत आहेत. काळाच्या उदरात ते संदर्भ लोप पावलेले आहेत. एका अर्थानं ही लाकूड निष्ठेच्या स्पंदांची कविता आहे. या कवितेतले लाकूडकामाचे तपशील कवितेचे रूप घडवत जातात. दादा आणि आईच्या मरणाची अनेक रूपं या कवितेत आहेत. अंधाराला डोळे शरण गेल्याची जाणीव या कवितेत उमटलेली आहे. निंबाच्या झाडावरील पक्ष्यांचा किलकिलाट, आखजी गौराईची गाणी, नद्या, डोंगर, ओढे हे सारे काही कालोघात वाहून गेले आहे, पण कवीच्या स्मृतीपटलावर ते अजूनही ताजे टवटवीत आहे. गाव आणि निवेदकाच्या बालपणाशी निगडीत असंख्य कथा ह्या कविता रूपात इथे आहेत. देव देव्हाऱ्यात बसले आणि आमचा संसार सुरू झाला, इथपासून आईला माहेर नव्हते. चिमण्यांना ती ओसरीत आढ्यात खोपा करून देत असे. ते बाया सुपात धान्य घेऊन त्याच्याभोवती नाच पाहत उभ्या होत्या. इथपर्यंतच्या हळव्या स्मृती संवेदना या कवितेत आहेत. या कवितेत दादांच्या सुतारकामाची ठकठक आहे आणि केसरा आजीचा चुकलेल्या बकऱ्यांना मारलेल्या हर्र हर्र हाकांचा आवाजही आहे. भूतकाळातल्या अशा असंख्य कथास्मृतींची गुंफण या कवितेत आहे. काल परवाच्या गोष्टी होत्या, त्याच आता सापडत नाहीत. शहर परक वाटतं, लगतचं सगळं काही झपाट्याने वाहून गेलंय, ही निसटून चालल्याची जाणीव या कवितेत अधोरेखित झालेली आहे. राख होणे, सुकून जाणे, आटून जाणे, निघून जाणे, उडून जाणे, मागे पडणे, धूर होणे, वाहून जाणे, सरणे, उन्मळून पडणे, बुजलेल्या पायवाटा, डोंगर नाहीसे होणे, हे सगळे शब्दप्रयोग हेच अधोरेखित करतात. घर, श्वास, लय, गती आणि माणसं हरवल्याची ही गोष्ट आहे. या कविता गोष्ट सांगतात सर्व काही हरवलेल्या प्रेमाचीही. प्रेम परतून येत नाही, प्रेम परतून यावे म्हणून मी कविता लिहितो, असं हे भावविश्व. पण ही कविता केवळ हरवण्याची किंवा मरणाची शोकात्मक कविता नाही, तर काळाच्या संक्रमणात नव्या अंकुरण्याचं, उगवण्याचं, बहरण्याचं हिरवं गीत गाणारी ही कविता आहे. हे ऋतुचक्र निरंतर वाहत राहणार या जाणीवेची ही कविता आहे. ज्या झाडांच्या अनेक गोष्टी मी विसरलो होतो, ती झाडं कुठं दिसली नाहीत, पण नव्याने वाढलेल्या झाडांच्या गोष्टीही मला ठाऊक नव्हत्या. किंवा प्रेम उगवते पुन्हा गवताला अंकुर फुटल्यासारखे या संवेदनांची ही कविता आहे. पांडुरंग सुतार यांची भाषा प्रवाही, नितळ आणि प्रतिमांनी समृद्ध आहे. ते अलंकारांच्या आहारी जात नाहीत, उलट साधेपणातूनच ते तीव्र परिणाम साधतात. अवघ्या 33 कविता, पण त्या हरपलेल्या भूतकाळाचा सांगोपांग शोध घेणारे आहेत. या कविता केवळ स्मरणरंजनाच्या भिंगातून भूतकाळाचं चित्रण करू जात नाहीत. प्रेम, करुणा, अथांग मानवता आणि कालबदलाची यथार्थ जाणीव ही तत्वे या विलक्षण कवितांची बीजसूत्रे आहेत.
0: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात पांडुरंग सुतार यांच्या नामशेष झालेल्या गोष्टी या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 2 वाजलेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी हवामानाचा अंदाज.

0: ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हा हवामानाचा अंदाज आहे. या तीनही जिल्ह्यात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता आजच्या कृषीवाणीमध्ये आपण ऐकणार आहात काजूची लागवड याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत काजूचे पीक चांगले येते. विशेषत जांभ्या दगडापासून तयार झालेल्या वर्कस जमिनीत काजूचे झाड चांगले पोसते. समुद्र सपाटीपासून 700 मीटर उंचीपर्यंत काजूचे पीक चांगले येते. कोकणातील उष्ण आणि दमट हवामान या पिकाला फारच अनुकूल आहे. विद्यापीठाने काजूच्या उन्नत जाती लागवडीसाठी विकसित केल्या आहेत. काजूची लागवड कलमे लावून करतात. एप्रिल किंवा मे महिन्यात 7x7 मीटर किंवा 8x8 मीटर अंतर ठेवून खड्डे खोदावेत. हेक्टरी 155 ते 200 झाडे बसतात. खड्ड्यांची लांबी रुंदी खोली 0.6x0.6x0.6 मीटर असावी. खड्ड्यात 1.5 ते 2 घमेली चांगले कुजलेले कंपोस्ट, 1/2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा हाडाची पूड मातीत मिसळावी. वाळवी नियंत्रणासाठी 2% मिथिल पॅराथिओन 50 ग्रॅम भुकटी प्रति खड्ड्यात टाकावी. काजूची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीस जून जुलैमध्ये करावी. पाणी पुरवठ्याची सोय असल्यास यानंतरही लागवड केलेली चालू शकते. प्लॅस्टिकची पिशवी चाकू अगर ब्लेडने कापून अलगदपणे काढून टाकावी. कलमाची हंडी फुटणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कलम दगावण्याची शक्यता असते. कलमांना काठीने आधार द्यावा. कलमाच्या खुंटावर जोडाखाली येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. तसेच कलमाच्या जोडावरील प्लॅस्टिक पट्टी काढून टाकावी. पाऊस कमी झाल्यावर ऑक्टोबरमध्ये कलमांच्या बुंध्याभोवती 2% फॉलिडॉल पावडर टाकून गवत किंवा काळ्या प्लॅस्टिक कागदाचे आच्छादन करावे. त्यामुळे जमिनीतील ओलावा धरून ठेवण्यास मदत होते. पहिल्या वर्षी हिवाळ्यात दर 15 दिवसांनी तर उन्हाळ्यात दर 8 दिवसांनी प्रति कलम 15 लिटर पाणी घालावे. कलमांचे मोकाट जनावरांपासून आणि आगीपासून संरक्षण करावे. कोकणातील जांभ्या जमिनीवर 7x7 मीटर अंतरावर काजू लागवडीमध्ये सुरुवातीच्या काळात नाचणी, वरी, उडीद आणि कारळा या पिकांमध्ये कारळा हे पीक जास्त फायदेशीर ठरते. काजूची झाडं खताला चांगला प्रतिसाद देतात. काजूच्या कलमांना 4थ्या वर्षापासून प्रत्येकी 4 घमेली शेणखत किंवा हिरवळीचे खत, 2 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खते ऑगस्ट महिन्यात द्यावीत. खते झाडाच्या विस्ताराच्या थोडीशी आत बांगडी पद्धतीने चर खोदून द्यावीत. ही खताची मात्रा पहिल्या वर्षी 1/4, दुसऱ्या वर्षी 1/2, तिसऱ्या वर्षी 3/4 आणि 4थ्या वर्षी आणि त्यानंतर खतांची पूर्ण मात्रा द्यावी.
0: काजूची लागवड याविषयीची माहिती आपण आत्ताच ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमात. या माहितीचं वाचन केलं होतं स्वप्निता शिंदे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
2: रोगट बियाण्याची पेरणी होई उत्पादनाची हानी, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. प्रक्रिया औषधाची कवच कुंडले ती बियाण्याची नाशकरी रोगकारक.

0: नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
1: श्रोतहो, या भागात आपण टेनिस एल्बो म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊयात. टेनिस एल्बो हा कोपराचा एक वेदनादायी आजार आहे जो की मनगटाच्या व हाताच्या अतिवापरामुळे होतो. टेनिस एल्बोच्या कारणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर हाताच्या वारंवार होणाऱ्या हालचालीमुळे हातांच्या स्नायूंना थकवा येतो. हातांचे सर्व स्नायू एकाच टेंडॉनद्वारे कोपराला चिटकलेले असतात, त्यामुळे वारंवार हालचालीमुळे जेव्हा स्नायू थकून जातात तेव्हा सर्व भार त्या एकाच टेंडॉनवर येतो, मग त्यावर सूज येते व टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. टेनिस एल्बोच्या लक्षणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर कोपराच्या बाहेरील बाजूस वेदना व जळजळ होते, हाताची पकड कमी होते किंवा त्रास होतो. विशिष्ट हालचालीमध्ये हा त्रास जास्त जाणवतो, जसे की टेनिस खेळणाऱ्यांना बॅकहँड मारायला त्रास होतो, बांधकाम करणाऱ्या मिस्त्री बांधवांना प्लास्टर करताना त्रास होतो, घरातील रोजच्या कामातही गृहिणींना त्रास होतो, जसे की झाडू मारणे, भांडे धुणे, कपडे पिळणे इत्यादी कामामध्ये विशिष्ट स्नायूची हालचाल झाली की वारंवार अशी हालचाल झाली तर टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. वेदना सुरुवातीला सौम्य असू शकतात व वारंवार हाताच्या त्याच हालचालीमुळे त्याची तीव्रता वाढते. अशी लक्षणे दिसल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञाचा सल्ला व मार्गदर्शन घ्यायला हवे. टेनिस एल्बोचे निदान हे मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारे म्हणजेच बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी केल्यानंतर होते, तसेच गरज पडल्यास एक्सरे किंवा MRI आवश्यकता भासू शकते. टेनिस एल्बोच्या उपचाराबद्दल बोलायचं झाल्यास 80-90% रुग्ण विना ऑपरेशननेच ठीक होतात. यामध्ये योग्य औषधोपचार, वेदना कमी करण्याची औषधे, सूज कमी करण्याची औषधे, तसेच फिजिओथेरपी, मशीन थेरपी जसे की लोकल अल्ट्रासोनिक थेरपीज किंवा विशिष्ट शारीरिक व्यायाम, तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काम करताना किंवा कृती करताना टेनिस एल्बोचा कोपराच्या जवळ पट्टा लावणे, तसेच कार्यशैलीमधील काही विशिष्ट बदल हे देखील टेनिस एल्बोला कमी करण्यामध्ये मदत करतात. ऑपरेशनद्वारे देखील उपचार केलेले जातात. आता आपण एक विशिष्ट आजाराबद्दल माहिती जाणून घेऊया ज्याला म्हणतात कार्पल टनल सिंड्रोम. हा हाताचा व मनगटाचा असा एक आजार आहे ज्यामध्ये हाताच्या अंगठा व बाजूच्या दोन बोटांना संवेदना देणाऱ्या मेडियन नर्व म्हणजेच मेडियन मज्जातंतूवर दबाव आल्यामुळे हाताला मुंगे येतात, बोटं सुन्न होतात, बोंद पडतात व ठणक लागते. जेव्हा ही महत्वाची मेडियन नर्व मज्जातंतू मनगटाच्या कार्पल टनल मध्ये म्हणजे बोगद्यामध्ये दाबली जाते तेव्हा ही लक्षणे दिसायला लागतात. लक्षणामध्ये हात, मनगट व बोटांच्या टोकामध्ये टिपमध्ये वेदना होणे, नसांची वेदना होणे, बोधपणा येणे, मुंग्या येणे, तसेच बोधपणामुळे मुंग्यामुळे हाताची पकड ढिली होणे ही लक्षणे दिसायला लागतात. सुरुवातीला ही लक्षणे प्रामुख्याने रात्री दिसतात, नंतर जसे जसे हा आजार वाढायला लागतो तशी तशी ही लक्षणे दिवसाही दिसायला लागतात. श्रोते हो, ज्यांचा हातांचा व बोटांचा वापर जास्त आहे अशांना हा आजार जास्त प्रमाणात होतो किंवा डायबिटिकच्या रुग्णांमध्ये सुद्धा हा आजार जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचाराबाबत बोलायचं झालं तर नसेवरील दबाव कमी करण्यासाठीची योग्य औषधी, ठराविक फिजिओथेरपी व व्यायाम सुरुवातीच्या टप्प्यात उपचार करू शकतात. जीवनशैलीतील बदल देखील या कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचारामध्ये मदत करतो. ऑपरेशन करून मनगटामध्ये जी मेडियन नस दबलेली आहे ती खोलण्याचेही ऑपरेशन करू शकतो. नमस्कार
0: श्रोते हो, आताच आपण आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते हो, आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता श्रोते हो कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: गॅस किंवा वीज यासारख्या पारंपरिक इंधनाची गरज नसते. आता सौर चुलीचे भरपूर असे प्रकार आहेत, त्याचे फायदे देखील आहेत. तर हे सगळं आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज आपण सौर चूल याविषयी माहिती ऐकूयात. लेखन धनंजय मुदगलकर, निवेदन सिमंतिनी कुंडीकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण सौर चूल याविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. सौर चूल ही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारी एक पर्यावरण पूरक, इंधनमुक्त आणि किफायतशीर पद्धत आहे. श्रोते हो, हे उपकरण सूर्यप्रकाश थेट उष्णतेमध्ये रूपांतरित करतं, ज्यामुळं गॅस किंवा लाकडाची बचत होते. सौर चुलीची काही वैशिष्ट्य आणि माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊयात. सौर कुकर मधील आरसा किंवा परावर्तक धातू सूर्यकिरण एका लहान जागेवर केंद्रित करतो, ज्यामुळं पेटीतील तापमान वाढतं आणि अन्न शिजतं. या सौर चुलीचे दोन प्रकार आहेत, जसं की पेटी सौर चूल आणि पॅराबोलिक सौर चूल. पेटी सौर चूल घरगुती वापरासाठी, डाळ भात भाज्या शिजवण्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि पॅराबोलिक चूल जास्त तापमानासाठी, म्हणजे तळणं किंवा भाजण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. श्रोते हो, या चुलीचा वापर केल्यामुळं इंधनाची बचत होते, यातून शून्य प्रदूषण निर्माण होतं, अन्नातील पोषक तत्व टिकून राहतात आणि वापरण्यासाठी अत्यंत सोपी अशी ही सौर चूल आहे. सूर्याच्या प्रकाशावर चालणारी ही चूल असल्यानं सूर्यप्रकाश असतानाच आपण यावर अन्न शिजवू शकतो. या चुलीवर अन्न शिजवण्यासाठी 1 ते 3 तास आपल्याला लागू शकतात. आणि हो, सौर चुलीवर जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा काही गोष्टी पाळणं खूप आवश्यक आहे, जसं की पाण्याचं प्रमाण योग्य राखणं खूप आवश्यक असतं. श्रोते हो, ही पद्धत पूर्णपणे धूरमुक्त आणि पर्यावरण पूरक आहे, यामुळं श्वसनाचे आजार होण्याचा धोका कमी होतो. विशेषतः ग्रामीण भागात जिथे चुलीचा वापर अधिक होतो त्या ठिकाणी सौर चूल अतिशय उपयुक्त आहे. एकदा सौर चूल खरेदी केल्यानंतर तिचा इंधन खर्च शून्य असतो. आरसे स्वच्छ ठेवण्याव्यतिरिक्त त्याला फारशा देखभालीची गरजही नसते. आणि हो, यात उघड्या ज्वाला नसतात, त्यामुळं आगीचा धोकाही नाही आणि यात अन्न जळण्याची शक्यताही नाही. फक्त वरण भात शिजवण्यापुरतंच याचा वापर होत नाही, तर भाज्या बनवणं, शेंगा दाणे, रवा भाजणं, बासुंदी बनवण्यासाठी या सौर चुलीचा वापर आपण करू शकतो. श्रोते हो, सौर चुलीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं ही काळाची गरज आहे, कारण यामुळे पर्यावरणाचं रक्षण आणि पैशांची बचत दोन्हीही होतं. एकदा आपण या सौर चुलीसाठी खर्च केला की आपल्याला आयुष्यभर मोफत इंधन मिळतं. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींपासून आपली सुटका होऊन आपला मोठा फायदा होऊ शकतो. सौर चूल आरोग्याच्या दृष्टीनं देखील आपल्याला खूप फायदेशीर आहे. सौर ऊर्जेचा वापर म्हणजेच झाडांची कत्तल थांबवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं, म्हणजेच पर्यावरण पूरक अशी ही सौर चूल प्रत्येकाच्या घरोघरी असावी, हो ना? तेव्हा श्रोते हो, सौर चुलीचा वापर घरोघरी व्हावा यासाठी चला जनजागृती करूया. सूर्य देतो मोफत ऊन, सौर चूल वापरा मनापासून. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
0: श्रोते हो, आताच आपण सौर चूल याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, निवेदन सिमंतिनी कुंडीकर, सादरकर्ते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात. दुपारचे 2:15 वाजतायत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात दोपहर समाचार हिंदीतून बातमीपत्र. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: 2:10 होत आहेत. आता पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. राज्यस्तरीय परिसर या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे. श्रोते हो, सौर चूल हे थेट सूर्यप्रकाशातील उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारे एक पर्यावरणपूरक साधन आहे. यात लाकूड

0: दादब्रह्मांतर्गत कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण गायत्री कृष्णाचंद्रन यांचं गायन ऐकलं. राग नागस्वराली, पूर्वकल्याणी आणि रागमालिका आपण ऐकलं. त्यांना व्हायोलिन साथ होती श्रीनाथ अय्यर यांची आणि मृदंगम साथ केली होती शंकर नारायणन सुब्रमण्यम यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: दुपारचे 3 वाजतात. ऐकूया प्रादेशिक बातमीपत्र काही क्षणातच.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात

शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या ACIDs द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी येत्या 21 जूनऐवजी 28 जून रोजी होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून 21 जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महाटीईटी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रांचं वाटप येत्या सोमवारपासून 8 जूनपर्यंत केलं जाणार आहे. पात्र उमेदवारांनी या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावं असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर असताना सरकार मोठे मोठे अनावश्यक प्रकल्प राबवत आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला नकार देत आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे निधी नाही, तरीही सरकार अनावश्यक प्रकल्प राबवत आहे हे चिंताजनक आहे असं पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली काल कोकणातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा निघाला. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी टीका केली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावीत अशी त्यांची मागणी आहे. सातारा औंध आणि इतर गॅझेट तत्काळ अंमलात आणावी, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्यात असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. मुंबई आणि परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांची पाणी पातळी खालावत असल्यानं मुंबईत 10% पाणी कपात लागू केली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलसाठ्यांमध्ये वार्षिक गरजेच्या तुलनेत केवळ 23.52% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये

0: करण्यात आला आहे. हे दर आजपासून पुढील 15 आठवड्यापर्यंत लागू असतील. भारत सध्या अभूतपूर्व बदलांमधून जात असून मोठमोठे प्रकल्प यशस्वीपणे राबवणं ही भारतवासियांची ओळख बनली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नेदरलँड्समध्ये द हेग इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काही वेळांपूर्वी बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: प्रधानमंत्री सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले. नेदरलँड्समध्ये अॅम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेना दलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली. नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत. अग्रगण्य डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट ते घेणार आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह झे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. महिला एकेरीत पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुलानवुद विटीर सन्न पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झाल्याशिवाय या मार्गावरील टोल सुरू करू नये या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं आंदोलन केलं. मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण पत्रकार कृती समितीनं देखील टोलला विरोध केला असून रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल वसूल केला जाऊ नये अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. भंडारा जिल्ह्यात मानेगाव बाजार इथं गोठ्याला आग लागून 8 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. विजेची तार तुटून गोठ्याच्या पत्र्यावर पडल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. गोठ्यावरचे पत्रे पशुखाद्य आणि इतर साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झालं आहे. नागपूरमध्ये आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आंदोलन सुरू आहे. सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कालपासून धरणं आंदोलन सुरू केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा 2रा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी येत्या 21 जूनऐवजी 28 जून रोजी होणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. दुपारचे 3:10 झालेत. आता आमचे या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत. नमस्कार.

नमस्कार, आज 4 इन 7 प्रसारण सेवेत आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आज वार शनिवार 16 मे 2026. संध्याकाळचे 4:36:50 होत आहेत. आज 4 इन 7 प्रसारणात पेक्सको मुंबईकडून कोणतेही संदेश नाहीत. कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही फीड करत आहोत. सुरुवातीला आजचे म्हणजे शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम असे आहेत. संध्याकाळी 5:30 जळगाव केंद्राची नियमित असणारा युवावाणी हा कार्यक्रम, याअंतर्गत युवा मार्गदर्शन या सदरात 10वी 12वी नंतर करिअर कसं बनवावं याबाबत रागीब अहमद यांचं मार्गदर्शन. संध्याकाळी 6:30 वाजता

थँक्स कॉर्नर. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझ्यावर माझे शिवार. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे रासायनिक खतांच्या उपलब्धतेवर होणारे परिणाम याविषयी डॉक्टर अशोक भोईर यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. रात्री 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती. आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. या अंतर्गत पंडित कैवल्य कुमार गुरव यांचं गायन. हे तीनही कार्यक्रम दिल्लीहून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. हे होते आजचे म्हणजे शनिवार दिनांक 16 मे 2026 या दिवशी प्रसारित होणारे अस्मिता वाहिनीवरचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्या रविवार 17 मे 2026 या दिवशी प्रसारित होणारे कार्यक्रम. उद्या सकाळी 6:30 जगूया आनंदी, 6:40 आणि दुपारी 2:00 कृषीवाणी सुरण लागवड. सकाळी 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, योग आणि आरोग्य भाग पहिला. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर, पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी. पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याचा भाग पहिला. सहभाग आहे तज्ज्ञ डॉ सहभाग तज्ज्ञ आनंद देशमुख. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 7:00 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेमध्ये शिवप्रिया सुशील रवींद्र यांच्या उधळ माधळ वारा या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी 7:25. सकाळी 8:40 जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम. शीर्षक आहे संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखन आहे वीणा वाठोळे यांचं. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई. नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन. सकाळी 9:30 सामुदायिक गायनपाठ. भाषा आसामी बोल ए माटी रे. गीत सतीश दास यांचं आणि संगीत श्री विनयचंद्र मुदगले यांचं. सकाळी 9:45 नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग. 11:05 आणि श्रोत्यांच्या मनपसंत गीतांवर आधारित पत्रांवर आधारित कार्यक्रम आपली आवड. दुपारी वनिता मंडळाचा कार्यक्रम. कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे. सुरुवातीला दिव्यांग आणि विशेष मुलांसाठी आणि पालकांसाठी कार्य केल्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत भाग दुसरा आणि उर्मिला अजगेकर यांचं मनोगत हार का मानायची. दुपारी 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी निर्मिती कोल्हापूर केंद्राची. कॉमर्समधील करिअरच्या संधी याविषयी चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी बातचीत. संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत निर्मिती छत्रपती संभाजीनगर केंद्राची. यामध्ये बॉक्सिंग या खेळात राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती ओवी अद्वंत हिच्याशी संवाद. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझावर माझा शिवार. दूरसंचाराचं जाळं या विषयावर अश्विनी भट यांनी सादर केलेलं कीर्तन. रात्री 7:15 लोकसंगीत मुकुंद आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं लोकगीतं. 9:15 स्पॉटलाईट दिल्लीहून सहक्षेपित केलं जाईल. रात्री 9:30 नाटकांचा अखिल भारतीय कार्यक्रम. शीर्षक आहे ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र. नाटकांच्या अखिल भारतीय कार्यक्रमात आपण ऐकू शकाल नभोनाट्य ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र. मूळ हिंदी लेखन आहे ऋतुपर्णो दास यांचं. मराठी अनुवाद केला आहे प्राध्यापक डॉक्टर रमेश कुमार गवळी. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. कलाकार विवेक सोनार यांचं बासरी वादन आहे. राग चंद्रकंस अलाप जोड. तबला साथ आहे ओजस अधिया आणि तानपुरा संगत केली आहे अभिषेक सोनार यांनी. अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम दिल्लीहून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 शशांक कट्टी यांचं सुतारवादन राग बैरागी. दुपारी 2:30 कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात मीरा श्रीधर यांचं गायन. आरभी मे हेमावती आणि सुरुती हे राग आपल्याला ऐकता येतील. संध्याकाळी 5:02 आणि कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात अनुराधा आर श्रीवास्तव यांचं वीणावादन. राग रीतीगौळा, नीलांबरी आणि अठाणा.

हे होते आमचे उद्याचे म्हणजे रविवार दिनांक 17 मे 2026 या दिवशी प्रसारित होणारे कार्यक्रम. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज पेक्सको मुंबईकडून कोणतेही संदेश नाहीत. अस्मिता वाहिनीवरचे आजचे आणि उद्याचे कार्यक्रम आम्ही फीड केले. याबरोबरच आज साडेसात प्रसारण आता इथेच समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या संध्याकाळी 4:35 आणि तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। मध्यम लहरी 537 अंश 6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5 वाजत आहेत। अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा आता सुरू होत आहेत। या सभेत अस्मिता वाहिनीसह AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत। सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठीक 5 वाजता ठळक घडामोडी।
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। जनगणना 2027 अंतर्गत आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला। या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील। सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार आहे। राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून 21 जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी आज पुण्यातून मनीषा मांढरे या शिक्षिकेला अटक करण्यात आली। मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या, तसंच NTA कडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती असं CBI सांगितलं आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणवी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे। मुंबई आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांची पाणी पातळी खालावत असल्यानं मुंबईत 10% पाणी कपात लागू केली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे। IPL क्रिकेटमध्ये आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम

AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यावेळी संध्याकाळचे 5:02:30 झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया कर्नाटक संगीताचा कार्यक्रम. यामध्ये श्यामला सजनानी यांचं वीणावादन प्रसारित करीत आहोत, राग किरवाणी. ताल रूपक तालात निबद्ध आहे. त्यांना मृदंगमची साथ दक्षिणामूर्ती के पिल्लई यांची आहे. ऐकूया कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात श्यामला सजनानी यांचं वीणावादन, राग किरवाणी.

श्रोतेहो नादब्रह्म अंतर्गत कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात श्यामला सजनानी यांचं किरवाणी रागातील वीणावादन आत्ताच आपण ऐकलं. त्यांना मृदंगमची साथ दक्षिणामूर्ती के पिल्लई यांची होती. शास्त्रीय कर्नाटक संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत होतात. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युवावाणी. निर्मिती आहे आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: नमस्कार, सत श्री अकाल, खम्मा गणी, राम राम दोस्तांनो, मी धनश्री
1: आणि मी दर्शन घेऊन आलोय तुमच्यासाठी तुमची आपली आवडती युवा वाणी.
0: स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे युवा मार्गदर्शन.
1: काय गे धनश्री, तुला दिसत नाही का माझा चेहरा उतरला येते? एवढी पण माणूस की नाही का तुझ्यात की विचारावं दर्शन काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे? तू आली आणि लागलीच कार्यक्रम सुरू केलास.
0: अरे तुझा चेहरा काय, माझा आणि जळगाव जिल्ह्याच्या सगळ्याच लोकांचा चेहरा उतरलेला असतो.
1: म्हणजे
0: सकाळपासून जेवून तापायला सुरुवात होते ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि मग त्यानंतर मध्यरात्री पर्यंत गरम वारा, फक्त चेहराच काय अख्ख शरीर लाही लाही करत. आणि तू, तुझा चेहरा पडलाय म्हणून एवढी हळहळ व्यक्त करतोय?
1: तसं नाही, मला 2 दिवसांपूर्वी ऊन लागलं होतं म्हणून म्हटलं जरा माझा चेहरा जास्त वाईट दिसतोय का बघ.
0: बघू. हो आता वाईट दिसतोय तर आहेच, त्याला कोणी काय करू शकत नाही का. हो पण तू एक करू शकत होतास.
1: काय?
0: आपण सगळीकडे एवढं ऐकतो की उष्णतेपासून वाचण्यासाठी काळजी घ्या, टोपी, सनकोट, छत्री, रुमाल, खिशात कांदा, शीत आहार, भरपूर पाणी प्या, दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर पडूच नका.
1: हो हे ऐकलंय मी पण.
0: मग नुसतं ऐकण्यापेक्षा त्याचं पालनही केलं असतं तर नसतं पडलास तू आजारी.
1: ते जरा चुकलंच, पण आता जरा बरं वाटतंय आणि आता काळजी घेतोय मी तशी.
0: नाहीतरी माणूस ठेच लागल्यावर शहाणा होतो. असो मित्रांनो, दर्शनचं सोडा पण तुम्ही त्याच्यासारखी चूक करू नका. हा, उन्हाची तीव्रता सध्या खूप जास्त आहे त्यामुळे योग्य ती पूर्ण काळजी घ्या आणि थंड राहा. हे गाणं ऐकत ऐकत चिल करा.

0: अर्ज किया है?
1: इरशाद इरशाद।
0: पर्सनैलिटी टाइट, रहता हूँ क्वाइट, वेट है लाइट, पर कोई बता दे राइट, कौन सा क्षेत्र करेगा मेरे फ्यूचर को ब्राइट।
1: वाह वाह वाह, क्या बात है क्या बात है।
0: अग मी माझं दुखणं सांगतोय आणि तू काय वाह वाह वाह करते है।
1: हे बालका, तुझा दुःखाचा भार कमी करण्यासाठीच मी इथे आली आहे।
0: म्हणजे?
1: बालक, तुला गरज आहे योग्य करिअर गायडन्सची।
0: हो, अगदी अगदी बरोबर।
1: चिंता नसावी बालक, मी तुला वरदानात एक मार्गदर्शक देते।
0: अगं, नाटकी रोलच्या बाहेर निघ आणि नीट बोल।
1: अरे कळलं नाही वाटतं तुला मला काय म्हणायचंय ते। मित्रांनो, ह्याला जरी कळलं नसलं ना तरी तुम्हाला मात्र लक्षात आलंय आणि हे मला माहितीये। चला तर मग ऐकूया, 10वी आणि 12वी नंतर करिअरची निवड कशी करायची याबाबत रागीत अहमद यांनी केलेलं मार्गदर्शन।
2: नमस्कार युवा मित्रांनो, आज आपण करिअर कसं निवडावं आणि करिअर म्हणजे काय, कारण 12वी झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना करिअर निवडताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। नेमक्या या समस्या कशा असतात, कारण एका संशोधनात असं सिद्ध झालेलं आहे की 80%पेक्षा जास्त विद्यार्थी महाविद्यालयात असताना एकापेक्षा जास्त वेळा आपली दिशा बदलतात, किंवा 80% विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो। ते एखादा कोर्स करत असतात पण ते करत असताना सुद्धा त्यांच्या मनातली संभ्रमावस्था जात नाही आणि मग त्याचे परिणाम अनेकदा विपरीत घडायला लागतात। सर्वप्रथम जर आपण योग्य करिअर निवडलं नाही तर काय समस्या निर्माण होऊ शकतात हे आपण बघूया। त्यामध्ये प्रमुखतः आपल्याला स्विचिंग द मेजर्स करावं लागतं, म्हणजे आपल्याला कोर्सेस बदलावे लागतात। उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतो, वर्षभर त्याचा तो अभ्यास करतो आणि ऐन परीक्षेच्या काळामध्ये त्याला जेव्हा ते अवघड वाटतं किंवा त्याला ते करावंसं वाटत नाही तेव्हा ते सोडून देतो आणि मग तो परत दुसऱ्या कुठल्या तरी कोर्स संदर्भात विचार करायला लागतो। अनेकदा त्याने ते सोडलं नाही तरी मी या कोर्समध्ये अडकलो आहे अशी भावना त्याच्या मनात असते आणि त्याला अपेक्षित असं यश कधीच मिळत नाही। अनेक विद्यार्थी कॉलेज ट्रान्सफर घेतात, म्हणजे त्याला असं वाटतं की मी हे महाविद्यालय घेतलेलं आहे हे चुकीचं आहे किंवा ह्या कोर्ससाठी हे महाविद्यालय चुकीचं आहे। प्रॉब्लेम त्या महाविद्यालयात नसतो, समस्या त्या महाविद्यालयात नसते, तर समस्या ही त्या कोर्स संदर्भात असते, त्याच्या मनातल्या त्या शंका कुशंकांच्या बाबतीत असते आणि म्हणून ते विद्यार्थी कॉलेजबद्दल असमाधानी असतात। अनेकदा विद्यार्थी ड्रॉपआउट होतात। ड्रॉपआउट झालेले विद्यार्थी हे अनेकदा एक एक दोन दोन असे वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये प्रवेश घेतात आणि मग त्यांच्या वाट्याला अपयश येतं। आर्थिक कुचंबणा या विद्यार्थ्यांची व्हायला लागते, कारण एखाद्या कोर्सला फी भरलेली असते, नंतर दुसऱ्या कोर्सला त्यांना फी भरावी लागते, परत तिसऱ्यासाठी त्यांना, आणि अशामध्ये कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुद्धा बिकट होऊ शकते। सोबतच विद्यार्थ्यांमध्ये निराशा येते, मला काहीच करता येत नाही,

मला काही जमत नाही अशा भावनेने हे विद्यार्थी ग्रासतात. आणि म्हणूनच ह्या सगळ्या परिस्थिती जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्याला जीवनामध्ये करिअर निवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग सुरुवातीला आपण बघूया की नेमकं जेव्हा आपण करिअरबद्दल बोलतो तर करिअरची व्याख्या काय आहे किंवा करिअर म्हणजे काय. करिअर हा एखाद्या व्यक्तीचा निवडलेला व्यवसाय ज्यामध्ये सामान्यतः नोकरी, भूमिका किंवा विशिष्ट क्षेत्र किंवा उद्योगातील पदांची मालिका असते. एखादे करिअर हे एका महत्त्वपूर्ण कालावधीत पसरू शकते आणि त्यात शिक्षण, प्रशिक्षण आणि कामाच्या अनुभवाद्वारे विशेष कौशल्ये आणि ज्ञानाचा विकास समाविष्ट असू शकतो. लोक त्यांच्या आवडी निवडी, मूल्य, कौशल्य आणि शिक्षण यावर आधारित करिअर निवडतात. जर या व्याख्येमध्ये आपण बघितलं तर करिअर निवडताना काय महत्त्वाचं आहे हे सुद्धा या व्याख्येमध्ये दिलेलं आहे. जीवन जगत असताना मला नेमकं काय करायचं आहे हा प्रश्न आपल्याला स्वतःला उपस्थित झाला पाहिजे आणि त्याची उत्तरं इतर कोणी देण्यापेक्षा जर ती उत्तरं मीच शोधण्याचा प्रयत्न केला, मीच माझ्यातले गुण, माझी कौशल्य किंवा माझ्या आवडीनिवडी याचा सारासार विचार केला तर मित्रांनो आपल्याला करिअर निवडताना खूप मदत होऊ शकते. असं लक्षात आलेलं आहे की करिअर निवडीवरती अनेक बाह्य घटक हे परिणाम करत असतात. म्हणजे करिअर निवडत असताना नेमकं विद्यार्थी काय विचार करत असतात किंवा कुठल्या गोष्टींच्या आधारे करिअर निवड करतात आणि त्याच्यातनं त्यांची फसगत होऊ शकते हा मुद्दा आपण आता बघणार आहोत. त्याच्यामध्ये मुख्यतः TV किंवा प्रसारमाध्यमे, TV, पिक्चर्स, सिरियल्स याच्यातनं एखाद्या विशिष्ट व्यवसायाला खूप वलयांकित केलं जातं. त्या संदर्भातलं खूप गुढीगुढी असं चांगलं चित्र या तरुणांच्या मनात निर्माण केलं जातं आणि मग प्रत्येक तरुणाला ते सिरियल बघताना, ते पिक्चर बघताना त्यांना असं वाटायला लागतं की आपण हे करिअर केलं पाहिजे. अनेकदा करिअर निवडत असताना आपल्या आवडीनिवडीपेक्षा विद्यार्थी आपले मित्र कुठल्या क्षेत्रात जात आहेत, आपले मित्र काय करत आहेत या संदर्भात जास्त दक्ष असतात, त्या संदर्भात ते माहिती घेतात आणि मग मित्र गेला, मित्रासोबत राहायला मिळायला पाहिजे म्हणून त्याच महाविद्यालयात त्याच कोर्सला जाण्याचा ते अट्टहास करतात. 3, लाईफ इंटरॅक्शन म्हणजे काय. तर तुम्हाला एखाद्या विशिष्ट अशा व्यवसायाबद्दलचं आकर्षण असतं पण दुर्दैवानं त्या व्यवसायात काय करावं लागतं याची इत्यंभूत माहिती आपल्याकडे नसते. जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर BDS, जनरली आपण असं बघाल की 12वीनंतर जेवढे विद्यार्थी नीटची तयारी करतात ते MBBS साठी तयारी करत असतात नीटची. मग नीट नाही लागलं MBBS तर BDS, BDS नाही लागलं तर BAMS, BAMS नाही लागलं तर BHMS आणि मग कुठंतरी मला काय करायचं आहे याच्यापेक्षा मला कुठं डॉक्टर व्हायचं आहे एवढं त्यांचं डोक्यात असतं आणि फक्त मग डॉक्टर होताना कुठलं डॉक्टर व्हायचं हे सगळं विचार न करता ते जे मिळेल त्यामध्ये प्रवेश घेत असतात. अनेकदा पालकांच्या भूमिका या तुमच्या करिअर निवडीवरती परिणाम टाकत असतात. म्हणजे एखाद्या पालकांना जर आयुष्यात डॉक्टर व्हायचं असेल आणि ते होऊ शकले नाही तर मग ते त्या मुलांवरती दबाव टाकतात की तू डॉक्टर झालं पाहिजे. एखाद्या आईला वाटत असतं की मला हे करायचं होतं आणि ते आईचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न ती मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. मित्रांनो आता आपण बघितलं की नेमकं करिअर निवडीवरती काय परिणाम करत असतं. आता करिअर निवडताना तुम्ही काय केलं पाहिजे हे आपण महत्वाचं बोलणार आहोत. मित्रांनो सगळ्यात पहिलं मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की इस्टॅब्लिश युअर गोल, गोल शुड बी बिग, चॅलेंजिंग अँड रिअलिस्टिक. जीवनामध्ये 3 गोष्टी करा. 1, ध्येय ठरवा. ध्येय मोठं असलं पाहिजे, ध्येय आव्हानात्मक असलं पाहिजे आणि ध्येय हे वास्तववादी असलं पाहिजे. सेल्फ इन्स्पायर्ड म्हणजे जे तुम्हाला आतून वाटतं ते ध्येय असलं पाहिजे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला असं सांगितलं की एखादं ध्येय ठरवत असताना ते कोण काय सांगतं, कोण काय माहिती देतं यापेक्षा महत्त्वाचं आहे की तुम्हाला आतून काय वाटतं, तुम्हाला काय करायचं आहे. एकदा का तुम्हाला इन्स्पायरेशन भेटलं, तुम्हाला तुमचा ध्येय सापडला आणि का ठरवणं गरजेचं आहे तर मी एक छोटंसं उदाहरण देईन की समजा उद्या तुमच्या महाविद्यालयामध्ये अशी घोषणा झाली की आपल्याला एक दिवसीय सहलीला जायचं आहे. अशी घोषणा जेव्हा केली जाते तेव्हा तुम्ही पहिला प्रश्न विचारतात आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे आणि नेमकं कुठं जायचं आहे हा प्रश्न का विचारतात कारण त्या प्रश्नाच्या आधारित अनेक प्रश्न तुम्हाला निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही कुठं जायचं आहे याचाच प्रश्नाचं उत्तर नाही घेतलं तर बाकीची समस्या निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ कधी जायचं आहे, कुठल्या वाहनानं जायचं आहे, तिथं जेवणाची व्यवस्था काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला मिळवायची असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला एक प्रश्न विचारावा लागतो ते म्हणजे आपल्याला कुठं जायचंय. जर एका दिवसाच्या सहलीसाठी मला कुठं जायचं आहे हा प्रश्न महत्वाचा असेल तर या जीवनाच्या प्रवासामध्ये 12 वर्ष शिक्षण झाल्यानंतर, 10 वर्ष शिक्षण झाल्यानंतर मला खरंच माहिती आहे का मला

कुठं जायचं आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिले माझी विनंती असेल विद्यार्थ्यांना की आपण पहिले ध्येय ठरवा. मग ध्येय कसं असलं पाहिजे, तो स्मार्ट असला पाहिजे. SMART. एस स्पेसिफिक, मला डॉक्टर व्हायचं आहे, बरोबर आहे, पण कसलं डॉक्टर व्हायचं आहे, BHMS पण डॉक्टर आहे, BMS पण डॉक्टर आहे, BDS पण डॉक्टर आहे, हे आपल्याला ठरवलं पाहिजे. ते स्पेसिफिक बोलता आलं पाहिजे. मला इंजिनियर व्हायचं आहे, मग बिल्डिंग बांधणारा पण इंजिनियर आहे, मग IT कंपनीमध्ये काम करणारा पण इंजिनियर आहे, ॲटोमोबाईलमध्ये काम करणारा पण इंजिनियर आहे. मला इंजिनियर व्हायचं आहे हे स्वप्न असू शकत नाही, हा करिअर असू शकत नाही. तर करिअर किंवा ध्येय हा स्पेसिफिक असला पाहिजे, म्हणजे त्याला स्पेसिफिक तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचं आहे, मला दातांचं डॉक्टर व्हायचं, मला हाडाचं डॉक्टर व्हायचं, मला मेंदूचं डॉक्टर व्हायचं, नसतज्ञ व्हायचं आहे, हे तुम्हाला स्पेसिफिक केलं पाहिजे. मेजरेबल म्हणजे तुमचं ध्येय तुम्हाला मोजता आलं पाहिजे. आपण कुठं आहोत, कुठं जायचं आणि किती अंतर चाललो हे सुद्धा आपल्याला मोजता आलं पाहिजे. त्यानंतर अटेनेबल म्हणजे ते तुम्हाला अचीव करण्यासारखं असलं पाहिजे. अचिवेबल म्हणजे मी जेव्हा ध्येय ठरवतो तेव्हा आज माझी हाईट जर 5'1" असेल किंवा 4.5 feet असेल आणि मी स्वप्न ठेवलं आहे की नाही मला एअरफोर्सला स्क्वॉड्रन लीडर व्हायचं आहे, हे अटेनेबल किंवा अचिवेबल आहे का? कारण मी ऑलरेडी 18-23 वर्षाचा झालेलो आहे, माझी वयोमर्यादा मी क्रॉस केलेली आहे, माझी हाईट त्या मानाने कमी आहे, पण मी गोल ठरवलं म्हणून खूप मोठं ध्येय ठरवायचं, त्याच्यापेक्षा ते अचिवेबल असलं पाहिजे, ते साध्य करता येणारं ध्येय असलं पाहिजे. रिअलिस्टिक, ते वास्तववादी असलं पाहिजे आणि टाईम बाउंड असलं पाहिजे, म्हणजे ते वेळेमध्ये आपल्याला गाठता आलं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचंय पण मी गेली 6 वर्ष नीटची परीक्षा देतोय. मग तू म्हणणार सर रगडिता कण वाळूचे तेलही गळे, बरोबर आहे, पण किती त्याला रगडायचं याला काहीतरी मर्यादा आपल्यालाच आपल्याला घालावे लागते. आणि म्हणून ते टाईम बाउंड असलं पाहिजे, ते वेळेचं बंधन असलं पाहिजे. आणि म्हणून ध्येय ठरवताना आपण बघितलं की सगळ्यात पहिली गोष्ट गोल ठरवता आला पाहिजे, दोन तो स्मार्ट असला पाहिजे, तो सेल्फ इन्स्पायर्ड म्हणजे मला आतून काय वाटतं याच्यावरती असला पाहिजे. आणि जर तुम्हाला हे समजायला त्रास होत असेल किंवा तुम्ही गोंधळलेल्या मनस्थितीत असाल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मानसशास्त्रज्ञ एज्युकेशनल सायकोलॉजिस्टना भेट देऊन त्यांच्याकडनं विविध मानसशास्त्रीय चाचण्यांचा आधार घेऊन ते अभ्यासू शकतात की तुमची नेमकी आवड काय आहे, तुमची अभिवृत्ती काय आहे, त्याला ॲप्टिट्यूड टेस्ट असं म्हटलं जातं. मग आपण बघितलं की सगळ्यात पहिले ध्येय ठरवलं पाहिजे. दोन, मी नेहमी सांगतो की तुम्ही जो काही ध्येय ठरवतात मित्रांनो त्याच्यात नेमकं काय करावं लागतं हे तुम्ही जाऊन बघा. उदाहरणार्थ मला BDS करायचं आहे, मला दातांचा डॉक्टर व्हायचं आहे, पण तुम्हाला खरंच माहिती आहे का की दातांचे डॉक्टर काय काम करतात? मला ॲटोमोबाईल इंजिनियर व्हायचं आहे, ॲटोमोबाईल कंपनीमध्ये काम करायचं आहे. पण तुम्ही कधी जाऊन बघितलं का की ॲटोमोबाईल इंजिनियरमध्ये गेलेला कर्मचारी तो इंजिनियर काय काम करतो, एक्झॅक्ट काय काम करावं लागतं, हे करिअर निवडण्याआधी ठरवावं लागतं. अनेकदा फक्त आपल्या समोर एक सुंदर दृश्य असतं, त्या सुंदर दृश्याला आपण बघून, ग्लोरियस पिक्चर आम्ही त्याला म्हणतो, ते बघून आपण त्याच्याकडे आकृष्ट होतो. आणि जेव्हा आपल्याला ती कामं करावी लागतात तेव्हा आपल्या मनामध्ये निराशा निर्माण होते. आपल्याला तेव्हा वाटायला लागतं अरे मला तर जीवनात हे करायचंच नव्हतं, हे मी काय करतोय. आणि म्हणून मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच विनंती करेल की कुठलाही करिअर सिलेक्ट करण्याआधी ते काम करत असताना किंवा तो करिअर मला निवडायचा आहे ती लोक काय काम करतात ही प्रत्यक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी बघा. तिथल्या लोकांशी, अशा यशस्वी लोकांशी चर्चा करा, त्यांच्या संघर्षाची कहाणी समजून घ्या. कारण आज मी उठलो मला वाटलं आणि मी झालो असं कधीच होत नाही. आणि तीन आणि अत्यंत महत्वाचं, करिअर निवडत असताना असाच करिअर निवडा ज्याच्यामध्ये तुम्हाला समाधान लाभू शकत असेल, ज्याला मनापासून आनंद मिळत असेल. आणि आम्ही त्याला एका शब्दात असं म्हणतो की तुमचं पॅशन काय आहे ते ओळखा. मग असं सांगणं खूप सोपं असतं सर, पण ते पॅशन कसं ओळखायचं ते कोणीच सांगत नाही. आज मी तुम्हाला सांगतो नेमकं हे पॅशन कसं ओळखायचं. जे काम करत असताना तुम्हाला थकवा वाटत नाही, जे काम करत असताना तुमच्या मनात नेहमी उत्साह असतो, जे काम करण्यासाठी तुम्ही आतुरलेले असतात, जे काम करत असताना तुमच्या मनामध्ये नवीन नवीन कल्पना निर्माण होतात, तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा आनंद मिळतो, ते काम म्हणजे तुमचं असलेलं पॅशन किंवा तेच तुमची आवड असं आपण मानू शकतो. तुम्ही आता स्वतःला विचारा की असं कुठलं काम आहे की अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्या बाबतीत माझ्या मनात उत्कंठ इच्छा आहे. मग मला ग्रह तारे बघायला आवडतात, मग मी युट्यूबवरती तेच चॅनल बघत असतो, मला त्याच्याबद्दल माहिती मिळवायला आवडते, मला त्याच्यामध्ये ते करत असताना कधी थकवा येत नाही, मी त्याला कधी

बोर होत नाही, मला त्या विषयावर बोलायला, ऐकायला, इतरांना सांगायला आवडतं. ह्या अनेक गोष्टी जर तुमच्यासोबत आणि एकदा नाही त्या फक्त काही क्षणासाठी नाही तर वारंवार तुमच्या मनामध्ये त्याच गोष्टी जर उद्भवत असतील तर मी 100% सांगू शकतो की हे तुमचं पॅशन आहे. मग पॅशन हे कुठल्याही अपयशानं कधी कमी होत नाही, लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं जेव्हा पॅशन असतं, आपण म्हणतो की ती त्याची आवड आहे असं म्हणतो, तर ती आवड कामाच्या तासांनी, वेळेच्या अभावी, थकव्याने किंवा अपयशानं कधीच कमी होत नाही. या संदर्भात मी खूप मोठं उदाहरण देत नाही, पण स्टीव जॉब्स यांनी ॲपल कंपनी फॉर्म केली आणि काही वर्षानंतर काही कारणास्तव त्यांना त्या कंपनीच्या बाहेर काढण्यात आलं. पण स्टीव जॉब्स हे फ्रस्ट्रेट झाले नाही, निराश झाले नाही, पण तंत्रज्ञान आणि क्रिएटिव्हिटी ही त्यांचा आत्मा होती आणि म्हणून त्यांनी लगेच काही वर्षात नेक्स्ट नावाची कंपनी बनवली आणि तेच तंत्रज्ञान तिथं विकसित केलं. म्हणजे एखादी गोष्ट मला मिळाली तरच मी करेल, मला हे कॉलेज मिळालं तरच करेल, मला असं झालं तरच मी हे करू शकेल, असं म्हणण्यापेक्षा ते मला करायला आवडतं, मी ते करायला तयार आहे आणि त्याच्यासाठी मी किंमत मोजायला तयार आहे, हे जेव्हा तुमच्या मनामध्ये विचार तयार होतात तेव्हा खऱ्या अर्थानं तुमचं करिअर आहे, ती तुमची आवड आहे असं मानायला हरकत नाही. आणि म्हणून मी पहिलं म्हटलं की करिअर निवडताना तुमची आवड बघा. दोन, त्या संदर्भातला अभ्यास, त्या संदर्भातली इत्यंभूत माहिती मिळवा. आणि आज ते माहिती मिळवणं खूप कठीण झालेलं नाही आणि तुम्ही सगळे तरुण मित्र, युवा मित्र जे आहेत ते आज गुगल, यूट्यूब असे अनेक आधुनिक तंत्रज्ञान वापरत असतात, तर त्याच्यामध्ये काय शोधायचं ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या करिअर संदर्भातल्याच गोष्टी सर्च करा, म्हणजे तुम्हाला अजून त्या संदर्भातलं मार्गदर्शन मिळेल. चार, मग एकदा घेतलेला निर्णय बदलायचा नाही. स्टिक अप टू युअर आयडियाज, म्हणजे मी ध्येय ठरवलेलं आहे, आता हे ध्येय मी कुठल्याही सबबीवर बदलणार नाही, एवढं मजबूत असलं पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. काय होतं की आपल्याकडं सल्ले देणारे भरपूर असतात. तुम्ही एखाद्या कोर्सला गेलात, तुम्ही अभ्यासाला लागलात, तुम्ही त्या संदर्भातलं बोलायला लागलात की आपल्याकडं, म्हणजे मी गमतीत त्यांना रायचंद असं म्हणत असतो, म्हणजे सल्ले देणारे, राय देणारे, मग ते काय करतात, अरे बाबा नाही नाही, अरे आता कुठे याच्यात अपॉर्च्युनिटी आहे, अरे ते खूप पडलेले आहेत, अरे आता काही चालत नाही, अरे जमाना बदल गया भाई, तू कोणचा कोर्स लेके बैठा आहे, असं काहीतरी लोक म्हणून तुमच्या मॉरलला डाऊन करायला बघतात. तुमचा जो एक उत्साह असतो, तुमचा जो त्या करिअर प्रति एक तुमचं आवड असते, त्याच्यावरती विजरण घालण्याचं काम हे अनेकदा इतर लोक करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करायला, कानाडोळा करायला शिकलं पाहिजे. आपण त्यांच्याशी वादविवाद न करता, ही माझी आवड आहे, हे करिअर माझं आहे आणि मला आवडतं म्हणून मी हे करतो, एवढंच उत्तर आपण दिलं पाहिजे. कारण अनेकदा आपल्या उत्साहावरती पाणी टाकण्याचं काम हे इतर लोक करत असतात. अशा लोकांची माहिती आपल्याला असणं आणि त्यांच्यापासून दुरावा निर्माण करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आपण आता चार गोष्टी बघून घेतल्या की आपलं करिअर कसं निवडायचं, दोन, करिअर निवडताना कुठल्या कुठल्या बाबी आपण बघितल्या पाहिजे, करिअर निवडलं नाही तर काय होऊ शकतं आणि करिअर निवडल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे. आता अत्यंत महत्त्वाचं, या सगळ्याला परिश्रम हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मायकल फिलिप्स हे नाव आपण सगळ्यांनी कधीतरी ऐकलं असेल. मायकल फिलिप्स हा जगातला उत्कृष्ट स्विमर आहे. आता तुम्हाला मी करिअरमध्ये यश कसं प्राप्त करायचं किंवा करिअर निवडल्यानंतर काय महत्त्वाचं असतं ते सांगतोय. मित्रांनो, मायकल फिलिप्स आपल्याला माहिती आहे की त्यानं 29 ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलेले आहेत, त्याच्यात 23 गोल्ड मेडल आहेत. एका ऑलिम्पिकला 7, एका ऑलिम्पिकला 8 आणि एका ऑलिम्पिकला 9 गोल्ड मेडल जिंकलेला हा जगजेत्ता जलतरणपटू आहे. त्याची एक पत्रकार परिषद चाललेली असताना एका पत्रकारानं त्याला असं सांगितलं की मायकल, हा तुझा भाग्याचा दिवस आहे. आता खरं तर यशस्वी व्यक्तीला जर कोणी सांगितलं की हा तुझा भाग्याचा दिवस आहे, यशस्वीतेच्या दिवशी, तर त्याला आनंदच होईल. पण मित्रांनो, हे ऐकल्यानंतर मायकल फिलिप्सला राग आला. त्यानं त्या पत्रकाराला मंचावर बोलवलं आणि रागात विचारलं, परत बोल, तू काय बोललास? पत्रकार घाबरला. तो म्हटला, मी एवढंच बोललो की तुझा भाग्याचा दिवस आहे, तुला एवढे गोल्ड मेडल मिळाले. मित्रांनो, मायकल फिलिप्सनं दिलेलं उत्तर आज तुम्ही सगळ्यांनी शिदोरी म्हणून तुमच्याजवळ ठेवणं महत्त्वाचं आहे. मायकल फिलिप्स म्हणाला, मित्रा, हे मला मिळालेलं यश हे फक्त माझं भाग्य म्हणून मला मिळालेलं नाही, तर मागील 4 वर्षात 1 गोल्ड मेडलची संख्या वाढवण्यासाठी मी 10,000 तास पोहण्याचा सराव केलेला आहे. मित्रांनो, कल्पना करू शकतात, 4 वर्षात 10,000 तास. तुमचं गणित चांगलं असेल तर वर्षाला 2,500 तास आणि अजून गणित चांगलं असेल तर प्रत्येक दिवशी 8 तास. तो म्हणतो, हे माझ्या 10,000 तासांचा परिपाक आहे की आज

0: मला एवढे गोल्ड मेडल मिळाले. मित्रांनो, एकदा का ध्येय ठरलं तर मग त्याच्यासाठी परिश्रम, चिकाटी आणि मेहनत हे लादलेली अट आहे. फक्त मी ध्येय ठरवलं म्हणून यशस्वी होऊन जाईल, माझ्यात आत्मविश्वास आहे म्हणून मी यशस्वी होईल, असं शक्य कधीच होत नाही. तर निवडलेल्या करिअरसाठी आपण सतत प्रयत्नशील राहणं, रोज किती तास आपण त्या करिअरला देतो आहोत, जे ध्येय आपण ठरवलं, जे यश आपल्याला साध्य करायचंय त्याच्यासाठी किती तास अभ्यास करतोय, त्यासाठी किती मेहनत घेतोय, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि आत्मविश्वास सुद्धा महत्वाचा आहे. आणि फक्त आत्मविश्वासावरती सगळं यश मिळत नाही, तर आत्मविश्वासाला ज्ञानाची आणि कौशल्याची जोड असते हेही बघा. कारण आजकाल यूट्यूबवर अनेक मोटिवेटर, मोटिवेशनल स्पीकर्स ना तुम्ही ऐकतात, हे करा, तुमच्यामध्ये आत्मविश्वास जागं करा. पण आत्मविश्वासाला जर ज्ञान आणि कौशल्याची जोड नसेल तर, उदाहरणार्थ माझ्यात खूप आत्मविश्वास आहे, मी काहीही करू शकतो, बरोबर आहे, मी काही करू शकतो, परंतु जर मला एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करायला सांगितलं तर मी पोट कापू शकेल, पण नेमकं ऑपरेशन काय करायचं आहे, ते शिवायचं कसं आहे, ह्याचं ज्ञान आणि कौशल्य मला अपेक्षित आहे, पण फक्त आत्मविश्वास आहे की मी काही करू शकतो. मित्रांनो, आत्मविश्वासाला ज्ञान आणि कौशल्याची जर जोड मिळत असेल तरच जीवनात यश हे लाभत असतं. सर्व विद्यार्थ्यांना एकदा परत यशस्वी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद.
1: ए रड्या, तूच सांग काय वाटलं तुला हे मार्गदर्शन ऐकून.
2: अगं काय वाटलं काय विचारतेस, असं वाटतंय डोक्यावरचं ओझं उतरलं. आता मला कोणी जर विचारलं ना,
1: काय मग पुढे काय करणार,
2: तर या प्रश्नाचं त्रासिकपणे नाही तर अगदी विचारपूर्वक आनंदात उत्तर मी देऊ शकतो.
1: याचा अर्थ प्रॉब्लेम सॉल्व.
2: येस, राघीब अहमद यांना खूप खूप थँक्यू. मित्रांनो, तुमच्याही अनेक अडचणी या मार्गदर्शनातून नक्कीच दूर झाल्या असतील. आता जोमाने भविष्याच्या तयारीला लागा.
1: तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

0: मित्रांनो, या छानशा गाण्यानंतर आता कार्यक्रमात वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पण त्याआधी तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की लिहून कळवा आमच्या या पत्त्यावर. संपर्कासाठीचा पत्ता आहे,
1: प्रिय दोस्तो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: आणि मित्रांनो,

0: आपली आकाशवाणी आता अपडेटेड झाली आहे, त्यामुळे सोशल मीडिया हँडल्स वरच्या आकाशवाणी जळगावच्या सगळ्या पेजेसला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात मी सहभागी होते, तुमची लाडकी मैत्रीण धनश्री जोशी.
1: आणि मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: तेव्हा मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत टाटा,
1: बाय,
0: सी यू अगेन. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: अनुसारेण श्वः अरुणाचलप्रदेश केरल माहे तमिलनाडु पुदुचेरी तथा करैक्कल चेत्येत्येषु क्षेत्रेषु अपि एतादृशी एव स्थितिः भविष्यति। विभागेन उक्तं यत् बिहारे राज्ये आन्ध्रप्रदेशे छत्तीसगढ़ राज्ये पूर्वी राजस्थाने झारखण्डे लक्षद्वीपे मध्यमहाराष्ट्रे मराठवाडायां जम्मूकश्मीर प्रदेशे लद्दाखे तथा देशस्य उत्तरपूर्वीय भागेषु च अद्य गर्जनेन तीव्रवातैश्च सह झंझावातस्य संभावना विद्यते। विभागेन झारखण्डे मध्यप्रदेशे तथा राजस्थानस्य केषुचित् स्थानेषु उष्णतरंगस्य स्थितेः अपि घोषणा कृता। थाईलैंड ओपन बैडमिंटन क्रीडायां अद्य बैंकॉक नगरे उपांत्य चक्रीय क्रीडायां मलेशिया देशस्य गोह सेफेई तथा नूर इज्जुद्दीन इत्यमुं च पराजित्य सात्विक साईराज रंकी रेड्डी तथा चिराग सेट्टी इत्येतयोः भारतीय पुरुष युगलं अंतिम स्पर्धायां प्रविष्टवन्तौ। आईपीएल क्रिकेट क्रीडायां अद्य आतिथेय कोलकाता नाइट राइडर्स इतीदं दलं ईडन गार्डन्स इत्यत्र गुजरात टाइटन्स इत्यनेन सह क्रीडिष्यति। क्रीडायाः आरम्भः सायं सार्ध सप्तवादने भविष्यति। गतरात्रौ लखनऊ नगरस्य एकाना क्रीडांगणे लखनऊ सुपर जायंट्स इत्यनेन दलेन चेन्नई सुपर किंग्स दलं सप्तस्तोभैः पराजितम् इति वार्ताः।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकत आहात। संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सायन्स कॉर्नर। कार्यक्रमात संशोधकाची लेखणी अंतर्गत संशोधन प्रकाशन आणि विज्ञान पत्रकारितेविषयी डॉ विनीता नवलकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
2: श्रोतेहो नमस्कार। आजच्या सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। श्रोतेहो, आज आपण एका अशा विशेष व्यक्तीशी बातचीत करणार आहोत की ज्यांनी खगोलशास्त्र या विषयामध्ये PhD केली आणि त्यानंतर एका विशेष अशा महत्त्वाच्या प्रोजेक्टवर सुद्धा त्यांनी काम केलं आणि आता त्या वेगवेगळ्या संशोधनांना किंवा विज्ञानाच्या वेगवेगळ्या घडामोडींना मराठीमध्ये खूप साध्या सोप्या शब्दात त्याची मांडणी करून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। तर आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण स्वागत करूया डॉक्टर विनीता सुरेश नवलकर यांचं। मॅडम नमस्कार।
3: नमस्कार।
2: कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुमच्या ॲस्ट्रॉनॉमी या विषयामधल्या PhD बद्दल थोडं सांगा, त्याचबरोबर तुम्ही ॲस्ट्रोसॅट सारख्या ज्या विशेष एका प्रोजेक्टवर काम केलं त्याबद्दल सांगा आणि आत्ता तुम्ही जे जर्नलिझमचं काम करत आहात त्याबद्दल पण थोडी माहिती द्या।
3: मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये PhDला जॉईन झाले आणि माझं PhDचं दोन टॉपिक्स होते बेसिकली। पहिले काही वर्ष मी आपला भारताचा जो ॲस्ट्रोसॅट सॅटेलाईट लॉन्च केला गेला 2015 त्यावर काम केलं। तर ॲस्ट्रोसॅट हा सॅटेलाईट बेसिकली मल्टीवेव्हलन सॅटेलाईट आहे, त्याच्यामध्ये 5 वेगवेगळे पेलोड्स होते। तर त्यातला एक पेलोड सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोप, याच्यावर माझं काम होतं। नॉर्मल टेलिस्कोप सगळ्यांनाच माहिती असतात, पण एक्सरेचे जे टेलिस्कोप असतात ते काहीसे वेगळे असतात। त्याच्यात एक सिंगल आरसा नसतो तर मल्टिपल आरसे असतात आणि ते सगळे आरसे एकत्र एका ठिकाणी एक्सरेजना फोकस करतात। तर ह्या सगळ्या अशा आरशा म्हणजे आपल्या ॲस्ट्रोसॅटमध्ये किंवा सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोपमध्ये साधारण 320 असे आरसे होते। तर ते 320 आरसे एकत्रित एका बिंदूवर फोकस करतील तर त्याची एक्झॅक्टली अलाइनमेंट कशी करायची, तर त्याचं काम आम्ही साधारण 2 आम्ही ह्याचं काम करत होतो। आणि याचबरोबर इतर ग्राउंड टेस्टिंग जे असतं की हे आरसे टेम्परेचर हाय टेम्परेचर विथस्टँड कसं करतील किंवा लो टेम्परेचर विथस्टँड कसं करतील त्याचं टेस्टिंग, किंवा आरशांची रिफ्लेक्टिव्हिटी किती आहे, कारण एक्सरेज जे येतात ते खूप पटकन स्कॅटर होऊ शकतात आपल्या नॉर्मल विजिबल लाईटपेक्षा, तर ते स्कॅटरिंग होऊ नये म्हणून त्याची रिफ्लेक्टिव्हिटी किती जास्ती जितकी मेंटेन करता येतील तितकी मेंटेन करणं, स्मूथनेस चांगला ठेवणं, तर ह्या सगळ्याचं बेसिकली जे ग्राउंड कॅलिब्रेशनचं जे काम आहे ते आम्ही साधारण 2.5 करत होतो लॉन्चच्या आधी। आणि त्यानंतर मग हे टेलिस्कोप इव्हेंच्युअली इस्रोकडे सबमिट करण्यात आली आणि जेव्हा ते सॅटेलाइटवर माउंट केली गेली त्यानंतरचं कॅलिब्रेशन आणि टेस्टिंगचं काम आम्ही आणखीन 1 करत होतो लॉन्चच्या आधी। तर असं हे माझं हा पहिला टप्पा होता माझ्या PhDच्या कार्यातला। आणि त्यानंतर दुसरा टप्पा हा होता की ही होती एक सॉफ्ट एक्सरे टेलिस्कोप, म्हणजे एक्सरे साधारण आपण दोन भागांमध्ये डिवाईड करतो, म्हणजे लोअर एनर्जीवाले एक्सरे आणि हायर एनर्जीवाले एक्सरे. तर ही टेलिस्कोप लोअर एनर्जी एक्सरे म्हणजे 10 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढे एक्सरेज रिफ्लेक्ट करू शकत होते. तर त्यानंतरचे एक्सरेज जे येतात आपल्याला म्हणजे जगात युनिव्हर्समधनं बरेच हाय

0: एनर्जी प्रोसेसेस असे असतात ज्याच्यातनं ते 80 किलो इलेक्ट्रॉन व्होल्टचे एक्सरेज येऊ शकतात किंवा त्यापेक्षा जास्ती किलो इलेक्ट्रॉन व्होल्टचे एक्सरेज येऊ शकतात. तर हे आपण कसे कॅप्चर करू का, कसे रिफ्लेक्ट करू आणि त्याचे इमेजेस आपण कसे घेऊ शकतो, तर त्यासाठी हार्ड एक्सरे टेलिस्कोप याच्यावर मी काम सुरू केलं होतं. तर ह्याच्यामध्ये मिरर्स म्हणजे साधारण ह्या मिरर्सची अलाइनमेंटची पद्धत किंवा मांडण्याची पद्धत सारखीच असते, पण त्याचं कोटिंग वेगळं असतं. ॲस्ट्रोसॅटमध्ये जे मिरर्स वापरले गेले ते आपण गोल्ड मिरर्स वापरले, सोन्याचं कोटिंग होतं ॲल्युमिनियम फॉइल्सवर. पण हार्ड एक्सरेसाठी जे मिरर्सवर आम्ही काम करत होतो त्याच्यामध्ये पातळ काच म्हणजे साधारण 0.3 mm एवढी पातळ काचची शीट घेऊन त्याला कर्व करायचं म्हणजे पॅराबॉलिक शेपमध्ये कर्व करून त्याच्यावर मग टंगस्टन आणि सिलिकॉनचे लेयर्स द्यायचे. तर सिंगल लेयर न देता तर साधारण 300-300 लेयर देऊन त्याचं असं बँड रिफ्लेक्टर तयार करायचा, हे काम मी करत होते. हे माझं PhD हा दुसरा टप्पा होता. तर अशा टाईपचे एक प्रोटोटाईप मिरर्स आम्ही तयार केले माझ्या PhD दरम्यान आणि त्यावर आता ऑफकोर्स पुढे भारतामध्ये काम होऊ शकेल अशा टाईपचे मिरर्स वापरून. तर माझं काम होतं प्रोटोटाईप मिरर्स तयार करण्याचं, तर ते मी तयार केले. तर PhD नंतर मग हे काम काही प्रमाणामध्ये ERL मी सुरू ठेवलं होतं आणि मग नंतर मला काही फॅमिली कारणास्तव मला मुंबईत परतावं लागलं. तर तिथून खरं तर मी करिअरचं वेगळं डिरेक्शन घेतलं. सुरुवातीला एज्युकेशन बेसिकली, तर ॲस्ट्रॉनॉमी मला तर आवडायचंच, म्हणजे शालेय वयापासून ॲस्ट्रॉनॉमीची आवड होती, त्यामुळे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये PhD करायचे हे तर मी आधीपासून म्हणजे ठरवलेलंच. पण वेगवेगळ्या म्हणजे टप्प्यात वेगवेगळे मार्ग मिळत गेले, म्हणजे ऑफकोर्स शाळेत असताना मला एक्झॅक्टली मी एक्सरे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काम करीन असं काही मी ठरवलेलं नव्हतं, पण एक ॲस्ट्रॉनॉमीची इन जनरल आवड होती. तर मग पुढे मग BSc MSc करताना वेगवेगळे रिसर्चर्स भेटत गेले, सिनियर्स भेटत गेले, त्यांच्यामधनं नवीन नवीन गोष्टी कळत गेल्या आणि इव्हेंच्युअली असंच मार्ग मिळत जाऊन मी इव्हेंच्युअली TIFR लँड झाले. तर त्याच्यानंतर मात्र मग जेव्हा मी परत मुंबईत येऊन सेंटर फॉर बेसिक सायन्सेसमध्ये जॉईन झाले, तिथून जास्ती करून रिसर्चपेक्षाही जास्ती एज्युकेशन याच्यामध्ये मी थोडंसं वळले. तिथे रेग्युलर कोर्सेसमध्ये तर मी शिकवत होतेच, पण त्याच्या व्यतिरिक्त थोडंसं आउटरीच वाढवणं म्हणजे लेमॅनपर्यंत, सामान्य माणसांपर्यंत ॲस्ट्रॉनॉमी हा विषय पोचवणं ह्याच्याकडे मी जरा जास्ती माझा कल वाढला. आणि मग पब्लिक लेक्चर्स घेणं किंवा आर्टिकल्स लिहिणं, अजूनही मी जसं जमेल तसं पब्लिक लेक्चर्स वेगवेगळ्या टॉपिक्सवर ॲस्ट्रॉनॉमीची घेत असते आणि जसं जमेल तसं आर्टिकल्स वेगवेगळ्या ॲस्ट्रॉनॉमीशी रिलेटेड विषयावर लिहिणं, जास्ती करून मराठी न्यूजपेपर्समधनं, तर म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या क्राऊडपर्यंत मी पोचू शकेन, तर असे प्रयत्न माझा आहे. आणि हे करता करताच कुठेतरी मला असं सायन्स जर्नलिझम म्हणा किंवा पब्लिकेशनमध्ये शिरायला मला स्कोप मिळाला खरं तर. आणि मग मी सुरुवातीला जर्नल फॉर व्हिज्युअलाइज एक्सपेरिमेंट या कंपनीमध्ये काम करत होते, जिथे आम्ही सायन्सचे टॉपिक्स, बेसिक सायन्सचे टॉपिक्स, ॲडव्हान्स सायन्सचे टॉपिक्स व्हिडिओद्वारे स्टुडंट्सपर्यंत किंवा टीचर्सपर्यंत पोचवण्याचं बेसिक काम आम्ही करत होतो. आणि त्यानंतर ॲक्च्युअल पब्लिकेशन हाऊसमध्ये मी गेले काही वर्ष काम करते, तर तिथे सध्या मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची जर्नल्स हँडल करते. त्याचं जे पियर रिव्ह्यूचं जे एंड टू एंड प्रोसेस आहे त्याच्याकडे मी बघते. तर हे प्रोसेस बेसिकली म्हणजे आपण कुठलेही आता रिसर्च पेपर्स जे येतात, कुठलेही रिसर्चर्स रिसर्च करतात त्याचे आपण पेपर्स पब्लिश करतो, तर ते पेपर पब्लिश करतानाचं त्याचं जे पूर्ण प्रोसेस असते की पेपर सबमिट केल्यापासून तो पेपर पब्लिश होईपर्यंत, तर ही पूर्ण प्रोसेस सध्या मी हँडल करते काही जर्नल्सची. आणि त्याच्या व्यतिरिक्त थोडं कमिशनिंगचं काम पण, की आता कुठले टॉपिक्स सध्या ट्रेंडिंग आहेत किंवा कुठल्या टॉपिक्सवर रिसर्च जास्ती होतोय जगामध्ये, तर त्या टॉपिक्सवर आपण एखाद्या जर्नलमध्ये काही स्पेशल कलेक्शन काढू शकतो का वगैरे, तर मग ते कसं म्हणजे मग ते काढायचे, मग त्याचं जी एंटायर प्रोसेस आहे ती सुद्धा सध्या मी सेज पब्लिकेशनमध्ये पाहते.
1: श्रोतेहो, लॅबोरेटरीमध्ये संशोधन करणं हा एक भाग झाला आणि या संशोधनाचा काही निष्कर्ष निघाल्यानंतर तो समाज उपयोगी जर असेल तर हा निष्कर्ष, याचे रिझल्ट्स, या संशोधनाचे रिझल्ट्स समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम कुठलाही संशोधक हे त्याच्या रिसर्च पेपरमधनं करतो. आणि अशा वेगवेगळ्या संशोधकांचं रिसर्च पेपरचं रिव्ह्यू करण्याचं काम सध्या डॉक्टर विनीता करतात. तर मॅडम, एखाद्या शोध निबंधाचं म्हणजेच रिसर्च पेपरचं परीक्षण करताना तुम्ही नेमक्या कोणकोणत्या बाबींकडे लक्ष देता?
0: सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की जो शोधनिबंध आलाय तो त्या जर्नलच्या स्कोपमध्ये बसतो की नाही, की म्हणजे आता प्रत्येक जर्नलचा एक काहीतरी स्कोप डिफाईंड असतो की ह्या या टॉपिक्सवर आपण पब्लिश करायचं. तर काही ब्रॉड असतात काही

0: नॅरो स्कोप असतात. तर बऱ्याच वेळेस असं होतं की असे काही पेपर्स आमच्याकडे येतात की ते एक्झॅक्टली त्या स्कोपमध्ये बसत नसतात. सो पहिलं आमचं काम हे असतं की ते व्हेरीफाय करणं की तो पेपर आपल्या जर्नलच्या स्कोपमध्ये बसतोय की नाही. मग जर तो बसत असेल तर मग बाकीचे चेक्स असतात की बाबा तो पेपर, जसे जर्नलचे काही क्रायटेरिया असतात की अशा पद्धतीने तो पेपर मांडला गेला पाहिजे, म्हणजे जेणेकरून म्हणजे त्या जर्नलमध्ये पब्लिश करणं सोपं जातं. तर मग ते सगळे चेक्स असतात की ऑथरनी आम्हाला ती सगळी डिटेल्स दिली आहेत की नाही, म्हणजे ऑथरची अफिलिएशनची डिटेल्स, त्यांचे ऑफिशियल ईमेल आय डी किंवा त्यांचे डिटेल्स बेसिक, किंवा को ऑथर्स असतील तर त्यांचं कन्सेंट. बऱ्याच वेळेस असं असतं की एक ऑथर हे सगळं सबमिट करतो पण त्याच्यामध्ये म्हणजे पेपरमध्ये काम करणारे दुसरे ऑथर्स पण असतात, मग त्यांचंही कन्सेंट आमच्यासाठी गरजेचं असतं की हा निबंध पब्लिश करायचा का नाही करायचा, कारण त्यांचंही काम त्याच्यामध्ये जोडलेलं असतं. तर हे सगळे जे टास्क असतात ते सुद्धा जर्नलमध्ये पेपर आल्यानंतर चेक करावे लागतात, तर ते व्हेरीफाय करणं. आणि मग जेव्हा पेपर सगळा व्हेरीफाय होतो, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही पण असते की ऑफकोर्स रिसर्चर्स खूप जेन्युइनली त्यांचं काम पब्लिश करायला विश्वासाने आमच्याकडे देतात, तर ते जेव्हा असतं तेव्हा चुकीचे पेपर पण पब्लिश होऊ नये हे सुद्धा बघणं हे आमचंच काम असतं. की जसे आम्हाला खूप इंटरेस्टिंग चांगले आउट ऑफ द बॉक्स पेपर्स येत असतात किंवा काय त्याला करंट टॉपिक्सवर खूप चांगले पेपर्स येत असतात, त्याचबरोबर कधी बऱ्याच वेळेस असं पण असतं की काही अनएथिकल पेपर्स सुद्धा आमच्याकडे येतात. तर मग ते अनएथिकल पेपर्स कुठले आहेत हे नॉर्मल पेपर्स पासून वेगळे करणं आणि ते रिजेक्ट करणं हे सुद्धा आमचंच बेसिकली काम असतं. कारण कसं आहे की रिसर्च जरी म्हटलं, आपल्याला किती असं जरी वाटलं की रिसर्च म्हणजे काम तर डेफिनेटली उत्तम चालूच असतं, तो प्रश्नच नसतो, पण त्याचबरोबर रिसर्चर्सना पब्लिश करणं कुठेतरी म्हणजे जॉब सिक्युरिटी म्हणा किंवा स्टुडंट्सच्या दृष्टीने PhD कम्प्लीट करण्याच्या दृष्टीने म्हणा पब्लिश करणं हे फारच गरजेचं असतं. मग जेव्हा पब्लिश करणं हे जेव्हा गरजेचं असतं तेव्हा काही अनएथिकल प्रॅक्टिसेससुद्धा समोर येतात. तर मग त्या प्रॅक्टिसेस म्हणजे चुकीचे पेपर पब्लिश होऊ नये ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तर हे चेक आम्ही खूप रिजिडली करत असतो. आणि बऱ्याच वेळेस असं असतं की ॲज अ रिसर्चर म्हणजे मी हे सांगू शकते की आता सपोज मी एक पेपर पब्लिश केला, तो पेपर लिहिताना मी एका विशिष्ट पद्धतीने इंट्रोडक्शन लिहिलं किंवा काही रिझल्ट्स मी त्या पेपरमध्ये मांडले, त्याच्यानंतर मग एक वर्षांनी मी त्याच टॉपिकवर काम करते मला पुढचे काही रिझल्ट्स मिळाले. जेव्हा आपण दुसरा रिसर्च पेपर पब्लिश करतो त्याच टॉपिकवर तेव्हा तो कमीत कमी 30% वेगळा असणं गरजेचं असतं. तर ते सुद्धा आम्ही बऱ्यापैकी चेक करत असतो की कुठला पेपर रिपीटर नाही होत आहे, भले ते त्याच रिसर्चरनी केला असेल किंवा दुसऱ्या रिसर्चरनी केला असेल, पण जर तो 30% वेगळा नसेल तर मग तो पेपर पेपर म्हणून छापणं बरोबर नसतं. तर हे सुद्धा आम्ही म्हणजे व्हेरीफाय करत असतो. तर हे सगळे जे चेक्स आहेत किंवा बऱ्याच वेळेस जर तुम्ही कुठलं एखादं स्वतःचं किंवा दुसऱ्या रिसर्चरचं जर केलेलं काम तुमच्या पेपरमध्ये मांडून त्यावर आधारित दुसरं पुढचं काम देणार असाल तर ते साईट करणं गरजेचं असतं. तर मग ते बरोबर ते रिसर्चरनी साईट केलं आहे की नाही, ते पेपर्स आपल्या रेफरन्सेसमध्ये मांडलेत की नाही.
1: एखाद्या वेळेस जर असं झालं की एखाद्या विषयावर दोन वेगवेगळ्या संशोधकांचं रिसर्च पेपर तुमच्याकडे जर आले असेल आणि एकाच विषयावर दोघांचे रिझल्ट जर कॉन्ट्राडिक्टरी असतील, मग अशा वेळेस तुम्ही काय करता?
0: आम्ही आमचे बेसिक चेक पहिला करतो. जर कॉन्ट्राडिक्टरी रिझल्ट असतील जे सायन्समध्ये येऊच शकतात म्हणजे ते आम्ही नाकारू शकत नाही बेसिकली, पण हे मग त्या त्या फील्डमधले जे एक्सपर्ट म्हणून आम्ही रिव्ह्युअर्सना बोलावतो हे रिव्ह्युअर्सकडनं जजमेंट येणं गरजेचं असतं. कारण आमच्याकडे आता एक जर आम्ही म्हटलं की आता मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पेपर्स बघते, तर माझी पूर्ण बॅकग्राऊंड तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची नाही आहे, पण जरी सपोज मी सपोज ॲस्ट्रॉनॉमीचे जरी बघत असले तरी मी त्याच्यावर कमेंट नाही करू शकत की जरी कॉन्ट्राडिक्टरी रिझल्ट आले तर ते पूर्ण बरोबर आहेत का चुकीचे आहेत. तर हे पूर्ण मग आम्ही इन्व्हाइट केलेल्या रिव्ह्युअर्सवर, दोन रिव्ह्युअर्स तरी कंपल्सरी असतं इन्व्हाइट करणं, पण आम्हाला जर वाटलं की बाबा दोन रिव्ह्युअर्सचे रिव्ह्यू इनफ नाही आहेत तर आम्ही मल्टिपल रिव्ह्युअर्स सुद्धा इन्व्हाइट करू शकतो. सो सायन्स करेक्टली गेज होणं हे फार गरजेचं असतं.
1: तुम्ही रिव्ह्युअर्स बद्दल बोललात, संशोधन क्षेत्रामध्ये म्हणजे एकूणच हा जो काही रिसर्च पब्लिकेशनचं जे काही क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये पीअर रिव्ह्यूला खूप महत्व दिलं जातं, ही संकल्पना काय आहे?
0: सो पीअर रिव्ह्यू म्हणजे काय असतं की आता आपण म्हणजे कुठलाही रिसर्च केला तर ॲज अ रिसर्चर मी म्हणेन की माझा रिसर्च बेस्टच आहे, पण तो जगमान्य झाला पाहिजे म्हणजे तो त्याच फील्डमध्ये काम करणारे इतर लोकांनी ॲक्सेप्ट केला पाहिजे, तरच तो पब्लिकेशनच्या लेवलला येऊ शकतो. तर त्याच्यासाठी मग ही प्रोसेस असते की एखादा कुठलाही रिसर्च पेपर आला तर तो कमीत कमी दोन त्या फील्डमधल्या टॉप रिसर्चर्सकडे म्हणा किंवा त्या फील्डमध्ये करंटली काम करणाऱ्या प्रोफेसर्सकडे म्हणा किंवा तो पेपर पाठवले जातात आणि मग ते पेपर

0: चेक केला जातो की बाबा सगळे जे पॅरामीटर्स मांडलेले आहेत, जर एक्सपेरिमेंटल असेल तर मग ते एक्सपेरिमेंट्स बरोबर केलेले आहेत की थिओरॅटिकल असेल तर मग सगळे जे थिओरॅटिकली बरोबर त्याचे कन्सेप्ट बरोबर मांडलेले आहेत की नाही. तर हे सगळ्या गोष्टी मग रिव्ह्युअरना आम्ही इन्व्हाइट करतो, असे जे टॉप रिसर्चर्स असतात त्यांना, की अशा असे तुमच्या फील्डमधले हे पेपर्स आले तर तुम्ही त्याला बेसिकली रिव्ह्यू करा आणि तुमचं मत आम्हाला सांगा. आणि एखादा रिव्ह्यू बरोबर नाही आलेला तर आम्ही मल्टिपल रिव्ह्युअर्स पण इन्व्हाइट करू शकतो, किंवा कॉन्ट्राडिक्टरी रिव्ह्यूज आले, म्हणजे एका रिव्ह्युअरने आम्हाला सांगितलं की उत्तम रिसर्च आहे, दुसऱ्या रिव्ह्युअरचं मत वेगळं असू शकतं, तर मग आम्ही बऱ्याच वेळेस मग तिसरा रिव्ह्युअर चौथा रिव्ह्युअर, मग बेसिकली एक कलेक्टिव्ह आम्ही आयडिया घेतो की हे जे काम केलेलं आहे ते किती प्रमाणात पब्लिश करणं योग्य आहे, आपल्या जर्नलला सुटेबल आहे की नाही, किंवा इन जनरल म्हणजे जेव्हा तो पब्लिश होऊन पेपर येईल तो त्या फील्डमध्ये किती प्रमाणात फरक होऊ शकतो, म्हणजे त्या रिसर्चमुळे किती फरक पडू शकतो, किती नाविन्य आहे, तर ते रिव्ह्युअर शोधणं हे सुद्धा काम आमचं असतं बेसिकली, की त्या पेपरशी रिलेटेड करेक्ट रिव्ह्युअर शोधणं जगभरातून, म्हणजे फक्त भारतापुरतं नाही, किंवा रादर आम्ही तर असा प्रयत्न करत असतो की म्हणजे भारताच्या रिसर्चरनी पेपर दिला तर शक्यतो भारतात त्या विषयात काम करणाऱ्या लोकांना इन्व्हाइट न करता भारताबाहेरच्या लोकांना इन्व्हाइट करणं, किंवा जर बाहेरचा पेपर असेल तर भारतातल्या लोकांना इन्व्हाइट करणं आणि रिसर्चर्सना आणि रिव्ह्यू करायला देणं, जेणेकरून बायसिंग नसतं. कारण आपण आता एका कंट्रीमध्ये म्हणाल तर एका फील्डमध्ये काम करताना आपण सगळ्या रिसर्चर्सना ओळखत असतो, स्टुडंट्स प्रोफेसर्सना ओळखत असतात किंवा प्रोफेसर स्टुडंट्सना ओळखत असतात, तर बायसिंग कुठल्याही प्रकारचं होऊ नये म्हणून आम्ही म्हणजे टोटली इंडिपेंडेंट रिव्ह्युअर्सना इन्व्हाइट करायचा शक्यतो प्रयत्न करत असतो.
1: कधी कधी रिसर्च पेपर्समध्ये डेटा मॅनिप्युलेशनची आपल्याला शक्यता दिसून येते, किंवा बऱ्याचदा आता AI मदतीने सुद्धा पेपर जनरेट केला जातो, अशा काही घटना तुमच्या समोर आल्यात का?
0: हो, म्हणजे AI बेस्ड पेपर्स आमच्याकडे येत असतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे दोन तीन कॅटेगरीज असतात. एक म्हणजे पूर्ण रिसर्चच AI वर असतो, ऑब्व्हियसली असे काही पेपर आले तर आम्ही रिजेक्टच करून टाकतो, म्हणजे त्याचा प्रश्नच नाही आहे, की जर तुम्ही ॲक्च्युली रिसर्च केलाच नसेल आणि जर AI मार्फत जर पेपर तुम्ही तयार केला असेल तर ते डिटेक्ट करणं तितकं डिफिकल्ट नसतं, म्हणजे काही टूल्स असतात जे AIचंच डिटेक्शन आम्हाला करून देतं, असं तो इश्यू नाही आहे. आणि जसं मी सांगितलं तसं पीअर रिव्ह्यूला जेव्हा आपण तो पेपर पाठवतो तेव्हा डेफिनेटली त्या फील्डमधले जे एक्सपर्ट्स असतात ते तर डेफिनेटली ओळखू शकतातच की तो पेपर AIतर्फे आलेला आहे. दुसरा एक ॲस्पेक्ट जो आत्ता खूप प्रमाणामध्ये वापरला जातो तो म्हणजे लँग्वेज सुधारण्यासाठी. तर जी सगळी पब्लिकेशन हाऊसेस आहेत, म्हणजे सेज म्हणा किंवा इतर जी आहेत पब्लिकेशन हाऊसेस, ती लँग्वेज एडिटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतच. म्हणजे जर तुम्ही जर नेटिव्ह इंग्लिश स्पीकिंग नसाल तर तुम्हाला तुमचा पेपर लँग्वेज म्हणजे प्रॉपर इंग्लिशमध्ये मांडण्यासाठी लँग्वेज एडिटिंग सर्व्हिसेस तर प्रोव्हाइड करतच असतं. पण अपार्ट फ्रॉम दॅट आता रिसर्चर्स ऑब्व्हियसली नीट AIमध्ये, जरी आपण आता फॉर एक्झाम्पल आपण भारतामध्ये बऱ्यापैकी इंग्लिश स्पीकिंग कम्युनिटी आपली आहे, पण तरीही जेव्हा आपण एखादा मांडतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण एक बेटर इंग्लिशमध्ये तो पेपर मांडा, तर त्याच्यासाठी जे आपण ग्रॅमॅटिकल करेक्शनसाठी वगैरे जे AI वापरतो, तर तसं जर वापरलं गेलं म्हणजे रिझल्ट्सना टच न करता लँग्वेज एडिटिंगसाठी, तर ते काही प्रमाणामध्ये ॲक्सेप्टेबल असतं. पण ते सुद्धा आता कंपनी टू कंपनी त्यांचे पॅरामीटर्स चेंज असतात आणि ते सबमिशनच्या वेळेस त्या गाईडलाईन्स ऑथर्सना दिलेल्या असतात. सो त्या गाईडलाईन्समध्ये जर एखादं पेपर बसत असेल तर तो आम्ही पुढे पाठवतो. आणि ऑफकोर्स ऑथर्सनी सुद्धा आम्हाला कळवणं गरजेचं असतं सबमिट करताना की बाबा आम्ही लँग्वेजसाठी AI वापरलेला आहे. ओपनली जेव्हा ते मांडतात तेव्हा मग ऑब्व्हियसली त्याचा काही इश्यू नसतो.
1: विज्ञान संबंधी विविध संकल्पना असतील किंवा विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काही घडामोडी घडत असतील तर त्या संबंधित सुद्धा तुम्ही आता लेखन करतात, मराठीमध्येच खूप साध्या सोप्या शब्दांमध्ये समजून देण्याचा तुम्ही प्रयत्न करतात, बऱ्याचशा वृत्तपत्रांमध्ये सुद्धा तुम्ही आता आर्टिकल्स लिहित आहात, याबद्दल थोडं सांगा.
0: तर मला बेसिक एक ॲस्ट्रॉनॉमीची आवड आहे, खरं तर वेड आहे. आणि कुठेतरी असं वाटतं की मी जेव्हा शिकत होते तेव्हा मला जे सिनियर्स भेटले त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या चांगल्या शिकायला मिळाल्या. म्हणजे मी एक खगोल मंडळ म्हणून NGO आहे त्याचा पार्ट होते, तर तिथे जे माझे सिनियर्स होते त्यांनी मला बऱ्याच गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळाल्या. पब्लिक आउटरीच खरं तर मी तिकडूनच खूप जास्ती प्रमाणामध्ये शिकले. तर मला जे शिकायला मिळालं ते मला असं वाटतं की इतर लोकांपर्यंत पोचवता आलं तर डेफिनेटली ते मला चांगलं वाटतं. म्हणून त्यासाठी मग लेखन एक गोष्ट की वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून छोटे छोटे टॉपिक्स असतात की आता एखादा इव्हेंट ॲस्ट्रोमध्ये झाला तर मग त्याच्याबद्दल लिहिणं, म्हणजे तो मग कुठलाही असेल की आता जसं आर्टेमिस यान जाऊन आलं चंद्राभोवती फिरून आलं तर मग त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला इंटरनेटवर या सगळी माहिती मिळतेच. पण कसं असतं की बऱ्याच वेळेस आता आम्हाला एक ॲस्ट्रॉनॉमीची आवड आहे म्हणून आम्ही इंटरनेटवर जाऊन सर्च करू, वाच

0: पण खूप वेळा असं असतं की माहिती हवी असते लोकांना, पण स्पेसिफिकली जाऊन वाचन करणं हे होत नाही. मग जर लोकल वृत्तपत्रामध्ये जर ह्याच्यामध्ये एखादा कॉलम आला तर घरी बसलेले आजी आजोबांपासून लहान मुलांपर्यंत त्याच्याबद्दल आपलं वाचन होत असतं. इंटरनेटवर म्हणाल तर ऑब्व्हियसली बरेचशी माहिती जी असते ती इंग्लिशमध्ये अवेलेबल असते, मराठीमध्ये असते नाही असं नाही. म्हणजे माझं उद्दिष्ट हे आहे की हे मराठीतून जर आपल्याला लोकांपर्यंत पोहोचत आले तर एक जनरल नॉलेज वाढतं. म्हणजे सगळेच जण हे वाचून काही ॲस्ट्रॉनॉमी रिसर्चमध्ये येतील असं नसतं, पण एक आवड असते ॲस्ट्रॉनॉमीची लहानपणापासून आणि त्याच्याविषयी ही जनरल नॉलेज म्हणजे एक वाढत जातं. म्हणून एक तो छोटासा प्रयत्न असतो. आणि दुसरा एक प्रयत्न हा पण आहे की मी जेव्हा ह्याच्याबद्दल लिहिते तेव्हा माझ्याही ज्ञानात भर पडत असते.
1: ॲस्ट्रॉनॉमीमध्ये तुम्ही पी एच डी केली, ॲस्ट्रोसॅट सारख्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काम केलं, रिसर्च पब्लिकेशन्स जे आहेत त्यांचं रिव्ह्यू करण्याचं सुद्धा तुम्ही काम बघता, आणि त्या पलीकडे जाऊन मराठी वृत्तपत्रांसाठी तुम्ही विज्ञानविषयक लिखाणसुद्धा करतात. अशा जवळजवळ चार टप्प्यांमध्ये आपण तुमचा आतापर्यंतचा अनुभव जर विभागला तर मग बेसिक सायन्सेस म्हणजे अशा विषयामध्ये जर कोणी शिक्षण घेतलं असेल आणि मग करिअर निवडीचा मुद्दा जर त्या व्यक्तीसमोर जर असेल तर मग अशा व्यक्तीसाठी तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
0: फंडामेंटल सायन्स डेफिनेटली खूपच इंटरेस्टिंग असतं, पॅशन असते, मलाही होती. आणि ॲस्ट्रॉनॉमीमध्ये करिअर करायचं ही एक शाळेपासून मी म्हटलं तसं एक पॅशन होती. मला करिअर करायला सुद्धा मिळालं, मला चांगले रिसर्च टॉपिक्स मिळाले ज्याच्यावर मी काम करू शकले. पण जेव्हा मी रिसर्चमधनं ॲक्च्युली म्हणजे साधारण पी एच डी कम्प्लीट करून जेव्हा ह्याच्यातनं बाहेर पडले तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली. म्हणजे इन जनरल जर तुम्ही भारतात बघाल किंवा भारताच्या बाहेर बघाल तर वर्षाला नंबर ऑफ पी एच डीज जे होतात ते भरपूर आहेत. तेवढ्या प्रमाणामध्ये एस्पेशली भारतामध्ये आपल्याकडे जॉब्स नाही आहेत. म्हणजे एक सपोज हे 10 ते 12 मुलं जर पी एच डी करून बाहेर पडले तर ॲक्च्युअल रिसर्चमध्ये कंटिन्यू करणारा त्यातला साधारण एकच मुलगा असतो, कारण तेवढ्या प्रमाणामध्ये जॉबसुद्धा अवेलेबल नाही आहेत. तर मग अशा वेळेस तुमचं रिसर्चचं ज्ञान किंवा फंडामेंटल ज्ञान वेस्ट होतं का? तर असं नाही आहे. खरं सांगायचं तर पी एच डी करताना तुम्ही ज्या काही स्किल्स डेव्हलप करता त्या स्किल्स जवळजवळ इतर सगळ्या फील्ड्समध्ये तुम्ही वापरू शकता. सगळ्यात इम्पॉर्टंट की ॲनालिटिकल माइंडसेट, की एखादा टॉपिक तुमच्यासमोर आहे तर तुम्ही त्या टॉपिकचं ॲनालिसिस कसं कराल, किंवा डेटा जो असतो तो डेटाकडे तुम्ही कुठल्या प्रकारे बघाल, त्या डेटामधनं तुम्ही आउटपुट काय काढाल, हे एक बेसिक ट्रेनिंग पी एच डीच्या वेळेस डेफिनेटली प्रत्येक स्टुडंटचं होत असतं. त्यामुळे तुम्ही कुठलाही फंडामेंटल सायन्स असो, म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी असो, फिजिक्स असो, म्हणजे केमिस्ट्री असो, कुठलंही घ्या, पण एक जे हे माइंडसेट तयार होते, हे जे स्किल्स तयार होतात, इतर पण बऱ्याच वेगवेगळ्या स्किल्स तुम्ही डेव्हलप करता तर त्या स्किल्स इतर बऱ्याच फील्ड्समध्ये ॲप्लिकेबल असतात. म्हणजे डेटा सायन्स तर एक मोठी फील्ड आहेच, जिथे आत्ता म्हणजे तुम्ही जे ॲनालिटिकल स्किल्स शिकता त्या डेफिनेटली तिथे हँडल करू शकता. आता मी हे जे पब्लिकेशनमध्ये काम करते तर पब्लिकेशनमध्ये सुद्धा म्हणजे खरं सांगायचं तर इथे पी एच डीजना खूप मोठा स्कोप आहे, कारण इथे काम करायला पी एच डीज लागतात. कारण कसं असतं की तुम्ही एम एस सी पर्यंत सुद्धा तुम्हाला रिसर्च विषयी माहिती असते, नक्कीच तुम्ही एखाद दुसरे प्रोजेक्ट करून पेपर सुद्धा छापाल, पण पी एच डीच्या वेळेस जी एन्टायर पियर रिव्ह्यू प्रोसेस म्हणा किंवा रिसर्चची प्रोसेस जी तुम्हाला नीट कळते ती तुम्हाला एम एस सीला तितक्या प्रमाणामध्ये लक्षात आलेली नसते. त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा जर्नलमध्ये काम करायला येता तेव्हा तुम्हाला एकतर पूर्ण रिसर्च काय ही आयडिया असणं गरजेचं असतं, त्याच्यामधले प्रॉब्लेम्स, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली कशा गोष्टी हँडल केल्या जातात, पेपर कसे लिहिले जातात, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पी एच डीमध्ये खूप व्यवस्थित तुम्ही शिकता. तर हे जे नॉलेज असतं ते तुम्ही आत्ता तुमच्या म्हणजे बेसिकली पब्लिकेशन हाऊसेसमध्ये नीट अप्लाय करू शकता, की एखादा जर पेपर आला तर आम्हाला बघूनच कळतं की तो पेपर बरोबर लिहिला गेला आहे की नाही. म्हणजे टॉपिक ही वेगळी गोष्ट असते पण तो प्रॉपर साच्यामध्ये मांडला आहे की नाही. तर हे तुम्हाला मे बी एम एस सी झाल्यानंतर तितक्या प्रकारे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशननंतर कळणार नाही, जे तुम्हाला पी एच डी नंतर खूप नीट कळू शकेल. जरी तुम्ही ॲक्च्युअल रिसर्चमध्ये पुढे नाही कंटिन्यू केलं तरी तुमच्या पी एच डी नंतर तुम्हाला डेफिनेटली कुठल्याही सब्जेक्टचं असो मग तुम्हाला पब्लिकेशन हाऊसमध्ये खूप जास्ती जॉब्स अवेलेबल असतात. टीचिंग लाईन एक गोष्ट आहे, टीचिंग लाईनला तर तुम्ही डेफिनेटली जाऊच शकता आणि ती स्टँडर्ड आहे. म्हणजे रिसर्च नंतर टीचिंग इज द एक लाईन जी बरेचसे रिसर्चर्स निवडतातच, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा हे जे पब्लिकेशन हाऊस आहे डेटा सायन्समध्ये तुम्ही जाऊ शकता. नुसतं ते नाही, इतर आता काही इंटरेस्टिंग जॉब्स ए आयमुळे जनरेट झालेले आहेत, की ए आय प्रॉम्प्ट साठी किंवा ए आयला बेसिकली तयार करणं, तर असेही काही जॉब्स आत्ता माझे काही फ्रेंड्ससुद्धा त्याच्यामध्ये काम करत आहेत. एक रिसर्चर म्हणून एक फिजिक्स बऱ्यापैकी येतं, तर मग तुम्ही ए आयला फिजिक्समध्ये कसं ट्रेन कराल? तर हे सुद्धा जॉब्स आता खूप जास्ती जनरेट झाले, तर तिथे सुद्धा तुम्हाला या त्या त्या विषयामध्ये पी एच डी केलेले लोकांची गरज असते, की तुम्ही प्रॉब्लेम्स तयार करता

0: ए आयला ट्रेन करण्यासाठी, मग ते प्रॉब्लेम्स ए आयनी बरोबर सॉल्व्ह केलेत की नाही ते हे कोण बघणार? तर तुमची जी सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टी असते त्याच्यात तुम्ही बेसिकली हे बघू शकता की ए आय ते प्रॉब्लेम्स बरोबर सॉल्व्ह करतं की नाही. मग अशा पद्धतीची जी हाय पेईंग जॉब्स मी खरं तर सांगेन असे आत्ता निर्माण झालेले आहेत, तर ते तिथे सुद्धा बऱ्याच पीएचडीची गरज असते. असं अजिबात नाही आहे की तुम्हाला रिसर्चमध्ये कंटिन्यू नाही करता आलं तर तो डेड एंड आहे. उलट मी म्हणेन की पीएचडी नंतर इतके वेगवेगळ्या ठिकाणी पीएचडीची गरज असते की एक्सप्लोअर करणं हे खूप जास्त गरजेचं असतं ड्युरिंग पीएचडी.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण डॉक्टर विनीता नवलकर यांच्याशी बातचीत केली. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं त्यांच्या ॲस्ट्रोसॅट या विशेष प्रोजेक्टविषयी, त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रामध्ये रिसर्च पब्लिकेशन कसे केले जातात आणि ते करण्यासाठी कुठकुठल्या गोष्टींवर आपण काम केलं पाहिजे, कुठकुठल्या महत्त्वाच्या बाबी आहेत की ज्यांच्याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे हे आपण त्यांच्याकडनं समजून घेतलं. आणि त्याही पलीकडे जाऊन मराठीमध्ये विज्ञानाच्या वेगवेगळ्या संकल्पना असतील किंवा विज्ञानासंबंधित वेगवेगळ्या घडामोडी असतील त्या वृत्तपत्रांमध्ये त्या कशाप्रकारे मांडतात हेही आता आपण त्यांच्याकडनं समजून घेतलं. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: सायन्स कॉर्नर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
2: श्रोते हो, रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित
2: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास
2: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे
3: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय
2: आणि आशिष सातपुते यांनी
3: आणि निवेदन केले आहे
2: नेहा तिवारी आणि शंतनू ढेंगरी यांनी
3: आणि सादर करते आहेत
2: आशिष बेनीश्याम सातपुते।
4: दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल अनुभव या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास।
5: हॅलो
6: हॅलो
5: क्या हाल है
6: बड़ा बुरा ये साल है।
3: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास।
7: कॉमर्स मधील करिअरच्या संधी
8: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत अकाउंटन्सी आहे बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे पिरियड फार जास्त नाही आहे 12+4 years इज ओके खर्च पण फार जास्त नाही आहे तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन अवेलेबल राहू शकतात स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे
7: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट

0: आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत.
1: रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30
0: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात
1: आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी हा संदेश.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमांपुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँडच्या दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3 क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअप जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो. तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले. AI, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँडचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. नेदरलँडचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांचीही ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. राज्यातल्या शासकीय निमशासकीय तसंच खासगी आस्थापनांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास विभागानं दिले आहेत. यासंदर्भात महिला आणि बालविकास विभागानं परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना कायदेशीर अधिकार दिले आहेत. राज्यातल्या ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्व ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. या

0: समितीमध्ये किमान 50% महिला सदस्य असणं, वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणं तसंच बाह्य स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश असणं आवश्यक राहणार आहे. महिलांच्या तक्रारींसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच SHE अर्थात शी बॉक्स पोर्टल यांसारखी विविध माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे. सातारा, औंध आणि इतर गॅझेट तात्काळ अंमलात आणावीत, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्या असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या तसंच NTA कडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. या प्रकरणी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात देशभरातल्या 6 ठिकाणी राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेतून कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल सीबीआयनं जप्त केले. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक PV कुलकर्णी यांना या प्रकरणी अटक केल्यानंतर सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. कुलकर्णी यांनी निवृत्तीआधी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात मदत केली होती त्याबद्दलही त्यांची चौकशी केली जात आहे. तसंच नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लातूर पॅटर्नचीही कसून चौकशी केली जात आहे. नीट परीक्षेच्या काही दिवस आधीच कुलकर्णी यांनी पुण्यात खासगी शिकवणी वर्ग सुरू केला होता. यात कुलकर्णी यांनी परीक्षेत येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं विद्यार्थ्यांना सांगितल्याचं बोललं जात आहे. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं गरजू विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी राज्यभर जाळं तयार केल्याचं तपासात उघड झालं आहे. नीट परीक्षेच्या दिवशी मनीषा वाघमारे यांच्या बँक खात्यात 10 लाख रुपये जमा झाल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या खात्यात प्रत्येकी 25,000 रुपये हस्तांतरित केले होते. पेपरमधले प्रश्न दाखवण्यासाठी आरोपींनी विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार 25,000 ते 25 लाखापर्यंत पैसे आकारल्याचं तपासात समोर आलं आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी मुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. आज अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिवाय त्यांच्याकडून 65,34,000 रुपये एवढी रोख रक्कम आणि 147 SLR आणि अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. यातल्या चौघांना तेलंगणातून, दोघांना कुमनार इथून आणि नैताळा इथून 2 जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आज 5 जहाल नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रीय समिती सदस्य आणि 2 दलम सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर 38 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिक्षण मंत्रालयानं देशातल्या 14 ते 18 वयोगटातल्या शाळाबाह्य मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. नागपूर ते मडगाव दरम्यानच्या रेल्वेला आज केंद्रीय रस्ते वाहतूक

0: मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात हिरवा झेंडा दाखवला. सध्या ही गाडी 2 दिवस धावणार असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर लवकरच ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न केला जाईल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेटमध्ये थोड्याच वेळात कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात अमरावती इथं 45.6 इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: श्रोतेहो, संध्याकाळचे 7:10 आणि 45 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम वृत्तविशेष आपण ऐकू शकाल ठीक 7:15.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक।
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती।
2: श्रोते हो, रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित
2: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास।
2: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे।
3: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय
2: आणि आशिष सातपुते यांनी,
3: आणि निवेदन केले आहे
2: नेहा तिवारी आणि शंतनू ढेंगरी यांनी,
3: आणि सादर करते आहेत
2: आशिष बेनिशाम सातपुते।
4: दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल अनुभव या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास।
5: हॅलो
6: हॅलो,
5: क्या हाल है?
6: बड़ा बुरा ये साल है।
3: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास।
2: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी

चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ठीक 7:15 वाजता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो, महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य आहे, पण कांद्याचा उत्पादन खर्च एकीकडे वाढत असून त्या तुलनेत कांद्याला बाजारात योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे. केंद्र सरकारनं नाफेडमार्फत कालच 1,235 रुपये प्रति क्विंटल दराची घोषणा केली आहे. या संपूर्ण मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याशी केलेली ही बातचीत.
1: कांद्याचा हमी भाव, निर्यात धोरण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी भारत दिघोळेजी आपल्याशी बोलत आहेत. राज्यातील कांदा उत्पादकांच्या सध्याच्या परिस्थितीविषयी नेमकं काय सांगाल? या समस्या निर्माण होण्याची कारणं काय?
2: महाराष्ट्रामध्ये देशात सर्वाधिक कांदा उत्पादन केला जातो. कांदा हे अवर्षणग्रस्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे आणि या प्रमुख नगदी पिकापासून शेतकऱ्यांचं अर्थकारण हे त्या त्या वर्षाचं साधलं जातं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं ठोस असं धोरण तयार केलं नाही. मग ते कांदा निर्यातीच्या संदर्भात असेल, कांद्याच्या बियाण्याचे उत्पादन असेल किंवा कांदा लागवड आणि कांद्याची काढणी, कांदा साठवणूक, या संदर्भात सरकारचं अजूनपर्यंत तरी कुठलंही असं ठोस धोरण नाही की ज्यामध्ये सरकारला जर आज आपण विचारलं की देशात एकूण किती कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि काही कांद्याच्या संदर्भात सरकारी आकडेवारी जर आपण बघितली तर ती थोडी अंदाजावर आधारित आहे. ती अगदी सत्य परिस्थिती समजेल इतकी अचूक माहिती अजून अद्यापर्यंत तरी सरकारकडे उपलब्ध नाही. सरकारने याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा एकूण उत्पादकांचा आकडा निश्चित होत नाही, देशाची एकूण वार्षिक कांद्याची गरज किती टनाची आहे याची माहिती सरकारकडे उपलब्ध राहत नाही आणि अतिरिक्त कांदा उत्पादन ज्या ज्या वर्षी देशात होईल हा कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा होईल आणि निर्यातीतून देशाला परकीय चलन कसं मिळेल यासाठी सरकारचं धोरण तयार होणं गरजेचं आहे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत झालेलं नाही. आता देश स्वतंत्र होऊन पुढच्या वर्षी 80 वर्षे होत आहे, परंतु कांदा उत्पादकांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर कुठल्याही राज्य सरकारने केंद्र सरकारने आजपर्यंत कांदा उत्पादकांसाठी भरीव असं काम झालेलं अद्यापर्यंत तरी दिसत नाही.
1: उत्पादन खर्च, बाजारभाव आणि शेतकऱ्यांचं हित या तिन्ही गोष्टींची सांगड कशी घालता येईल?
2: हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की शेतकऱ्यांच्या काही खूप मोठ्या महत्वाकांक्षा नाहीये. शेतकऱ्यांच्या कांद्याला शेतकऱ्यांना जो काही दर हवा आहे तो दरवर्षी त्याच्यामध्ये थोडीशी वृद्धी होऊन त्यांचा जो उत्पादन खर्च आहे, आता आपण 2025-26 हंगामातला कांदा काढून शेतकरी बांधवांनी त्यांच्या चाळींमध्ये साठवणूक केलेला आहे, या शेतकरी बांधवांना चालू हंगामामध्ये जो कांदा पिकवण्यासाठी खर्च आलेला आहे तो किमान 20-22 रुपये प्रति किलो इतका खर्च आलेला आहे, म्हणजे क्विंटलला 2,000-2,200 रुपये. अशा वेळी शेतकऱ्यांना नफा होण्यासाठी किमान 3,000 आसपास प्रति क्विंटल बाजारभाव मिळणं आवश्यक आहे. म्हणजे या 30 रुपये किलोचा जो बाजारभाव शेतकऱ्यांना जर मिळाला तर त्यांचा झालेला उत्पादन खर्च त्यात वसूल होईल, काही नफाही त्यांना होईल आणि ग्राहकांना एक माफक दरात कांदा मिळेल. ग्राहकांना, भारतीय ग्राहकांच्या अलीकडच्या काही वर्षातली जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर देशातला ग्राहक जो

0: आहे. अगदी सर्वसामान्य शेतमजुरापासून मोठमोठ्या नोकरी उद्योग व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांचा आपण याच्यात जर विचार केला तर आता एक सक्षमता त्या त्या तुलनेत वाढत चाललेली आहे. 40-50 रुपये किलो ने देशातल्या ग्राहकांनी कुटुंबासाठी लागणारा कांदा खरेदी केला तर त्या त्या कुटुंबावरती काही मोठं आर्थिक संकट कोसळेल अशी कुठलीही आता परिस्थिती राहिलेली नाही. आता आपण जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर साधारणतः पुढच्या काही कालावधीमध्ये 8वा वेतन आयोग लागू करण्याचा सरकार विचार करत आहे. अनेकदा राज्य कर्मचारी असतील किंवा केंद्रीय कर्मचारी असतील महागाई भत्ता वाढला जातो. खासगी नोकऱ्या करणारे असतील व्यवसाय असतील तिथेही नफ्याचं प्रमाण त्या त्या वर्षी वाढत चाललं आहे. अशा ग्राहकांची जी खरेदीची जी क्षमता आहे ती पण आता वाढत चाललेली आहे. अशा वेळी शेतमालच नेमका का स्वस्त हवा आहे, इतर गोष्टी मात्र देशामध्ये महाग घेतल्या जातात विकल्या जातात. शेतकरी पण एक ग्राहक आहे. लाखोच्या कोट्यवधीच्या संख्येने असणारे शेतकरी स्वतःला लागणाऱ्या कुटुंबाच्या गरजेच्या सगळ्या वस्तू असतील, शिक्षण असतील, दवाखाना असेल, त्याच्यानंतर दैनंदिन गरजेच्या वस्तू असतील, शेतीमध्ये लागणाऱ्या सगळ्या कृषी निवेष्टा असतील, या महागड्या पद्धतीने जर शेतकरी खरेदी करत असेल, त्यांनी पिकवलेल्या कांदा असेल, इतर शेतमाल असेल, त्याला एक उत्पादन खर्चाचा एक माफक दर मिळणं निश्चित गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सरकारचं एक प्रभावी धोरण असलं पाहिजे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत सरकारचं प्रभावी धोरण निर्माण झालेलं नाही. ते कुठल्याही राजकीय पक्षाचं सरकार जरी सत्तेत असलं तरी शेतकऱ्यांना मात्र वर्षानुवर्षे हाच कट अनुभव येत आहे.
1: निर्यात बंदी किंवा शुल्कामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं?
0: निर्यात बंदी हा सर्वात मोठा शेतकऱ्यांचा घात होणारा सरकारचा निर्णय असतो. निर्यात बंदीच्या बाबतीत काही मागचे मी दाखले देईल की ज्यामध्ये साधारणतः 2019 मध्ये अतिवृष्टी झाली होती संबंध राज्यभर नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा चाळीमध्ये साठवलेला कांदा होता त्या कांद्यावरती देशाच्या कांद्याची गरज निर्माण झाली आणि मग या दरम्यानच्या काळात कांद्याचे दरही खूप वाढले. अगदी क्विंटलला 10,000-12,000 रुपये याच्यापेक्षा अधिकचा दर तो अगदी काही कालावधीसाठी झाला होता. 2020 मध्ये सरकारने कांदा निर्यात बंदी केली आणि आता अलीकडे 2023 मध्ये पण केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली. 40% निर्यात शुल्क त्याच्यावरती लागू केलं. किमान निर्यात मूल्य $800-850 त्याच्यावरती लागू केलं. या कालावधीमध्ये कधी कधी सरकारने परदेशी कांदाही आयात केला. पण हे जेव्हा निर्णय सरकार घेतात किंवा ती घेण्याची वेळ येते त्यावेळी सरकार हे सोयीस्करपणे विसरून जातं की आपल्याच शेतकऱ्यांचा राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांचा कांदा अनेक महिने वर्षातले अनेक दिवस ते जर कवडीमोल मातीमोल दराने विकताय आणि कधीतरी काही कालावधीसाठी जर दर वाढ झाली तर त्या दरवाढीमध्ये त्या कशा कालावधीसाठी देशातल्या ग्राहकांनी 2 पैसे अधिकचे मोजले त्यांनी विशेष काही त्यांच्यावर आर्थिक भार पडत नाही किंवा पडणार नाही. कारण ज्या ज्या वेळेस कांद्याला दरच नसतात त्यावेळेस शेतकरी आपला मातीमोल कवडीमोल दराने बाजार समितीत कांदा विकून रिकाम्या हाती घरी येतात, त्यांना नफा सुद्धा होत नाही.
1: राज्य आणि केंद्र सरकार जवळपास दरवर्षी कांदा खरेदी करतं, यावेळी देखील कालपासून खरेदी सुरू केली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचा किती फायदा होतो?
0: नाही, राज्य सरकारचं याच्यामध्ये कुठल्याही खरेदीशी संबंध येत नाही. राज्य सरकारने आतापर्यंतच्या कालावधीत जर बघितलं तर साधारणतः 2000 साली बाजार हस्तक्षेप योजनेत कांदा खरेदी केला होता. त्याच्यानंतरच्या कालावधीत एखाद्या दुसऱ्या वेळेस कांदा राज्य सरकारने खरेदी केला असेल. परंतु राज्य सरकारकडे आम्ही महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने गेल्या 3-4 महिन्यापूर्वीच पत्रव्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री महोदयांकडे की तुम्ही MISC स्कीम राबवा, मार्केट इंटरनेशन स्कीम, थेट बाजारातून कांदा शेतकऱ्यांचा खरेदी करा, बाजार हस्तक्षेप योजना. परंतु यावर्षी सरकारने त्याला काही दाद दिली नाही आणि केंद्र सरकारच्या बाबतीत जे आपण बोलताय तर ते गेल्या अनेक वर्षांपासून अनेक दशकांपासून नाफेड या संस्थेमार्फत बफर स्टॉक कांद्याचा केला जातो. खूप पूर्वीच्या काळी तो 10,000-20,000 टन 15,000 टन घेतला जायचा. 2019-20 सालापासून मग त्याचे लाखाचे आकडे गाठायला लागले. मग त्याच्यामध्ये साधारणतः 1 लाख टन कांदा 2020 साली खरेदी केला. मग पुढे जाऊन 1.5 लाख टन 2021 ला, पुढे जाऊन 2.5 लाख टन, 3 लाख टन, नंतर 7 लाख टन, असे ते लाखो टनाचे आकडे दिसायला लागले. पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आणि सरकारच्या योग्य रीतीने ती योजना न राबवल्यामुळं जी शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना ठरणार होती, शेतकऱ्यांना त्याच्यापासून निश्चित फायदा मिळणार होता, तर तिच्यातल्या भ्रष्टाचारामुळं आणि गैरव्यवहारामुळं त्या योजनेतून सरकारी पैसाही कोट्यवधीचा अपव्यय व्हायला लागला. ग्राहकांनाही न्याय द्यायचं जे काम सरकारचं होतं ते दूर राहिलं आणि शेतकरी मात्र नाहक त्याच्यामध्ये बळी ठरला. कारण ह्या ज्या खरेद्या त्या त्यावेळीच होत गेल्या, मागच्या 3 वर्षापासून नाफेडला जोडून आता NCC ह्या संस्थेला केंद्र सरकारकडून खरेदी दिली जाते. याचं कारण असं आहे की नाफेडच्या बोगसगिरीमुळं आणखीन एका नव्या संस्थेला आपण काम देऊया खरेदीचं आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल असं सरकारचं धोरण होतं. पण दुर्दैवाने NCCF सारख्या कांद्याच्या क्षेत्रात आलेल्या ह्या संस्थेने NCCF इतर शेतमाल आधीपासूनच खरेदी करते. परंतु कांदा हा त्यांचा मागच्या 3 वर्षाचा अनुभव आहे. पण नाफेडच्या अनेक वर्षाच्या दशकांच्या कामाला सुद्धा 3 वर्षात NCCFने हरवलं आणि त्याच्यावरती मात केली. पण दुर्दैवाने ती शेतकऱ्याच्या हिताची किंवा सरकारच्या हिताची नाही मात केली तर ती भ्रष्टाचार अधिक करण्यामध्ये मात केली आणि कागदोपत्री फक्त शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो सरकारला दाखवला.

0: करण्यात आला. दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी न करता आधीच स्वस्त दरात व्यापारी बांधव असतील किंवा ज्यांनी तो कांदा खरेदी केला अशा लोकांकडून तो कांदा सरकारी कांदा दाखवण्यात आला आणि याच्यासाठी कागदपत्र मात्र शेतकऱ्यांचे जोडून याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचा आर्थिक जो निधी आहे सरकारचा तोही वाया गेला. ग्राहकांनाही ते न्याय देऊ शकले नाही आणि शेतकऱ्यांचं तर मात्र एका शेतकऱ्याचं म्हटलं तर मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये किमान 10 ते 15 लाखाचं एका शेतकऱ्याचं कांदा उत्पादकाचं ह्या चुकीच्या धोरणामुळे नुकसान झालेलं आहे.
1: कांदा प्रश्नावर दीर्घकालीन उपाय काय असू शकतात?
0: कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाय काय असू शकतात हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यावरतीच शेतकऱ्यांचा पूर्ण फोकस आहे. कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाययोजना अशी आहे की जोपर्यंत नैसर्गिक आपत्ती असेल मग गारपीट अवकाळी पाऊस कधी दुष्काळ अतिवृष्टी ही शेतकरी शेतामध्ये शेतमाल उभा करत असताना त्या पिकाचं उत्पादन घेत असताना त्यांची मानसिकता आधीच झालेली असते की आपल्या शेतमालाचं ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे कधी ना कधी नुकसान होऊ शकतं. परंतु ह्या सर्वावर मात करून ज्यावेळेस शेतकऱ्यांचा शेतमाल कांदा असेल किंवा इतर पीक असेल हे व्यवस्थित निर्माण होतं तयार होतं उत्पादित होतं आणि ते बाजारांमध्ये जेव्हा विकण्यासाठी शेतकरी घेऊन जातात त्यावेळेस जो भाव मिळायला पाहिजे तर तो भाव मिळण्यासाठी सरकारचं एक धोरण पाहिजे की या वर्षी कांद्याचा उत्पादन खर्च किती आहे आणि त्या उत्पादन खर्चावर आधारित असा असा दर बाजार समित्यांमध्ये मिळाला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी दर मिळाला तर तो दरातला फरक सरकार म्हणून आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये भरपाई देऊ. त्याच्यानंतर आपल्या देशाची एवढी मोठी क्षमता आहे 140 कोटी लोकसंख्येचा देश असलेल्या या देशामध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात अन्य काही राज्यांमध्ये ज्या पद्धतीने खरीप लेट खरीप आणि उन्हाळी कांदा जो रब्बी हंगामात होतो अशा 3 हंगामातील जो कांदा उत्पादित होतो देशाची गरज भागवून जो अतिरिक्त कांदा उत्पादित होतो याची कशी निर्यातीची एक व्यवस्थित अशी पूर्ण सिस्टीम तयार करता येईल सरकारला याच्यावरती जर निश्चितपणाने काम झालं जे सरकारी कृषी विद्यापीठ आहे तिथून अतिशय दर्जेदार आणि माफक दरात बियाणं जर शेतकऱ्यांना उपलब्ध झालं तर मात्र उत्पादन खर्च कसा आहे तो निश्चितपणाने त्याच्यामध्ये घट होईल आणि कमी उत्पादन खर्चामध्ये जेव्हा घट होईल आणि शेतकऱ्याचा चांगला कांदा उत्पादित होईल शेतामध्ये अशा वेळेस त्या दराची पण सांगड सरकारला घालणं सोपं असणार आहे. कारण आता शेतकऱ्यांचा संताप कशाने होतोय की एकीकडे आमचं दरवर्षी उत्पादन खर्च वाढत चाललाय आणि दुसरीकडे आम्हाला भाव मात्र दरवर्षी वाढण्याऐवजी कमी कमी मिळत चाललाय. म्हणून शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलंय आणि शेतकरी कर्जबाजारी होऊ राहिले. याच्यासाठी तुम्ही जो विचारला प्रश्न आहे की दीर्घकालीन उपाययोजना काय आहे सरकारने एकूण देशाची कांद्याची गरजेचा जो आकडेवारी काढावी त्यानंतर एकूण कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आकडेवारी किती आहे राज्यात देशात त्याची आकडेवारी निश्चित करावी आणि परदेशी कांद्याची त्या वर्षीची किती मागणी असणार आहे त्या बाबतीत शेतकऱ्यांना जर तुम्ही अवगत केलं शेतकरी त्या पद्धतीने आपल्या शेतात कांद्याचं उत्पादन घेतील आणि एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्येला सरकारची जी मानसिकता असते की ग्राहकांना माफक दरात कांदा मिळाला पाहिजे तो निश्चित प्रमाणात उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांनाही त्याच्यामध्ये रास्त बाजारभाव मिळेल. या सर्व याच्यातून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मी जी माहिती दिली हीच माहिती आम्ही ह्याच माध्यमातून कांदा संघटनेने वेळोवेळी सरकारकडे ईमेल असतील प्रत्यक्ष पत्रव्यवहार असतील मुंबईत मंत्रालयात भेटी देऊन असतील किंवा मंत्री आणि खासदार जिल्हाधिकारी यांच्याही पत्रव्यवहारामध्ये वारंवार ह्या मागण्या आम्ही केलेल्या आहे आणि आंदोलनांमधून पण आम्ही ह्या मागण्या केलेल्या आहे. याच्यावरती काम होत नाही. दुर्दैवाने याच्यापूर्वी 2025 मध्ये राज्याचे जे पणन मंत्री आहे जयकुमार रावल साहेब त्यांनी जी कांदा धोरण समिती निश्चित केली होती स्थापन केली होती तिचे पाशा पटेल म्हणून अध्यक्ष होते अशाही समितीने राज्याची प्रमुख किंवा देशाची प्रमुख म्हणून कांदा उत्पादक संघटना म्हणून आम्ही जे काही काम करतो अद्यापर्यंत आमच्याशी कधी संपर्क केलेला नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी फडणवीस साहेबांनी 25 मार्चला मुंबईमध्ये विधानसभेचं अधिवेशन अर्थसंकल्पाचं सुरू असताना कांदा आढावा बैठक घेतली तिथं आता एक नव्याने सचिव स्तरीय समिती कांद्यासंदर्भात एक आता स्थापन केलेली आहे आणि काल साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 1235 रुपये क्विंटलने म्हणजे 12 रुपये 35 पैसे किलोने शेतकऱ्यांचा कांदा आम्ही खरेदी करू अशी काल घोषणा केलेली आहे. पण दुर्दैवाने आमचा खर्च 2000 पेक्षा 2500 पेक्षा अधिक असताना त्याच्या निम्म्या बाजार भावात कांदा आमचा शेतकऱ्यांचा खरेदी करून आमचं फायदा होण्याऐवजी सरकारच्या निर्णयामुळे जर नुकसान होत असेल तर निश्चितच शेतकऱ्यांना याचा संताप होणार आहे. आणि याच्यापूर्वीचं 2023 मध्ये एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारकडून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं घोषित केलं आणि 2410 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 24 रुपये 10 पैसे किलोचा दर दिला होता. मग जर 2023 ला सरकारनेच आम्हाला कांदा उत्पादकांना 2410 रुपयाचा दर दिलाय तर तेच सरकार आता पुढच्या 3 वर्षानंतर 2410 ऐवजी 3000 भाव द्यायला पाहिजे होता. दुर्दैवाने ते आता 1235 भाव देत आहे. तर ही विसंगती कशासाठी आणि मग शेतकऱ्यांच्याच बाबतीत असे दुर्दैवी निर्णय काय होतात हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो.
1: दिगोळेची आपण आकाशवाणीशी या महत्वाच्या विषयावर संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.

श्रोते हो, वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन समन्वय आणि मुलाखत मनीषा देवणे आणि निवेदन श्रद्धा वझे.

आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन समन्वय आणि मुलाखत मनीषा देवणे आणि निवेदन श्रद्धा वझे.

3 अंश 5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्स वर 102.1 FM वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार.

0: मंडळी नमस्कार. आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, 16 मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त ऐकूया कृषी विज्ञान केंद्र पाल इथले शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर महेश महाजन यांनी दिलेली माहिती. तेव्हा ऐकूया ही माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. 16 मे जागतिक कृषी पर्यटन दिवसाच्या निमित्ताने आपण माहिती घेणार आहोत. मित्र हो, आपल्याला माहितच आहे की भारत हा वैविध्याने नटलेला हा देश आहे आणि पर्वतरांगा, नद्या, दऱ्या, पर्वतीय स्थळं, ऐतिहासिक स्थळं, वेगवेगळी आध्यात्मिक मंदिरे अशा पद्धतीने आपला हा भारत देश आहे. आणि आपण जर विचार केला तर भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पर्यटनाच्या दृष्टीने सैरवैर करत असतो. आणि आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हटलंही गेलं आहे की केल्याने देशाटन येई शानपण. अर्थात आपण अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या स्थळांना भेटी दिल्यानंतर तिथली माहिती आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडण्याचा सुद्धा एक महत्वाचा मार्ग पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला दिसून येतो. आणि म्हणूनच त्याच अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये, त्याचप्रमाणे जगामध्ये 16 मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये कृषी, त्याच पद्धतीने कृषी आधारित वेगवेगळी परिसंस्था आहे आणि मोठ्या प्रमाणावर आपला कृषी आधारित असलेला हा देश या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून पर्यटनाचं नवीन दार, नवीन क्षेत्र आपल्यासाठी खुलं झालेलं आहे. आणि जणू वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून दरवर्षी 27 सप्टेंबर हा दिवस पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि आपल्या जगामध्ये त्याच पद्धतीने देशामध्ये स्थानिक संस्कृती असेल, चालीरीती असतील, रूढी परंपरा असतील, हे जतन करण्याचं काम या दिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी प्रबोधन केलं जातं. भारत सारखा किंवा महाराष्ट्रासारखा हा अग्रेसर असलेला देश, राज्य, ह्या आपल्या राज्यामध्ये सुद्धा आपण 16 मे हा पर्यटन दिवस जो आहे, कृषी पर्यटन दिवस आपण साजरा करतो. जी काही 2009 पासून मार्ट जी काही संस्था आहे, महाराष्ट्र स्टेट ऍग्री अँड रुरल टुरिझम कोऑपरेटिव्ह फेडरेशन च्या माध्यमातून दरवर्षी 16 मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि हा पर्यटन दिवस साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून सुद्धा या उपक्रमाला प्रोत्साहन दिलं जातं. या उपक्रमाला प्रबोधन करून आपल्या देशामध्ये लोकांमध्ये या पर्यटनाविषयी जनजागृती करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. मित्र हो, आपण एक बाब या ठिकाणी समजून घेतली पाहिजे की कृषी पर्यटन म्हणजे नेमकं काय किंवा कृषी पर्यटनाची संकल्पना काय आहे. आपण पर्यटन करतो, आपण सहज मित्र, नातेवाईक, कुटुंबाच्या सोबत आपण धार्मिक स्थळांना भेटी देतो. त्याच अनुषंगाने आपल्या ग्रामीण संस्कृतीचं दर्शन व्हावं, संवर्धन व्हावं, आपल्या चाली रीती रूढी परंपरा, वेशभूषा, त्या ठिकाणचे खाद्यपदार्थ हे इतर प्रदेशातील, इतर भागातील लोकांना उपलब्ध करून देणे, त्याच

पद्धतीने या संपूर्ण ग्रामीण संस्कृतीचं आणि भोजन मेजवानीचा एक उपहार या पर्यटनाच्या माध्यमातून परिसरातील समाजातील इतर घटकांना उपलब्ध करून देणे आणि ही जी काही संकल्पना आहे या संकल्पनेला आपण कृषी पर्यटन असं म्हणतो. कृषी पर्यटन या क्षेत्रामध्ये किंवा ह्या नवीन अशा जे काही क्षेत्र तयार झालेलं आहे याच्यामध्ये शेतावरील फळबागा असतील, मधमाशी पालन असेल, मशरूम उत्पादन असेल, बांबू लागवड असेल, फुल शेती असेल, इतर पिकांचा अभ्यास असेल, गाय पालन असेल, बकरी पालन असेल, कोंबडी पालन असेल, की नानाविध प्रकारचे कृषी आणि कृषी संलग्न जे काही उपक्रम आहेत, जोडधंदे आहेत, त्याची एकाच ठिकाणी आपण प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये किंवा स्थळ भेटीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी एक संरचना तयार करतो आणि त्या शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा एक महत्वाचा भाग आज कृषी पर्यटन झालेला आहे. कृषी पर्यटन म्हणजे काय हे जर आपल्याला लक्षात आलेलं असेल तर आज जागतिक स्तरावर ह्या पर्यटनाचं काय महत्व आहे तर त्याचाही आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. आणि नक्कीच मोठ्या प्रमाणावर आज लोकसंख्या वाढत आहे आणि निर्माण झालेली जी काही लोकसंख्या आहे तर त्या लोकसंख्येसोबत रोजगाराचं सुद्धा एक मोठं साधन पर्यटनाच्या माध्यमातून खुलं झालेलं आहे. जागतिक स्थळामध्ये जर आपण विचार केला तर वेगवेगळे खंड, वेगवेगळे देश, त्या ठिकाणी प्रसिद्ध असलेली ठिकाणं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण पर्यटन करत असतो आणि त्याच अनुषंगाने वेगवेगळ्या देशांमधली जी काही कृषी संस्कृती आहे, ड्रॅगन फ्रूटची लागवड असेल, द्राक्षांची लागवड असेल, वेगवेगळ्या फळपिकांची लागवड असेल, समुद्रातील मोत्यांची शेती असेल, त्याच पद्धतीतील गोडे पाण्याची मासेमारी असेल, तर विभिन्न देशामध्ये विभिन्न प्रकारची शेती जगामध्ये केली जाते आणि त्याच अनुषंगाने जागतिक स्तरावर सुद्धा कृषी पर्यटन या क्षेत्राला मोठी संधी महत्व आज प्राप्त झालेलं आहे. मग शेतकरी बंधूंनो, 16 मे हा जागतिक कृषी पर्यटन दिवस साजरा करत असताना आपण व्यवसाय म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे. आज आपण पाहत आहोत की सरकार असेल, कृषी विद्यापीठ असेल, शासन असेल, तर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट कसं होईल ह्या दृष्टीने प्रयत्नशील आहे आणि म्हणून वेगवेगळे उपक्रम, योजना, त्याच पद्धतीने नवीन योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी या ठिकाणी सरकार प्रयत्नशील आहे आणि म्हणून जागतिक कृषी पर्यटन दिवसाच्या निमित्ताने आपण ह्या क्षेत्राकडे किंवा आपल्या शेतीला व्यावसायिक पद्धतीने टुरिझम सेंटर कसं करू शकतो याचा विचार आपण या ठिकाणी आवर्जून केला पाहिजे. याचा विचार आवर्जून ह्यासाठी केला पाहिजे की आपल्या भागामध्ये आपल्या स्थानिक पातळीवरती जे काही वेगवेगळे संस्कृती आहे, रूढी परंपरा आहे, वेगळ्या प्रकारची मेजवानी उपलब्ध आहे, वेगवेगळ्या पद्धतीने फळझाडं फुलझाडं आपल्या ठिकाणी उपलब्ध आहेत, तर या माध्यमातून पर्यटनाची एक संधी शहरी लगत असणारे नागरिक असतील, शहरामध्ये राहणारे नागरिक असतील, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहणारे नागरिक असतील, तर आठवड्यातून एक दिवस किंवा आठवड्यातून दोन दिवस रानात जाऊन वन भोजन करण्याचा त्यांचा मानस असतो किंवा कृषी पर्यटनाच्या माध्यमातून निसर्गाचा आनंद घेण्याचा त्यांचा मानस असतो, हेतू असतो आणि म्हणूनच काय अलीकडच्या काळामध्ये सेकंड होम ही संकल्पना उदयास आली आणि वीकेंड करण्यासाठी त्या ठिकाणी जे काही घटक आहेत किंवा समाजातील नागरिक आहेत किंवा लोकांचा ओढा त्या ठिकाणी असतो, तर त्याच धर्तीवर आधारित कृषी पर्यटनाची संकल्पना एक व्यवसाय म्हणून आपण आपल्या गावामध्ये शहरालगत जर आपलं शेत असेल, त्या ठिकाणी पाण्याची सोय असेल, त्या ठिकाणी दुधाळ जनावरं असतील, आपण फळझाड लागवड केलेली असेल, फुलझाडं असतील, त्याच पद्धतीने काही हंगामी पिकांच्या माध्यमातून आपण केळी लागवड महोत्सव किंवा केळी महोत्सव, त्याच पद्धतीने आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर भरीत वांगीचा एक विशिष्ट हंगाम आपल्या जिल्ह्यामध्ये असतो, तर त्यावेळेस भरीत पार्टी किंवा पुरी भरीत, भाकर पुरी भरीत सारख्या वेगवेगळ्या वनभोजनाच्या पार्ट्या किंवा आपण समूहातील जे काही भोजन आस्वाद आहे अशा पद्धतीचे उपक्रम राबवून आपण आपल्या ह्या क्षेत्रामध्ये व्यवसाय म्हणून आपण या ठिकाणी करू शकतो आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आपण नफा आणि उत्पन्न मिळवू शकतो. मग हा जर व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला काही प्रशिक्षणाची गरज आहे का किंवा शासनाकडून काही मदत मिळते का, तर हो नक्कीच
कृषी विद्यापीठ असेल किंवा कृषी विज्ञान केंद्र

0: च्या माध्यमातून सुद्धा कृषी पर्यटन कसं सुरू केलं पाहिजे, यामध्ये कशा पद्धतीने आपला व्यवसाय वृद्धिंगत होईल यासाठी तांत्रिक बाबींचा समावेश कसा करावा, त्याचं नियोजन कसं करावं, व्यवस्थापन कसं करावं, कृषी पर्यटन सुरू करत असताना काय काय पात्रता आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी पाल कृषी विज्ञान केंद्र जे आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये आपण अशा पद्धतीचे प्रशिक्षणाचं आयोजन सुद्धा करतो. आज आपण पाहत आहोत की मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्रामध्ये समस्या किंवा चॅलेंजेस तयार झालेले आहेत आणि एक रोजगार निर्मिती देणारं क्षेत्र म्हणून कृषी पर्यटन आहे आणि म्हणून प्रशिक्षणाच्या माध्यमातून शासनाची जी काही निवास आणि निहारी योजना आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने कृषी पर्यटनाचं रजिस्ट्रेशन करून आपण त्या ठिकाणी शासनाचं पर्यटन संचालनाच्या माध्यमातून जर प्रमाणीकरण करून घेतलं, नोंदणी करून घेतली, तर आपण आपल्या शहरालगत गावालगत अशा पद्धतीचं एक चांगलं पर्यटन केंद्र सुरू करू शकतो की ज्याच्या माध्यमातून आपल्याला आपलं उत्पन्न आणि नफा प्राप्त होण्यासाठी मदत होणार आहे. या माध्यमातून कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला काय संधी आहेत किंवा भविष्यामध्ये काय संधी आहेत, तर एक चांगल्या पद्धतीचं स्वतःच उत्पादित मालाची विक्री व्यवस्थापन सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो. आज आपण पाहत आहोत की लोकांना सेंद्रिय मालाची आवश्यकता आहे, तर सेंद्रिय मालाचं उत्पादन जे आहे त्याच्यामध्ये मूग असेल, उडीद असेल, भुईमुगाच्या शेंगा असतील किंवा केळीचा हंगामावरती पिकलेल्या केळीची विक्री व्यवस्था असेल, भरीत वांग्याच्या हंगामामध्ये भरीत भाकरीची जेवणाची महोत्सव असेल, पार्टीचा महोत्सव असेल, तर अशा पद्धतीचं नियोजन करून आपण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी एक पर्यटन केंद्र जे आहे ते आपण सुरू करू शकतो आणि चांगल्या प्रकारचा मुनाफा पैसा आपण या ठिकाणी मिळू शकतो. मित्र हो, संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये जगामध्ये 16 मे हा कृषी पर्यटन दिवस साजरा केला जातोय. याचा सर्वात एक महत्वाचा उद्देश जो आहे तो हाच आहे की आपल्या ग्रामीण संस्कृतीचं संवर्धन करणे, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या ज्या काही स्थानिक उत्पादन आहेत त्या स्थानिक उत्पादनांना चालना देणे आणि त्या उत्पादनाच्या माध्यमातून विक्री व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपली सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होण्यासाठी, आपलं आर्थिक स्तर उंचावण्यासाठी एक चांगल्या पद्धतीची संधी आज आपल्याकडे मिळालेली आहे. कृषी विज्ञान केंद्रामार्फत प्रशिक्षणाची सोय या ठिकाणी उपलब्ध आहे आणि पर्यटन संघटनाच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळ्या योजना ज्या आहेत, सरकारच्या योजना आहेत, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. तर मी सर्व शेतकऱ्यांना, युवक शेतकऱ्यांना विशेष करून आवाहन करेल की आजच्या दिवसाचं औचित्य साधून आपण आपल्या क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणावर अशी संधी जी चालून आलेली आहे तर नक्कीच ह्या योजनेचा, कृषी पर्यटन ह्या क्षेत्राचा आपण मोठ्या प्रमाणावर त्याची अंमलबजावणी करून एक स्वतःची प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करूया. पुण्याच्या कृषी पर्यटन दिवसाच्या सर्व शेतकरी बांधवांना, जे शेती जे मातीची सेवा करतात अशा सर्व शेतकऱ्यांना, त्याच पद्धतीने संपूर्ण देशातील नागरिकांनी कृषी पर्यटनाचा केंद्राचा उपयोग करून आपण नक्कीच निसर्ग जीवनाचा, ग्रामीण जीवनाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी पुढे जर आलोत तर रोजगाराची संधी, त्याच पद्धतीने ग्रामीण संवर्धन, अशा दोघ उद्देशाने हे पर्यटन केंद्र जे आहे ते शाश्वत होऊ शकेल आणि नक्कीच आपल्या घराची, गावाची, जिल्ह्याची, राज्याची प्रगती याच्यामधून नक्कीच होईल अशी एक आशा या ठिकाणी आपण व्यक्त करूया. आणि कृषी पर्यटन दिवसाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा देऊन मी माहिती देण्याचा जो प्रयत्न केलाय, तर नक्कीच आपण पाल कृषी विज्ञान केंद्राच्या ऍग्री टुरिझम, कृषी प्रबोधन ऍग्री टुरिझम सेंटरला आपण भेट देऊन नक्कीच या ठिकाणी माहिती प्रशिक्षण घेऊ शकता, तशी सोय आपल्याकडे उपलब्ध आहे असं एक आवाहन करतो आणि थांबतो. नमस्कार
1: मंडळी. आताच आपण जागतिक कृषी पर्यटन दिवसानिमित्त कृषी विज्ञान केंद्र पाल इथले शास्त्रज्ञ आणि प्रमुख प्राध्यापक डॉक्टर महेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया काही गीतं.

आणि याचबरोबर आजचा आपला शनिवार हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा आपली भेट पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

शेतशिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निवेदन सोनिका मुजुमदार यांचं होतं. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

बातमीता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, रात्रीचे 8:05 होत आहेत. ठीक 8:05 मिनिटांनी प्रसारित करू राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक। 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा। गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण। आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जून पर्यंत येण्याचा अंदाज। भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमापुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज आपल्या नेदरलँड्स दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते।
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया। दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया। जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है।
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3रा क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअपचं जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं। भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो, तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व, तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे, असं ते म्हणाले। AI, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँड्सचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांचीही भेट घेतली। नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांची ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली। मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या, तसंच NTA कडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणी अटक झालेल्या प्राध्यापक PV कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या दोघांना न्यायालयानं 10 दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवलं आहे। NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेत केंद्र सरकारनं आज 2 सहसचिव आणि 2 सहसंचालकांची नियुक्ती केली आहे। भारतीय सांख्यिकी सेवेच्या 1998 तुकडीच्या अधिकारी अनुजा बापट आणि भारतीय महसूल सेवेच्या 2004 तुकडीच्या अधिकारी रुचिता वीज या पुढील 5 वर्षांसाठी NTAच्या सहसचिव असतील, तर भारतीय महसूल सेवेच्या प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आकाश जैन तसंच भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागातील अधिकारी राजेंद्र भोजगडिया यांची सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। शिक्षण मंत्रालयानं देशातील 14 ते 18 वयोगटातील शाळेबाहेर असलेल्या मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे। शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। उपलब्ध आकडेवारीनुसार देशात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक 100 मुलांपैकी केवळ 62 मुलंच 12वीपर्यंत पोहोचतात, त्यामुळे सध्या 14 ते 18 वयोगटातील

2 कोटींहून अधिक मुलं शाळेबाहेर आहेत. यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या एका नवीन उपक्रमाच्या अंमलबजावणी धोरणाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं येत्या 1 जुलैपासून 9वीच्या अभ्यासक्रमात 3 भाषा अनिवार्य केल्या आहेत. या 3 भाषांपैकी किमान 2 भाषा या मूळ भारतीय भाषा असणे आवश्यक आहे. तसंच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3ऱ्या भाषेची कोणतीही बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही. सर्व मूल्यमापन पूर्णपणे शाळा आधारित आणि अंतर्गत स्वरूपाचं असेल असं मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं भारतीय हज यात्रेकरूंसाठी आज लघु हज पॅकेजची घोषणा केली. या नवीन व्यवस्थेअंतर्गत यात्रेकरूंना हजचे विधी पूर्ण करून सुमारे 20 दिवसांच्या आत परतणे शक्य होईल. हे लघु हज पॅकेज 17 मे ते 5 जून या कालावधीत राबवले जाईल. या विशेष उपक्रमाअंतर्गत सुमारे 10,000 यात्रेकरू यावर्षी हज यात्रेला जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी मुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली नाही असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. अहोरात्र कार्य करणाऱ्या रुग्णालयांप्रमाणे दिवसरात्र काम करण्याची गरज आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. न्यायव्यवस्थेच्या कामकाजात होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तंत्रज्ञान हाच एकमेव उपाय प्रभावी उपाय असल्याचं ते म्हणाले. न्याय वितरणाला गती देण्यासाठी तांत्रिक प्रगतीचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी अधिक सखोल न्यायिक रचना करण्याचं आवाहन सरन्यायाधीशांनी यावेळी बोलताना केलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं एका मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करत 182 कोटी रुपये किमतीचे 227 किलो वजनाचे कॅप्टागॉन हे अंमली पदार्थ जप्त केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे. मध्य आशियातल्या दहशतवादी गटांकडून कॅप्टागॉन या अंमली पदार्थाची तस्करी केली जाते. या प्रकरणी दिल्लीतून एका सिरियाच्या नागरिकाला अटक झाली आहे. केरळमध्ये होऊ घातलेले मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी आज काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांची त्यांच्या तिरुवनंतपुरम इथल्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी वार्ताहरांशी संवाद साधला. वेगवेगळी मतं असणं हे राजकारणात नैसर्गिक आहे, मात्र पक्षाने एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयामागे ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे असं वेणुगोपाल यावेळी म्हणाले. तर दोघांमध्ये मतभेद असल्याचं वृत्त फेटाळून लावत मंत्रिमंडळ स्थापनेची चर्चा सुरळीतपणे सुरू असल्याचं सतीशन यांनी सांगितलं. मंत्र्यांची यादी उद्या दुपारपर्यंत राज्यपालांना दिली जाईल असं ते म्हणाले. वेणुगोपाल यांची भेट घेण्याआधी सतीशन यांनी ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांचीही भेट घेतली. चेन्नीथला यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं यासाठी सतीशन प्रयत्नरत असल्याचं सांगितलं जात आहे. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी चेन्नीथला हेही आग्रही होते. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून भूतानला भारतापेक्षा खूपच कमी दरात पेट्रोल विकलं जात असल्याच्या दाव्याचं सरकारनं खंडन केलं आहे. समाज माध्यमावरचा हा दावा हा व्हिडिओ जुना असून नागरिकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं तो संदर्भाशिवाय शेअर केला जात आहे असं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटनं म्हटलं आहे. थायलंडमधल्या बँकॉक इथं आज रेल्वे आणि सार्वजनिक बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे आणि बसची टक्कर होऊन आगीचा भडका उडाला. यामध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकींना झळ पोहोचली आहे. इस्रायलनं गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यात हमासच्या लष्करी विभागाचा नेता मारला गेल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. इज अल दिन अल हदाद असं त्याचं नाव असून 7 ऑक्टोबर 2023 इस्रायलवर हल्ला करण्यात त्याचा महत्वाचा वाटा होता असं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्स सोबत सुरू आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकात्याच्या 8 षटकात 1 बाद 85 धावा झाल्या होत्या.

0: अमेरिका आणि नायजेरियाच्या सशस्त्र दलांनी इस्लामिक स्टेट ग्रुपचा म्होरक्या अबू बिलाल अल मैनुकी याला काल एका संयुक्त मोहिमेत ठार केल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. श्रोतेहो, आपण आमचं प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे आठ वाजून 15 मिनिटं आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया दत्तू वाघमोडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक धनगरी ओवी.

0: भगवंता मी तुम्हाला माझ्या जावळ्यामध्ये सामावून घेतलं,
1: तर मला काहीतरी आशीर्वाद द्या.
0: मला काय तर वर देऊन जावं म्हणून त्या काय केलं?
2: त्या वेळेला महाराजा नारळाच्या झाडाला
0: काय केलं? मागणी मागितली भोळ्या देव शंकराला.
2: तर त्या वेळेला या झाडाला काय करायला?

श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात दत्तू वाघमोडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक धनगरी ओवी आत्ताच आपण ऐकलीत. याबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची रचना, संगीत शंख नील यांचं आहे.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची रचना आपण ऐकलीत. श्रोतेव भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया पद्मजा जोगळेकर यांनी गायलेली आरती प्रभू यांची रचना. संगीत अभिजित लिमये यांचं आहे.

ज्योती आर काळे यांनी गायलेली सदानंद डबीरी यांची गजल आपण ऐकलीत आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. यानंतर 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र, रात्री 9 न्यूज ॲट 9 हे इंग्रजी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

श्रोते दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरनं सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertzवर, तसेच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर, तसेच FM 103.6 megahertzवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण आपण ऐकलं. रात्रीचे 11:10 आणि 40 seconds होत आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल.